श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 15 श्रावण शके 1948 अर्थात 6 ऑगस्ट 2024. सकाळचे 5:58 आणि 37 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया सुमती टिकेकर यांनी गायलेलं गुरु अष्टक.

सुमती टिकेकर यांनी गायलेलं गुरु अष्टक आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेली शाहीर परशुराम यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार वसंत पवार.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. शमिका भिडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार पंडित अवधूत बाम.

कुमुद भागवत आणि सहकलाकार यांनी गायलेली राम मोरे यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेली संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना ऐकूया. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: ऐकत रहा सातत्यानं 265.47 मीटर अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात कोकण विजय बंधारा याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पावसाचं पडणारं पाणी साठवून ठेवून त्याचा वापर आपल्या शेतीसाठी करणं हे आता खूप गरजेचं आहे. अर्थात पाणी साठवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो, त्यातलीच एक उपाययोजना म्हणजे बंधारा बांधणं. आज आपण कोकण विजय बंधारा कसा बांधला जातो त्याची माहिती करून घेणार आहोत. मंडळी, नालापात्रात उपलब्ध असलेल्या लहान ते मध्यम आकारांच्या दगडांचा वापर करून कुशल कामगारांच्या मदतीशिवाय कोकण विजय बंधारा बांधता येतो. नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने बंधारा वरच्या बाजूने प्लॅस्टिक अस्तरित केल्यास अपधावेच्या पाण्याचा साठा सर्वसाधारणतः 2 ते 3 महिने उपलब्ध करणं शक्य आहे. आता हा बंधारा बांधण्यासाठी जी जागेची निवड आहे ती करताना काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. त्यामध्ये नाल्याचा उतार हा 3% कमी असावा, तसंच वळणालगतची जागा नसावी. नाला साधारणतः 1 ते 2 मीटर खोल असावा. नाल्याचे काठ सुस्पष्ट असावेत. यानंतर ह्या बंधारा बांधण्यासाठी साहित्य काय काय लागतं, तर दगड किंवा धोंडे. हे दगड धोंडे साधारण मोठे ते मध्यम आकाराचे असावेत. तसंच 75 GSM प्लॅस्टिक कापड लागतं. मंडळी, ह्या बंधारा बांधण्याचे फायदे काय आहेत, तर नाल्यातून वाहून जाणाऱ्या मातीची धूप यामुळे थांबते. बंधारा बांधल्यामुळे लोकसहभागातून जलसंधारण साधता येतं, याला खर्च कमी लागतो, तसंच कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागत नाही. दरवर्षी पुन्हा पुन्हा बंधारा बांधावा लागत नाही, फक्त दरवर्षी नियमित देखभाल आणि दुरुस्ती याला पुरेशी आहे. प्लॅस्टिक आच्छादन केल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि निर्माण झालेल्या जलसाठ्याचा वापर आपण रब्बी पिकाच्या सिंचनासाठी करू शकतो. भूगर्भात पाण्याचं पुनर्भरण होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी या बंधाऱ्यामुळे वाढते. मंडई, नाल्याच्या तळाच्या जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 15% ते 30% खोल आणि 1.6 मीटर रुंद असं पायाचं खोदकाम करावं. तसंच पाया नाल्याच्या दोन्ही काठाच्या साधारणतः 50% आत खोदावा की जेणेकरून दगड आणि धोंडे आतमध्ये घट्ट बसून बंधाऱ्याला मजबूती देतील. पायामध्ये दगड व्यवस्थित रचून सांधेमोड पद्धतीनं थर करावेत. नाल्याच्या खोलीनुसार बंधाऱ्याची उंची ही साधारणतः 1 मीटर ठेवावी. बंधाऱ्याची भिंत व्यवस्थित रचून झाल्यावर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला प्लॅस्टिक कापड साधारणतः 75 GSM टाकावं.

0: आणि त्यावर दगड टाकावेत म्हणजे ते तळाला चिकटून राहतील. अशा पद्धतीनं कोकण विजय बंधारा हा पावसाळा संपताना शेतातील ओढे, लहान नाले यातील प्रवाहाचा वेग मंदावल्यावर म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बांधावा. नाल्यामध्ये एकाखाली एक साखळी पद्धतीने कोकण विजय बंधारे बांधावेत. बांधकामाला सोपा असलेला हा कोकण विजय बंधारा लोकसहभागातून कोकणामध्ये आपल्या प्रभावीरित्या उपयोगात आणता येऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कोकण विजय बंधारा याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती जाणून घेतली। या भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेऊयात। गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म बाळ म्हणतात। अशी बाळे वजनाने कमी असतात, त्यामुळे त्यांची श्वास घेण्याची, चोखण्याची आणि गिळण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांना ब्रेस्टफीडिंग करताना काही अडचणी येऊ शकतात। मात्र योग्य मार्गदर्शन केल्यावर या अडचणींवर आपण मात करू शकतो। बाळ जन्मल्यानंतर काही दिवस बाळाला स्वच्छतेची काळजी घेऊन वाटी चमच्याने दूध पाजावे। काही दिवसानंतर जेव्हा बाळाचे वजन वाढलेले असेल त्यानंतर बाळाला स्तनपान लवकरात लवकर देण्यास सुरुवात करावी। प्रीटर्म बाळाला स्तन पकडणे आणि दूध पिणे ते कठीण जाऊ शकते। बाळ दूध पिताना लवकर दमते, स्तनपान अर्धवट सोडते। अशा वेळी आईने घाई न करता वारंवार कमी वेळासाठी स्तनपानाचा प्रयत्न करावा। बाळाला फीडिंग करताना तर कसे पकडावे, कसे बसावे, पोझिशन कशी ठेवावी याबद्दल डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे। प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये अजून एक आव्हान असते की ते कमी दिवसाचे कमी वजनाचे असल्यामुळे बऱ्याच वेळा NICU म्हणजेच नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात भरती असू शकते। अशा वेळेस आई बाळाचा थेट संपर्क उशिरा होऊ शकतो। अशा वेळेस आईने डिलिव्हरी नंतर शक्य तितक्या लवकर दूध काढण्यास सुरुवात करावी। नियमितपणे 2 ते 3 तासांनी दूध काढल्यास दूध येण्यास मदत होईल। हे दूध स्वच्छ पद्धतीने साठवून डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला देता येईल।

0: तिसरे महत्वाचे आव्हान म्हणजे आईमध्ये ताण, काळजी किंवा थकवा. अशा मानसिक तणावामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे आईला कुटुंबाचा सपोर्ट, पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि भरपूर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आईचे जर निप्पल्स म्हणजे स्तन फ्लॅट असतील किंवा त्यांना चिरा गेल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार घेऊन लवकरात लवकर बाळाला दूध देण्यास सुरुवात करावी. दुधाचा पुरवठा जर आईला कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. प्रीटम बाळासाठी कांगारू मदर केअर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आईने बाळाला छातीशी कवटाळून त्वचेचा थेट संपर्क देऊन ठेवले तर बाळाचे बॉडी टेम्परेचर स्थिर राहते, स्तनपान सुधारते, वजन वाढण्यास मदत होते आणि आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होते. काही प्रीटम बाळांना सुरुवातीला अतिरिक्त पोषणाची गरज भासू शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आईच्या दुधात आवश्यक पोषक तत्वांची भर घालून ते बाळाला दिले जाऊ शकते. श्रोते हो, प्रीटम बाळाला स्तनपान देणे हे कधी कधी आव्हानात्मक असते पण अशक्य नाही. संयम, योग्य पद्धत, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे बहुतेक प्रीटम बाळांना यशस्वीपणे आईचे दूध देता येते. आईचे दूध हे केवळ अन्न नसून बाळासाठी संरक्षण, पोषण आणि प्रेमाचा अमूल्य स्रोत आहे. चला, प्रत्येक प्रीटम बाळाला आईच्या दुधाचा लाभ मिळावा यासाठी जागरूक होऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

0: आज दुपारी 2 वाजून 5 मिनिट आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रोतेहो, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का. रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का. जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला,

दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:55 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल. संवादिका पल्लवी गोडसे आणि सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगानं या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10:00 शर्विल होमिओपॅथी प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे: 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम, 1:05 कार्यक्रम गीतबहार, 1:40

मिनिटांनी कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

ते रंग हा कार्यक्रम लेखन ज्योती मुळे यांचं आहे. सहभाग विद्या तावडे, ऋचा गद्रे आणि रोहित देव यांचा आहे. सादरकर्ते विवेक वानखडे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 किसान माणी. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम. 9:30 कंट्री वाईड आणि रात्री 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. वरानगरमध्ये शारदा मातांना जागा मिळाली आणि तिथे त्यांचं सगळी मुलं मुली सगळ्या तिथे आल्या आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आध्यात्मिक जीवन सुरू झालं. एके दिवशी अशाच त्या देवाच्या कामामध्ये गर्क होत्या. तोच बाहेरून कुणीतरी आला असा पायरव लागला. त्यांनी विचारलं, कोण आहे? माताजी, मी. मी म्हणजे कोण? अहो, मी अद्भुतानंद. अद्भुतानंद हा कोण? असं माताजींच्या मनात विचार आला. कारण नाव तर ऐकल्याचं आठवत नव्हतं. त्या म्हणाल्या, थांबा, मी आले. म्हणून त्या उठल्या. त्या वयामध्ये आता गुडघे त्यांचे कुरकुरत होते, दुखत होते. डोक्यावरून त्यांनी पदर घेतला, बाहेर आल्या, दारातून डोकावल्या तर समोरून नेहमीप्रमाणे खाली मान घालून लाटू उभा होत्या. त्या म्हणाल्या, लाटू, तू आहेस होय? माझ्या लक्षात येईना की हा कोण अद्भुतानंद आणि हे कुठलं नवीन नाव बाबा. लाटूने सांगितलं, काल ना माताजी मठात आम्ही सगळेजणं ठाकूरांच्या फोटोसमोर बसलो होतो आणि ठाकूर प्रगट झाले आणि त्यांनी आम्हाला दीक्षा दिली, संन्यास दीक्षा दिली. माताजी म्हणल्या, खरंच की काय? हो माताजी. म्हणजे तुमचा पुनर्जन्मच झाला? हो, लोरेनसुद्धा असंच म्हणाला. नरेनला ठाकूर नोरेन म्हणायचे आणि या लाटूनं नोरेनचा लोरेन केला होता. कितीदा तरी सांगितलं सगळ्यांनी, पण हा कायम नरेंद्रला लोरेनच म्हणायचा, त्याला न बोलता यायचा नाही. हसत हसत माताजींनी त्यांना विचारलं, काय रे, काय म्हणाला तुझा लोरेन? म्हणाला ना की आता आपली पूर्वीची नावंसुद्धा आता बदलायची आहेत. बरं, मग असं सांगा, कुणाकुणाचं बारसं झालं? शरद झाला आहे शारदानंद, बाबूराम झाला आहे प्रेमानंद आणि गंगाधर झाला आहे अखंडानंद. राखाल होता ना राखाल, तो झाला आहे ब्रह्मानंद. निरंजन झाला आहे निरंजनानंद. असं त्यांनी सांगितलं. निरंजनचं जसं त्यांनी नाव सांगितलं निरंजनानंद, तसं माताजींना आठवलं. ठाकूरांचा वेद लागण्या अगोदर हा प्रेतात्मा मंडळींच्यात खूप रमायचा. हा जो मुलगा होता तो प्रेतात्म्यांच्यात रमायचा. पण जेव्हा तो दक्षिणेश्वरला आला तेव्हा त्याला ठाकूरांनी समजावलं.

0: आणि ते म्हणाले, हे बघ निरंजन, तू जर भूतभूत करायला लागलास ना तर स्वतःच भूत होऊन जाशील, आणि त्याऐवजी देवाचं नाव घेत राहिलास ना तर नक्की देव होशील. आपण जे नाव घेतो तसे आपण बनतो, तेव्हा तू देवाचं नाव घे आणि कोण व्हायचं हे तुझ्या हातात आहे, प्रेत भूत का देव. त्यानंतर मात्र निरंजनला ठाकूरांची ओढ लागली होती, निरंजन त्या क्षणापासून बदलला होता. पुढे माताजीने विचारलं, आणि कुणाकुणाची नावं बदलली रे, शशीचं नाव काय बदललं? तेव्हा माताजी सगळे काय म्हणाले ठाऊक आहे, की शशीची ठाकूरांवरती इतकी भक्ती की त्याला त्याच्याशिवाय दुसरं जगच ठाऊक नाही, बाकी कशात रुची नाही, म्हणून ठाकूराचं नाव बक्षीस त्याला मिळालं. तेव्हा ठाकूरांचं नाव काय? रामकृष्ण. म्हणून शशीचं नाव काय? रामकृष्णानंद. माताजी म्हणल्या, छान. आणि लाटू, तुझं तर काय सगळं अद्भुतच, अलौकिक, म्हणून तू अद्भुत आनंद हो ना. तेव्हा लाटू हसला. आणि माताजीने खरं म्हणजे बरोबर ओळखलं होतं, काल सगळे असंच म्हणाले होते. समाधानाने माताजी म्हणाल्या, चांगलं आहे, पण आता तू इकडे कशासाठी आलेला आहेस माझ्याकडे? तेव्हा लाटू म्हणला की शशीनं, म्हणजे रामकृष्णानंदानं सांगितलं की माताजींकडे जा आणि त्यांना काही भाजीपाला सामान सुमान वगैरे आणून द्यायचं आहे का ते विचार, म्हणून आलो होतो मी, बाकी काही माझं काम नाही, हवं आहे का काही? माताजी म्हणाल्या, नाही नाही काही नको मला, त्याला सांग सगळं आहे माझ्याकडे. लाटू निघून गेला अद्भुतानंद. माताजींना फार वेगळं वाटलं, अप्रूप वाटलं, आईचं हवं नको किती आपुलकीनं आणि प्रेमानं बघतायत ही मुलं, अशी मुलं मिळायला नशीबच असावं लागतं आणि ही सगळी रामकृष्णांची कृपा नाही का, असं त्यांच्या लक्षात आलं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
3: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
2: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
3: छान
4: आहे, भारी लिहिलंय.
2: हो,
4: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
3: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.
2: यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: क्या बात आहे, एकदम मस्त वातावरण आहे. स्वस्त बसू न देणार नाही का? अरे घरात काय बसायचं, चलो निकलते हे. अरे कुठेतरी तलाव, धबधबा, डोंगर, दऱ्या, ढगात फिरायला एकदम सॉलिड हवाय. चला रे. असं एक जण कोणीतरी म्हणतो आणि लगेच ठिकाण ठरतं. तो दिवस उजाडतो उत्साहात, आनंदात, गप्पा गाणी करत प्रवासही सुरू होतो. सगळी कशी धमाल. पण अशा ठिकाणी कुणीतरी जीव घेणं साहस करायला जातात आणि होत्याचं नवतं होऊन जातं. आनंदावर पाणी पडतं, तोंडचं पाणी पळतं. आणि
1: पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 51 जण जखमी झाले. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं शार्लोट तलावात 3 युवक बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तलावात पोहण्यास मनाई करण्यात आलेली आहे, तरीही पर्यटक न जुमानता या तलावात पोहण्यासाठी उतरतात.
0: अशा मन पिळवटून टाकणाऱ्या बातम्या कानावर येतात. तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आई वडिलांकडून एकच कळकळीची विनंती, अपरिचित असुरक्षित ठिकाणी जाऊ नका.

0: दऱ्यात, धबधब्यात, तलावात, नदीत जाताना खोलीचा अंदाज घ्या. खरंच जीव घेणं साहस करू नका. परिस्थितीचा अंदाज घ्या आणि निघताना जो आनंद होता तोच आनंद परतीच्या प्रवासातही कायम राहू द्या. मनसोक्त आनंद आणि बेधुंद धुडगूस यातला फरक लक्षात घ्या.
1: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
2: मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड.

0: जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. GDP विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन पटूंना संमिश्र यश. आता सविस्तर बातम्या. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं असून भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला GDP विकास दरात सुधारणा करावी लागली असं त्यांनी स्पष्ट केलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. ते काल मुंबईत एका आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे, त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध व्हावी आणि गुंतवणूक प्रकल्पांना गती मिळावी यासाठी अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं त्या म्हणाल्या. पुणे गृहनिर्माण आणि

क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. राज्य शासनानं पिंक ई ऑटो योजनेच्या अनुदानात 20% चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक ई रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त 20% अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे कायदा 1989 मधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला 2,000 रुपये दंड, पास किंवा तिकीट जप्त करणं आणि रेल्वे आवारातून बाहेर काढणं अशी शिक्षा होऊ शकते. रेल्वेत मद्यपान करणाऱ्या किंवा उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना 1,000 रुपये दंड आणि 24 तास कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेत अनधिकृत प्रवेश केल्यास 500 रुपये दंड आणि रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटांसह प्रवास करावा. सर्वांचा प्रवास सुरक्षित सुरळीत होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात काल एकाच दिवशी 1,00,000 लिटर जीवामृताची म्हणजेच नैसर्गिक खताची निर्मिती करण्यात आली. प्रथमच अशी खतनिर्मिती करून कृषी विभागानं नैसर्गिक शेतीच्या प्रसाराला नवं बळ दिलं आहे. या जीवामृताचा वापर खरीप हंगामातील विविध पिकांवर करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं राबवलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातल्या 80 शेतकरी गटातील 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. जीवामृत हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध असं द्रवरूप सेंद्रिय खत आहे. अवयवदान पंधरवड्यानिमित्त काल बुलडाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अवयवदानाचं सामाजिक महत्व, अवयवदानातून मिळणारं नवजीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यातील पारंपरिक मुक्कामस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नवीपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. दोन्ही पालख्या शनिवारी आळंदी आणि देहूकडे प्रस्थान करतील. महसूल गुप्तचर यंत्रणेनं अर्थात DRI काल सातारा जिल्ह्यातल्या अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली. तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांनी दिली. अंध महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. डॉ DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं काल रात्री आकस्मिक निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
दक्षिण कोरियात आसान इथं

0: सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी यशस्वी कामगिरी केली, मात्र पुरुष बॅडमिंटनपटूंना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रीयांशी वलीशेट्टी यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत सोनाली आणि रितिका यांच्या जोडीनं पुढची फेरी गाठली, तर मिश्र दुहेरीत श्रुती आणि ईशाननं पहिल्या फेरीतला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतसह सर्व बॅडमिंटनपटूंना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरी गटात मात्र कृष्णा प्रसाद आणि पृथ्वी कृष्णमूर्ती यांच्या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. जीडीपी विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डी वाय पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना संमिश्र यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: श्रोते हो, आज 6 ऑगस्ट. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज ज्येष्ठ लेखिका आणि गीतकार योगिनी जोगळेकर यांचा जन्मदिवस आहे. मराठीतील ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार यांचा आज स्मृतिदिन. आज विज्ञान कथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा स्मृतिदिन आहे. अभिनेता, गायक, संगीतकार आणि होस्ट आदित्य नारायण यांचा आज वाढदिवस. मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि वृत्त निवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. तसंच सुप्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी यांचा आज वाढदिवस आहे. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.

सायबर पोलीस विभाग रत्नागिरी यांच्याकडून आलेलं एक निवेदन, सध्या महानगर गॅसच्या नावानं कनेक्शन डिस्कनेक्ट होणार असल्याचा फेक मेसेज पाठवून किंवा फेक कॉल करून लोकांची आर्थिक फसवणूक केली जाते आहे. रत्नागिरीमध्ये तक्रारदारांची संख्या वाढते आहे, त्यामुळे रत्नागिरी पोलिसांकडून असं आवाहन करण्यात येतं आहे की नागरिकांनी सतर्क राहून अशा कोणत्याही कॉल अगर मेसेजना बळी पडू नये. आपले बँकिंग डिटेल्स तसंच कोणतेही OTP शेअर करू नयेत. सायबर पोलीस विभाग रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष मालिकेचा आज तिसरा भाग आहे. कामगारांच्या कल्याणाचा विचार करताना काही घटक विशेष लक्षात घ्यावे लागतात. बांधकाम कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत उदयास आलेले गिग वर्कर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार, या सर्व घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने उचललेली पावलं अत्यंत महत्वाची ठरत आहेत. बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना, नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया निःशुल्क करणं, गिग वर्कर्ससाठी संरक्षणात्मक तरतुदी, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा आणि असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा कवच या विषयांमुळे कामगार कल्याणाचा व्याप अधिक व्यापक झालेला दिसतो. या महत्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: राज्याचं पहिलं रिएक्टर धोरण लागू करण्यात आलेलं आहे, तर आता औद्योगिक सुरक्षा आणि अपघात आणि मग प्रतिबंधासाठी हा निर्णय किती महत्वाचा?
2: आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर रिएक्टर हे बेसिकली केमिकल कंपन्यांमध्ये फरक असतात आणि आतापर्यंत ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियमावली किंवा काही नव्हतं आणि ह्या ज्या कंपन्यांमध्ये आता अपघात होतात आहे बेसिकली यांचे रिएक्टरचे डिझाईन कसे असले पाहिजे, नंतर जेव्हा कामगार काम करतात तिथे बरेचसे वॉल्स असतात ते ओपन करणं म्हणजे उघडणे आणि बंद करत असताना वायू गळती होत असताना कामगारांना अपघाताला सामोरे जावं लागतं, तर हे ऑटोमेटेड सगळं झाली पाहिजे ही सिस्टीम आणि अपघात झाल्यास काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत अस्तित्वात नव्हत्या, त्यामुळे आता आपण हे धोरण आणतो आहे जेणेकरून त्या रिएक्टर

0: जी काही डिझाईन असेल ती अप्रूव्ड टेक्निकल व्यक्तीकडनं करून घेतली पाहिजे. ते ऑटोमेटेड असलं पाहिजे. तिथे कामगार काम करत असताना त्याला सुरक्षिततेचे साधनं मिळाले पाहिजे, मग मास्क असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्याला त्या सर्व बाबींचं ट्रेनिंग असलं पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येते की तिथे अपघात झालेल्या कामगारांना जेव्हा आम्ही विचारतो, जे उत्पादन तिथे घेतले जाते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सबद्दल त्याला माहिती नसते, त्या गॅसेस निर्माण होतात त्याबद्दल माहिती नसते, त्याचं एक बेसिक ट्रेनिंग तिथे झालेलं असायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आणल्यामुळे आज हे रिॲक्टर धोरण देशातल्या सर्व राज्यांसाठी खूप कामाचं राहणार आहे आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक राहणार.
1: मग असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
0: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, वीटभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार, घरेलू कामगारांचा तर कोणीच
1: विचार करत
0: विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतो आहे, ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग माथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यात येतात किंवा सुधारणा करणार?
0: नक्कीच आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहेत यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, मी बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला आहे, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत, अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रियलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे. या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनींमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते, तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला लागले. बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्सटॉर्शन करायला लागले, तर यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतो आहे. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करणार.
1: बाष्पक अभियंते आणि बाष्पक परिचर परीक्षा या ज्या ऑनलाईन केल्या आहेत त्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढणार?
0: आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्य हे बॉयलर आणि त्याचे पार्ट्स बनवण्यामध्ये एक अग्रेसर राज्य आहे,
1: हो
0: आणि नुसतं देशात नाही तर आशिया खंडात आपलं राज्य अग्रेसर आहे आणि सर्व आशिया खंडातनं बॉयलर्सची डिमांड आपल्या महाराष्ट्राकडे येत असते. त्यामुळे हे बॉयलर बनवत असताना ते सुरक्षित बनले पाहिजे, मजबूत बनले पाहिजे आणि सोबतच टेक्निकली साऊंड होऊनच ते इथून गेले पाहिजे, यासाठी जे तज्ज्ञ लोकांची गरज असते, मग बॉयलरचे इंजिनियर्स असो किंवा त्यांचे जे हे असो, या सगळ्यांना आपल्या राज्यात आम्ही प्रशिक्षित केलं पाहिजे. यासाठी आपलं बॉयलरचं स्पेशल प्रशिक्षण केंद्र आपण नागपूरला उभारतोय आणि बॉयलर डिपार्टमेंटकडनं दरवर्षी यासाठी एक परीक्षा घेतली जाते आणि आमचा अनुभव असा की ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना कुठेही म्हणजे त्यांची मागणी भरपूर आहे, ते जिथे जातील तिथे त्यांना मागणी आहे आणि या माध्यमातून सर्व बॉयलर्सची तपासणी होते. यांना आम्ही एक सर्टिफिकेट देत असतो जे ऑनलाईन जनरेट करून देतो, त्यासाठी डिजी लॉकरची सुविधा आम्ही त्यांना दिली आहे आणि हे बॉयलर्सची परीक्षा पास करून जाणारे जेवढे व्यक्ती आहेत हे जेव्हा समाजात जातात तेव्हा या बॉयलर्सची सुरक्षितता तपासण्यासाठी आम्हाला खूप मदत होते. त्यामुळे आम्ही हे अधिक कसं बळकट होईल यासाठी सुद्धा काम करतोय. सोबतच आम्ही एक त्याचं BMS पोर्टल

0: तयार केलाय, ज्या माध्यमातून जसं आपण आता मला विचारलं की कम्प्लायन्सेस खूप करावे लागतात. बॉयलर हा एक टेक्निकल पार्ट असतो कोणत्याही फॅक्टरीतला, त्यामुळे त्याची तपासणी वेळेवर होणे, त्याला दर काही वर्षांनी पुन्हा पुन्हा तपासावं लागते, त्याचे डिझाईन सबमिट करावं लागतात, त्याची कार्यक्षमता तपासावी लागते, या सर्व गोष्टींची जे काही कम्प्लायन्स होते ते खूप प्रमाणात होते. ते आता आम्ही कट शॉर्ट करून कमी संख्येवर आणले, आणि जो त्या मालकाला कार्यालयात येऊन ते सगळं सबमिट करावं लागायचं, ही सर्व प्रणाली ऑनलाईन केली, त्यामुळे हे क्षेत्र आता अजून बळकटीकडे जाते.
1: कामगारांच्या कल्याणातूनच राज्याचा औद्योगिक विकास साधणार आहे यात काही शंका नाही, म्हणजे ह्याच्यावर कोणी कोणाचं काहीच म्हणणं नाहीये. या संदर्भात आज आपण कामगार मंत्री या नात्याने काय संदेश द्या?
0: संदेश मी एवढाच देईल, आपल्याला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी शिकवलं आहे की कष्टातच देव असतो, आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा कामगारां मेहनत करतो, कामगारांचा घाम गळला जातो, म्हणजे त्यांचा एक एक घामाचा थेंब हा महाराष्ट्राच्या प्रगतीची पायरी असतो, आणि लोक म्हणतात की कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे, आपली पृथ्वी ही कामगारांच्या हातावर, जोपर्यंत कामगार काम करणार नाही, कामगाराचे हात काम करणार नाही, तोपर्यंत या देशाची या राज्याची प्रगती होणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी, मी सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी कामगारांना सन्मानित केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, आणि कामगारांसाठी या राज्यामध्ये सुरक्षित धोरण, बेटर वर्क प्लेस आणि त्यांच्या पूर्ण परिवाराची आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली तर निश्चित हे राज्य, हा देश खूप पुढे जाईल, खूप प्रगती करेल, आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आपल्याला विश्वास देतो की हे राज्य कामगारांच्या सुखासाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी हे राज्य सरकार, हे केंद्र सरकार कटिबद्ध आहे, आणि आपण सर्व मिळून, सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व मिळून या कामगारांचा सन्मान करावा, त्यांना आदर करावा आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याची प्रगती करावी.
1: नक्कीच. श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या आणि या विशेष मालिकेच्या अंतिम भागात आपण माथाडी कायद्यातील सुधारणा, कारखाना परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उचललेली पावलं, ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगानं राज्य शासनाचे प्रयत्न, महिलांसाठी रात्रपाळीतील रोजगार संधी, कामगारांसाठी निश्चित भेट दिनांक पद्धतीचे कायदे, नवीन औद्योगिक संबंध संहितेमुळे उत्पादन क्षमता आणि रोजगार संधींना मिळणारी चालना, औद्योगिक सुरक्षेसाठी रिॲक्टर धोरणांचं महत्त्व, तसंच बाष्पक अभियंते व परिचर परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वाढलेली पारदर्शकता याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यासोबतच राज्यातील कामगार, उद्योग क्षेत्र व सर्व संबंधित घटकांसाठी शासनाचा संदेश, कामगारांच्या जीवनमानात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या आगामी योजना आणि महाराष्ट्राला देशातील सर्वात कामगार हितेशी व उद्योगस्नेही राज्य बनवण्याची पुढील वाटचाल याचाही वेध घेण्यात आला. कामगारांचं कल्याण, सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक संरक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून औद्योगिक विकासाची गती वाढवणे हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची खरी दिशा आहे. कामगार सशक्त झाले तरच उद्योग सक्षम होतील आणि उद्योग सक्षम झाले तर महाराष्ट्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने घडेल, हा विश्वास या संपूर्ण मालिकेतून अधिक दृढ झाला. माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर, दिलखुलास कार्यक्रमासाठी वेळ देऊन अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजची ही विशेष मालिका आपल्याला निश्चित माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरली असेल अशी आशा व्यक्त करते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, 2 ऑगस्ट 2026 ला रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन

0: उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी. गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
1: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाहीये, तर ज्ञान विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या अंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाचे ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञान भाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, आज सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल. संवादिका पल्लवी गोडसे आणि सादरकर्ते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 8:40. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:40:32 झाले आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेल्या 2 भागांमध्ये आपण पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून काचबिंदू या डोळ्याच्या एका विकाराविषयीची माहिती घेत होतो. काचबिंदूची लक्षणं, कारणं याविषयीची माहिती आपल्याला गेल्या 2 भागात डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी सांगितली. या भागामध्ये आपण यावर असलेले आयुर्वेदातले उपचार जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं काचबिंदूची आता लक्षणं कारणं तर समजलेली आहेत, तर आता ह्याच्यावर नेमके उपचार कसे असतात?
5: खरं तर मी सुरुवातीला जसं सांगितलं, काचबिंदू बऱ्याचदा अनुवंशिकी असतो.
4: अच्छा.
5: त्यामुळे ट्रीटमेंटचे पार्ट होताना, ट्रीटमेंट करत असताना पेशंट 2 भागात विभागले जातात. एक अनुवंशिक असणारा काचबिंदू, म्हणजे एखादा पेशंटला रुग्ण आलाय तर त्याची हिस्ट्री घेतली जाते, अनुवंशिकता असेल तर त्यांची ट्रीटमेंटचे पार्ट किंवा पद्धत औषधं वेगळी पडतात, आणि ज्यांना अनुवंशिकता नाही त्यांची ट्रीटमेंट वेगळी पडते. सुरुवातीलाच आम्ही केस घेताना ह्या सगळा विचार करून ट्रीटमेंटचा पार्ट चालू करतो. हे जर होत असताना ज्या वेळेला अनुवंशिक असेल तर मग त्यावेळी विचार कसा केला जातो? अनुवंशिक काचबिंदूचा पेशंट आल्यानंतर जर तो अविवाहित असेल तर त्याची तर मुळात त्या आजाराची ट्रीटमेंट चालूच होते, पण आपल्याला अनुवंशिकता टाळता येते का, टाळता येईल का, धातू किती खराब आहे, किती पिढ्यांपासून तो विकार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून केस हिस्ट्री घेऊन मग त्याची ट्रीटमेंट चालू होते.
4: अच्छा.
5: बऱ्याच वेळा अशा रुग्णांमध्ये अविवाहित जर रुग्ण असतील तर त्यांची बीजशुद्धी केली जाते, बीजातले दोष काढले जातात. आयुर्वेदानुसार त्याला रसायन चिकित्सा म्हटली जातं. रसायन वाजीकरण ह्या गोष्टींचा वापर करून धातू शुद्ध केला जातो एका बाजूला, आणि एका बाजूला मूळ आजाराची ट्रीटमेंट चालू होते. मूळ आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये खरं तर 3 गोष्टी ह्या कोणत्याही बाबतीत, कोणत्याही डोळ्याच्या विकाराची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदात 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक डाएट प्लॅन, म्हणजे त्या विकारानुरूप जो आहार विहार सांगितलेला आहे तो फॉलो करणं. दुसरं, त्या विकाराचं निदान झाल्यानंतर मग तो दोष कोणता आहे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, त्यानुसार त्याची पोटातली औषधं ठरतात. आणि तिसरा, शोधन चिकित्सा आणि डोळ्याची पंचकर्म. ह्या 3 गोष्टींचा वापर केला तर काचबिंदू सारख्या आजारावरती आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभुत्व नक्की मिळवता येऊ शकतं.
4: बरोबर आहे, 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात, पण आता त्याचा ते उपचार नेमके कसे केले जातात हे जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ

0: पुणे येथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे येथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आता तुम्ही तीन महत्वाच्या पायऱ्या सांगितल्यात की ह्या प्रकारे उपचार केले जातात, तर आता त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती सांगाल का?
1: जसं मी आत्ता सांगितलं की दोषानुरूप वातपित्त कफाच्या अनुषंगानं कोणता दोष आहे आणि हे जीन्समधनं आलाय की नाही आलाय, त्यानुसार त्या आहाराचा कागद आपण बनवलाय तो आपण त्यांना देतो आणि ते पालन करायला लावतो.
0: बरोबर.
1: दुसरा औषध उपचार. औषध उपचारही त्याच पद्धतीनं असतात. पोटातले औषध असतात. ह्याच्यात काचबिंदूच्या पेशंटमध्ये पोटातल्या औषधासोबतच पंचकर्माचा भयंकर मोठा वापर आयुर्वेदाच्या माध्यमातून केलाय
0: आणि उपयोग पण होतो,
1: उपयोगी होतो.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: खरं तर पंचकर्माचा वापर करताना आयुर्वेदाचे जी लोक ज्यांना जाण आहे त्यांना पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या गोष्टींचा माहिती आहे. पण हे सोडूनही डोळ्यांसाठी ग्रंथकाराने काही प्रोसिजर सांगून ठेवलेत.
0: अच्छा.
1: म्हणजे पिंडी आहे, बिडालक आहे, नेत्रसेक आहे, अच्छोतन आहे, अंजन आहे, नस्य आहे, त्याच्यासोबत शिरोवेष्टन, मुखलेप, पादलेप, गंडूष, तर्पण, पुटपाक ह्या सगळ्यांचा वापर ह्या केसेसमध्ये करत असतो. खरं तर त्यातली एक मोठी प्रोसेस म्हणजे नस्य आहे. पंचकर्मातली नस्य ही प्रोसेस काचबिंदूच्या पेशंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरताना दिसते. खरं तर प्रथम वमन, विरेचन, बस्ती याच्यातलं शरीर शुद्धीतला कोणता प्रकार आहे, कोणता करायचा आहे ते निवडून आधी शरीर शुद्धी केली जाते आणि मग त्याच्यासोबत नस्य केलं जातं. खरं तर आयुर्वेदात बस्ती, नस्य ह्या गोष्टी झाल्या की नंतर तर्पण येतं.
0: अच्छा.
1: खरं काचबिंदूच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा तर्पण हे टाळलं जातं कारण प्रेशर खूप असतं, आतला अँगल ब्लॉक झालेला असतो, ड्रेनेज सिस्टीम जी डोळ्यातली ती हॅम्पर असते आणि अशा वेळेला तर्पण केलं गेले की बऱ्याच वेळेला काचबिंदूचा पेशंटमध्ये दृष्टी जायचा संभव असतो. पण ह्याच्यात जर तुम्ही अगोदर पंचकर्म केले, नस्य प्रोसिजर केले, डोळ्याच्या सांगलेल्या सगळ्या बाकीच्या प्रोसिजर केलेल्या आहेत आणि मग डोळा निर्दोष झालाय, डोळ्याचं प्रेशर व्यवस्थित सेटल झालंय, डोळ्यात आता प्रेशर वाढणार नाही ही अवस्था आली असेल तर वैद्यांच्या सल्ल्यानं आपल्याला तर्पण करता येतं आणि त्याच्यात त्या तर्पणाचा फायदा दृष्टी वाढवण्यासाठी करून घेता येऊ शकतो.
0: बरोबर आहे. म्हणजे आता ह्या दोन क्रिया तुम्ही सांगितल्यात की कसे उपचार आपण करतो आणि ते मानसागणिक वेगवेगळे असतात, त्यामुळे त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आत्ता तुम्ही महत्वाचे असे मुख्य उपचार सांगितलेत पण प्रत्येक माणसाप्रमाणे काही वेगवेगळे उपचार असतात, तर त्याविषयी काही सांगता येईल?
1: ते उपचार प्रोसिजर ह्याच असतात मॅडम. फक्त आता वात, पित्त, कफ आहे का, हेरिडिटरी आहे हे बघून मग औषधांच्या चॉईस मात्र बदलतो.
0: बरोबर.
1: आता ह्याच्यातली नस्य म्हणून जी प्रोसिजर सांगितली म्हणजे आधी वमन असेल तर वमन, विरेचन लागणार असेल तर विरेचन, किंवा बस्ती ही शुद्धी झाली, त्यानंतर नेत्राच्या प्रोसिजर झाल्या सगळ्या की पिंडी, बिडालक, अच्छोतन, अंजन ह्या सगळ्या प्रोसिजर ओळखल्या आणि त्यानंतर नस्य करायला लागलो. तर लोकांना आता ज्यांना काचबिंदू आहे त्यांना हे माहिती आहे की काचबिंदूच्या पेशंटमध्ये मेंदूकडे जाणारी नस, ऑप्टिक नर्व डॅमेज होते.
0: अरे बापरे.
1: ही नस्याची जी औषधं आहेत ते डायरेक्ट ऑप्टिक नर्ववरती काम करतात. आयुर्वेदातच नाही, जगातल्या कोणत्याही पॅथीत ऑप्टिक नर्ववर काम करणारं कुठली प्रोसेस असेल डायरेक्ट तर ती नस्य आहे. म्हणजे कोणतीही सर्जरी करून तुम्हाला ऑप्टिक नर्व पर्यंत पोहोचता येत नाही, त्यात फक्त आयुर्वेदिकच औषधांचा प्रकार जो आहे किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा पार्ट आहे तो आहे नस्य. तर ह्या नस्याचा वापर करून आपल्याला ज्या पेशींना ऑप्टिक नर्वच्या डेड

0: झालेली आहेत, मेलेले आहेत, त्या पुनर्जीवित करण्यासाठीही फार फायदा होत असतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे आयुर्वेदिक रसायन चिकित्सानी नसत्याचा वापर केला आणि बाकीच्या प्रोसिजर खुबीनं वापर केल्या तर काचबिंदूसारख्या आधुनिक शास्त्रानुसार असाध्य किंवा न बरा होणारा विकार जो आहे, योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी जर निदान झालं आणि योग्य वैद्यांच्या मदतीनं जर चिकित्सा केली गेली तर मात्र हा आजार आपला डोळा घालवू शकणार नाही. त्यामुळे योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या.
1: म्हणजे आपल्याला लक्षणं दिसताच आपण जर ट्रीटमेंट सुरू केली तर मला वाटतं आपण तो आपल्या आजारावर मात करू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तर डॉक्टर, गेल्या 3 भागामध्ये आपण काचबिंदू विषयीची खूप अधिक विस्तृतपणे माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. पुढच्या भागात आपण वेगळ्या विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99, 98225-261-99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:50 झाली आहेत. अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत, शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
4: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
4: ओके.
5: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
5: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाही येत नाही. या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादा प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं.

0: जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात शोध अनुरूप जोडीदाराचा. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 7:55 आणि 42 सेकंद झाले आहेत. भावधारा कार्यक्रमात आज आपण ऐकूया अरुण डाते यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गाणं. संगीतकार अरुण पौडवाल.

0: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

पहिली सभा। यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत, आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा आहे आणि भारतात सर्जनशील कलाकारांची मोठी संख्या असून आशय निर्मितीमध्ये भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी ही माहिती दिली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताच्या क्षमतेबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया कथाकथन उपक्रम या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था यांच्या सहयोगानं भारतातील सर्जनशील तरुणांची नवी पिढी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास यांना बळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली असं जोशी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. महत्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा, प्रवेशाच्या संधी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही काल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याचं सबलीकरण करणारी भविष्यवेधी शिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या संरक्षण सहकार्याबाबतची 6 संयुक्त कार्यगटाची बैठक काल ताशकंद इथं पार पडली. या बैठकीचं सहअध्यक्षपद संरक्षण मंत्रालयातील सहसचिव दिनेश कुमार आणि उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुखरोबजोन सोदिकजोनोविच आणि सिरिजोव यांनी भूषवलं. संयुक्त प्रशिक्षण, सराव, क्षमता बांधणी, संरक्षण क्षेत्रातील शिक्षण आणि संरक्षण उद्योगांची उभारणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संयुक्त प्रशिक्षणामध्ये दहशतवादविरोधी कारवाया आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवर दिली आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री इस्माईल बाघेई यांनी केला आहे. इराण ओमान कराराला अंतिम रूप मिळाल्यास ह्या

पुन्हा खुला होऊ शकतो. मात्र अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीवर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. अमेरिकेनं अजून अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही, मात्र इराणला पूर्ण नियंत्रण करू देणार नाही अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं इराकच्या फ्लाय बगदाद आणि इतर दोन कंपन्यांना आपल्या विशेष यादीतून काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या महसूल विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण विभागानं हे जाहीर केलं आहे. या कंपन्यांच्या इराणच्या लष्कराशी असलेल्या कथित संबंधांवरून अमेरिकेनं हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेनं क्युबामध्ये अतिरिक्त गुप्तचर अधिकारी तैनात केले आहेत. क्युबामध्ये भविष्यात लष्करी कारवाई करता यावी या हेतूनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लॅस्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेनं ताब्यात घेतलेले भारतीय मच्छीमार आणि त्यांच्या बोटींची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती भारतानं श्रीलंकेला केली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी श्रीलंकेच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. तसंच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावं यावरही भारतानं पुन्हा एकदा भर दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात 12 रॅट माइनर्सना सर्वोत्तम जीवन रक्षा पदकं प्रदान करून गौरवण्यात आलं. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेच्या बचाव कार्यावेळी आपले जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस आणि निस्वार्थी भावनेबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेवेळी आत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेली मोहीम हे अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक बचाव कार्य होतं असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलांची काल घोषणा केली. या सुधारणांमुळे लष्कराची संघटनात्मक रचना सुधारेल असं ते म्हणाले. संरक्षण मंत्रालय शस्त्र पुरवठ्याची प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्यांचं आज जगभरात स्मरण केलं जात आहे. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते आणि 1945 अखेरीस मृतांची एकूण संख्या 1,40,000 वर पोहोचली होती. या शोकांतिकेच्या स्मरणार्थ पीस मेमोरियल पार्क इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ऑगस्ट 1945 झालेल्या या हल्ल्यानंतर 3 दिवसांनी जपानमधल्या नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब हल्ला झाला होता. केरळमध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 25 गेली आहे. आसाममध्येही पुरामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल आसामच्या पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान नागालँडमधील खाणकाम आणि आसाममधील पूर यांच्यात कथित संबंध असल्याबाबत आसामनं व्यक्त केलेल्या चिंतेची नागालँड राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे असं नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी काल सांगितलं. ते काल कोहिमा इथं पत्रकारांशी बोलत होते. नागालँड आणि आसाम या दोन्ही राज्यांना पुराचा फटका बसला असून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी परस्पर सहकार्यानं काम करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तमिळनाडूतल्या कोईमतूर इथं काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या विभाग अ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पंजाबनं कर्नाटकचा 5-2 असा तर ओडिशानं हरियाणाचा 5-1 असा पराभव केला. झारखंडनं उत्तर प्रदेश विरुद्धचा सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये विजय मिळवला तर मध्य प्रदेशनं दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव संघावर 7-3 असा विजय मिळवला.
या स्पर्धेतल्या आज होणाऱ्या उपांत्य फेरीत ओडिशाचा सामना पंजाबशी तर झारखंडचा सामना

0: मध्य प्रदेशशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
1: कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती प्रसारित करत आहोत. संवादिका पल्लवी गोडसे आणि सादर करते विवेक वानखडे.
4: कोकणची खाद्य संस्कृती.
5: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
4: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
5: कोकणची खाद्य संस्कृती.
4: श्रोते हो नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपलं कोकण जेवढं सुंदर आणि संपन्न आहे तशीच इथली खाद्य संस्कृती सुद्धा तितकीच चवदार, वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. आमच्या या कार्यक्रमात आम्ही नेहमीच वेगवेगळ्या पदार्थकृतींची तुम्हाला ओळख करून देत असतो. आजही आम्ही काही पदार्थकृती तुमच्यासाठी घेऊन आलोय. काही तुम्हाला माहीत असतील, काही माहीत नसतील, काही नव्याने कळतील, काही जुन्या पदार्थांची पुन्हा एकदा उजळणी होईल. तर त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अदिती भावे यांना. मॅडम नमस्कार.
6: नमस्कार.
4: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
6: धन्यवाद.
4: आत्ताच मी असं म्हटलं की आपल्या कोकणची खाद्य संस्कृती खूप आहे, वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्या सगळ्याची ओळख तुम्ही या कार्यक्रमातून आम्हाला करून देणारच आहोत. पण मला सुरुवातीला तुमच्याविषयी ऐकायला आवडेल की ही आवड तुम्हाला कशी लागली.
6: सुरुवातीला तुम्हाला खरं सांगू का, मला खूप अशी स्वयंपाकाची किंवा अशी आवड नव्हती. पण नंतर हळूहळू असं एक एक पदार्थ करून बघूया, नवीन काहीतरी करूया असं करत करत मी शिकत गेले नवीन. प्लस जुन्या गोष्टी आहेत त्या माझ्या सासूबाई म्हणा किंवा आपल्या आईकडून वगैरे अशा आपल्याला कळतात, त्यामुळे तसं मला त्या कळत गेल्या. मग त्यामुळे जुनं आणि नवं असं दोन्ही पण मी
4: सांगड घालत गेले
6: आणि मग नवीन नवीन काही काही माझ्या पण रेसिपी मी तयार करत गेले. आणि लहान असताना मुलांना ना थोडंसं हेल्दी मिळावं किंवा असं मिळावं त्यासाठी म्हणून मी थोडासा माझा तसा प्रयत्न होता. मग त्याच्यातनं माझ्या नवीन नवीन रेसिपी तयार होत गेल्या आणि मग अशी ती आवड डेव्हलप होत गेली.
4: अच्छा. आणि इथपर्यंत आज तुम्ही येऊन पोहोचलेले आहात. आज आपण छान पदार्थकृती श्रोत्यांना सांगणारच आहोत. पहिली कोणती आहे पदार्थकृती?
6: आपल्याकडे साधारण नारळापासूनच बऱ्यापैकी पदार्थ आपण करत असतो किंवा बऱ्यापैकी नारळ असतो आपल्या सगळ्या पदार्थामध्ये. तर नारळापासूनच आपण थोडासा एक प्रकार करणार आहे आता. आज तर आपण पोहे आणि नारळ ह्याच्यापासून सुरुवात करूया.
4: अरे वा. आणि तुम्ही म्हणालात तसं की कोकणात आपल्या भात, पोहे, भातापासून बनणारे पदार्थ आणि नारळ हे म्हणजे प्रसिद्धच आहे. पहिला पदार्थ कोणता आहे?
6: पहिला पदार्थ आहे आपला कोळाचे पोहे. आपण ते आता थोडेसे मागे पडलेले म्हणजे विस्मृतीत गेल्यासारखे झालेले आहेत पण जनरली आवडतात सगळ्यांना. केले
4: काय साहित्य आहे त्यासाठी?
6: तर कोळाच्या पोह्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे 2 वाट्या गावठी जाड पोहे.
4: अच्छा.
6: त्याला चव छान असते जरा गावठी पोह्यांना, ते घ्यायचे. जरा 2 वाट्या ओलं खोबरं, 3 वाट्या पाणी आणि साधारण चिंचेचा कोळ आपण करतो तसा घट्ट असा कोळ केलेला असतो, 3-4 चमचे इतका लागेल.

0: आपल्याला. गूळ लागेल म्हणजे आपल्याला कसं गोड हवंय त्याप्रमाणे एक दोन चमचे बारीक किसलेला गूळ इतका लागेल. आणि एक चमचा साजूक तूप, हिरव्या मिरच्या दोन, सुक्या मिरच्या दोन, आणि मोहरी, हिंग, जिरं हे आपल्याला फोडणीचं
1: साहित्य. ओके ओके.
0: आणि कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ.
1: वा वा, म्हणजे तसं साहित्य अगदी घरातलंच आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं चिंच गूळ आहे ते प्रमाण तुम्हाला जसं आवडेल तसं ऍडजस्ट
0: करू शकतो.
1: बरोबर. आता त्याची कृती सांगा.
0: पहिल्यांदा पोहे धुवून घ्यायचे, जसे आपण पोहे करताना धुवून घेतो ना त्याप्रमाणे. आणि नारळ खवणून घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घालून तो वाटून घ्यायचा.
1: अच्छा, म्हणजे आपण दुधासाठी जसा वाटतो मिक्सर मध्ये
0: तसंच. आणि मग हे पाणी आपण गाळून घ्यायचं, म्हणजे
1: थोडक्यात त्याचा आपरस काढून घ्यायचा.
0: आणि मग त्याच्यामध्ये लागेल तसा चिंचेचा कोळ, बारीक केलेला गूळ आणि मीठ असं घालून मिक्स करून घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोडणी तयार करून घ्यायची, त्याच्यामध्ये आपण सुकी मिरची आणि ओली मिरची आपण तुम्ही बारीक चिरून पण घालू शकता किंवा वाटून पण घालू शकता, ती आपण त्या कोळामध्ये घालणार आहे.
1: बरोबर.
0: आणि फोडणीमध्ये घालताना थोडीशी एखादी सुकी मिरची, त्याची चव जरा वेगळी लागते.
1: वेगळी लागते. बरोबर.
0: आणि कढीपत्ता, हिंग आणि जिरं, मोहरी घालून ती फोडणी बनवायची आणि त्या कोळामध्ये घालायची.
1: बरोबर.
0: आणि असं हा कोळ असतो बनवलेला, त्याच्यामध्ये मग पोहे घालून तो कोळ थोडासा बाजूला पण ठेवून द्यायचा.
1: अच्छा.
0: म्हणजे खाताना आपण ते काय काय वेळेला कसं तो सोक
1: करतात,
0: मग त्यामुळे तो कोळ आपल्याला लागेल तसा आपण त्या पोह्यांवर घालून
1: घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्याचा आनंद घ्यायचा.
0: एन्जॉय.
1: बरोबर. आता तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये एक मला जाणवलं की तिखट लागण्यासाठी मिरची वाटून घ्यायची आणि फोडणीच्या स्वादासाठी फक्त ती सुकी मिरची घ्यायची. वा वा, मला असं वाटतं की काही कठीण नाहीये, अगदी इन्स्टंट मनात आल्यानंतर ही गोष्ट करण्यासाठी.
0: आता सध्या कमी केले जातात हे पोहे, पण आहे तर खूप छान आणि आंबट गोड चव त्याची छान लागते,
1: त्याची चव चांगली लागते. म्हणजे जसं आपण म्हणतो की नुसतंच गोड आवडत नाही किंवा नुसतंच साधा पदार्थ तिखट पदार्थही आपल्याला खायला नको असतो, तेव्हा हे कॉम्बिनेशन करून खायला काहीच हरकत नाही, नाही का? वा वा, खूपच छान रेसिपी आहे आणि घरातल्या घरात होण्यासारखी आहे, त्यासाठी काही तुम्हाला बाजारात जायची गरज नाहीये अगदीच. मॅडम, दुसरा पदार्थ कोणता आहे?
0: दुसरा आपण घावण्यांमधला घेऊया.
1: आता
0: जनरली आपण तांदुळाचे घावणे करतो.
1: बरोबर.
0: तर त्याच्याऐवजी आपण नाचणीचे, म्हणजे त्या नाचणीचं पीठ आपल्याकडे शक्यतो असतंच घरात.
1: बरोबर.
0: नाचणीचं पीठ साधारण एक वाटी घ्यायचं,
1: त्याच्यामध्ये
0: एक दोन चमचे तांदुळाचं पीठ घालायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून मीठ घालून ते आपले रेग्युलर आपण बिळाच्या तव्यावरती करतो तसे घावणे करायचे.
1: अच्छा. हा, तांदुळाचं पीठ बाइंडिंग साठी करायचं का?
0: बाइंडिंगला किंवा कुरकुरीतपणा त्याने येतो, नाचणीने पण ऍक्च्युअली येतो, पण एक थोडस अजून तांदुळांना अजून क्रिस्पीनेस वाढतो.
1: बरोबर.
0: असं घालायचं.
1: आणि नाचणी हे सुद्धा आपलं कोकणातलं एक मुख्य अन्न आहे, सगळ्यांच्या घरात ते असतं.
0: आणि त्याच्याबरोबर मग तुम्ही नारळाची चटणी वगैरे असं घालून किंवा थोडस लोणी तूप खाऊ शकता,
1: तुमच्या आवडीचं जे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हा पदार्थ सुद्धा मला वाटतं काही खूप त्याच्यासाठी साहित्य पण नको
0: करतो ना आपण, तसेच हे थोडं फक्त नाचणीचे असे.
1: हे तुमचं इनोव्हेशन आहे की आपण तांदुळाचे घावन करतच असतो पण त्याच्याऐवजी नाचणीचे केले तर थोडी चवही बदलते आणि त्याची पौष्टिकता सुद्धा आपल्याला मिळते आणि जरा वेगळं काहीतरी. सगळ्यांना सतत काहीतरी वेगळं खावंसं वाटत असतं तर त्यासाठी हे एक मला वाटतं खूप चांगला ऑप्शन आहे, नाही का? मॅडम, यानंतरचा पदार्थ कोणता आहे?
0: यानंतर आपण करणार आहे मोकळी भाजणी, जी म्हणजे पौष्टिक आहे आणि एकदा साधारण एक वाटीभर वगैरे खाऊन झाली की अगदी पोट आपलं भरतं,
1: व्यवस्थित भरतं,
0: त्यानंतर अगदी जेवणापर्यंत काही दुसरं न खाता बसलं तरी चालू शकतं.
1: नाश्त्याचा पदार्थ आहे का?
0: नाश्त्याचा, संध्याकाळच्या खाण्याला असं.
1: अच्छा अच्छा. काय साहित्य काय लागतं याला?
0: साहित्य आहे भाजणी आपली आपण घरात बनवतो ती. दोन वाटी तेल, पाव वाटी, थोडासा ओवा घालते मी, म्हणजे का तर ओवा आपल्या पचायला वगैरे हलका म्हणून.
1: बरोबर.
0: पाव चमचा ओवा, लाल तिखट एक चमचा, मध्यम कांदा एक, तुम्ही कांदा स्किप पण करू शकता.
1: अच्छा.
0: आणि फोडणीचं साहित्य नेहमी लागतं तसंच ते, आणि एक वाटी ताक.
1: अच्छा. हा बर.
0: आणि ओलं खोबरं, कोथिंबीर.
1: मॅडम, तुम्ही आता भाजणीचा उल्लेख केलात की याच्यासाठी भाजणी लागेल, जरा भाजणीसाठी काय काय लागतं तेही सांगा.
0: हा, भाजणीसाठी आपल्याला लागतं ज्वारी म्हणजे जोंधळे, नंतर नाचणी, बाजरी, अख्खे उडीद, अख्खे हरभरे, आणि मग आपल्याला धने, जिरे, आणि हे जेवढं मिश्रण आपण भाजून घेणार त्याच्या बरोबरीनं तांदूळ,
1: हे
0: सगळं साधारण 18 धान्य म्हणले तरी हरकत नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला जसं हवं तसं गहू आपण घालतो त्याच्यामध्ये प्लस.
1: बरोबर.
0: इतकं सगळं आल्यामुळे ते पौष्टिक ती भाजणी आपली असतेच.
1: अच्छा. म्हणजे
0: हा पण एक हेल्दी पदार्थच आहे.
1: वा वा, म्हणजे आपण जे मल्टीग्रेन म्हणतो.
0: बरोबर आहे,
1: नाही का? सगळ्या प्रकारची धान्य त्याच्यामध्ये आहेतच आणि त्याचं एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. आता मला कृती सांगा.
0: आपण आता फोडणी करून घ्यायची कढईमध्ये, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा,

0: चांगला परतायचा आणि तो परतत असतानाच एका साईडला आपण भाजणीमध्ये ताक आणि थोडं लागेल तसं पाणी असं घालून ते मिक्स करून ठेवून द्यायचं.
1: बरं, साधारण म्हणजे कसं करायचंय ते, की घट्ट करायचंय की पातळ
0: असं? साधारण आपण थालीपीठाचा गोळा असतो ना त्याच्यावर थोडस पातळ असं करायचं.
1: बरं बरं, म्हणजे
0: खूप तसं घट्ट नव्हे आणि खूप पातळ नव्हे.
1: बरोबर, धिरड्यासारखं किंवा घावण्यासारखं पातळ नाही भिजवायचं
0: असं करायचं. आणि मग फोडणीमध्ये मग हे भाजणीचं मिश्रण असं ते घालायचं आणि चांगलं परतायचं, मिक्स करायचं थोडक्यात, म्हणजे एक छान झाकण ठेवून वाफ आणायची.
1: अच्छा,
0: मग वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण मध्ये मध्ये परतत राहायचं सारखं आपल्याला, मोकळं करायचं आपल्याला, मोकळ
1: भाजणी
0: भाजणी असं पण म्हणतो ना आपण त्याला. म्हणून मग त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हवेशी तर तुम्ही साखर घालू शकता, नाही घालू शकता
1: तुमच्या आवडीप्रमाणे.
0: मीठ घालून एक वाफ आणली छानपैकी की मग खायच्या वेळेला नारळ आणि कोथिंबीर घालून खायचं.
1: मला असं वाटतं की नारळ कोथिंबीर हा आपल्याकडे एक खूप कॉमन गोष्ट आहे, की ते जर नसेल तर पदार्थ ह्या पदार्थात काहीतरी कमी आहे असं वाटत असतं, नाही का?
0: आणि हा पदार्थ गरम गरम खाल्ला तर अजून छान, म्हणजे कसं जरा चव अजून छान लागते,
1: चांगली लागते. आणि आता सध्या पावसाळा चालू आहे, आपल्याला काहीतरी छान गरम खायचं असतं आणि पुन्हा चविष्ट खायचं असतं, खमंगही खायचं असतं. तर मला असं वाटतं की थोडस प्री प्लॅन केलं तर हा पदार्थ नक्कीच होऊ शकतो.
0: कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी म्हणजे वेगळं एक अजून पदार्थ.
1: बरोबर,
0: थालीपीठ आपण किंवा वडे करतो पण हे एक पटकन होणारा असा हा प्रकार
1: पदार्थ आहे, म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारता मारता इकडे वाफाही येऊ शकतात. अगदी खरी गोष्ट आहे, खूप छान पदार्थ आहे हा. आणि मला वाटतं या एका पदार्थामध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं की एक वाटीभर किंवा एक डिशभर जर तुम्ही खाल्लं तर किमान 2 तासाची निश्चिंती आहे. मला वाटतं श्रोते हा पदार्थ नक्कीच करून बघतील आणि आवडेलही तो सगळ्यांना.
0: आपल्याकडे कोकणात बऱ्यापैकी होत असतो हा,
1: पण
0: हल्ली जरा मुलांना थोडस विसर पडलंय या गोष्टीचं, त्यामुळे आपण पुन्हा जरा
1: लोकांना आता नवीन नवीन गोष्टी हव्या असतात, पण पुन्हा या गोष्टींकडे जर आपण आलो तर ह्या गोष्टींची आपल्या शरीराला गरज असते आणि मग त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी पण होतो. आणि जी जिभेची तुमची आवड आहे की चमचमीत आणि चटकदार, तर तेही याच्यातून आपल्याला मिळू शकतं. मॅडम, तुमच्या आवडीचं एखादं छान गाणं सांगा आम्हाला, आपण ते तुम्हाला आणि आपल्या श्रोत्यांनाही ऐकवूया.

0: वा वा, गाणं तर सुंदर होतच, रेसिपी ही सुंदर होत्या. मला असं वाटतं की खूप छान माहोल बनलेला आहे, गाणंही झालेलं आहे. मॅडम, पुढची पदार्थ कृती कोणती आहे?
1: आता ह्याला थोडीशी सिमिलर असलेली, आपण जनरली तांदळाची उकड करतो, त्याच्याऐवजी आपण आज नाचणीची उकड मी सांगणार आहे तुम्हाला.
0: बर,
1: ती पण म्हणजे हेल्दी असंच म्हणून.
0: अच्छा,

0: रेसिपी तांदूळाच्या पिठाच्या उकळीसारखीच आहे, फक्त नाचणीची उकळ.
1: चालेल, साहित्य सांगा.
0: एक वाटी नाचणीचं पीठ, दोन वाट्या ताक, चार पाच लसणीच्या पाकळ्या, फोडणीचं साहित्य, तेल, पाच चमचे कडीपत्ता आणि मीठ, इतकंच.
1: अच्छा, म्हणजे अगदी
0: बेसिकच
1: आहे साहित्य. आता कृती सांगा.
0: नाचणीच्या पिठामध्ये मीठ आणि ताक घालून छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडस त्याचं अगदी पातळ नव्हे, म्हणजे घावण्या इतकं नाही पण मीडियम.
1: बरोबर आहे,
0: ठीक कन्सिस्टन्सी अशी, म्हणजे डोशाचं वगैरे बॅटर असणार तसं बनवून
1: थोडस घट्ट आणि असं भिजवून घ्यायचं.
0: फोडणी करून त्याच्यामध्ये कडीपत्ता लसूण घालून परतायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरं मोहरी, म्हणजे आपण घालतो तसं
1: जी नेहमीची फोडणी असते तशीच करायची,
0: आणि त्याच्यामध्ये मग नाचणीचं मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचं. एक वाफ आणली की झालं आपलं.
1: अच्छा, ओके. मला असं वाटतं की खूप साधे साधे पदार्थ आहेत हे तुम्ही सांगताय, तर त्यामध्ये काही याच्यामध्ये लसूण आहे, काही याच्यामध्ये कांदा आहे, काही याच्यामध्ये धान्य आहे, आणि मला वाटतं त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही अजूनही वैविध्य आणू शकता. जसं तुम्ही आता म्हणालात की तांदुळाच्या पिठाची उकड हा एक पारंपरिक पदार्थ आहे, त्याला तुम्ही इनोव्हेट करून नाचणी केली, इतर अजूनही कोणती पिठं घालून तुम्ही अशा पद्धतीने उकड करू शकता, नाही का? म्हणजे मला वाटतं जसं जसं ज्या ज्या प्रदेशात जे पिकत असेल किंवा ज्याची तुम्हाला आवड असेल,
0: छान होते. आणि आता श्रावणामध्ये कुणाला लसूण कांदा नको असेल ना, ते तुम्ही स्किप करून नुसतीच बनवू शकता कढीपत्त्याच्या फोडणीवरती.
1: कढीपत्त्याच्या फोडणीवरती मला असं वाटतं की आलं आणि मिरची हे कॉम्बिनेशन, लसूण आपण जर स्किप करणार असू तर त्यासाठी चव चांगली यायला चांगलं जाईल, नाही का?
0: तिखटासाठी ह्याच्यात तुम्ही मिरची घालू शकता. मग अशी मी सांगता
1: विसरला होता, काही हरकत नाहीये. कुठलंही पीठ तुम्ही वापरू शकता आणि उकड करू शकता. आणि मला असं वाटतं हाही पदार्थ एक सकाळच्या न्याहारीला आपण करू शकतो, किंवा तुम्ही म्हणाला तसं संध्याकाळच्या खाण्यासाठी सुद्धा करू शकतो. मस्त एकदम. यानंतरची रेसिपी कोणती आहे मॅडम?
0: आता आपण थोडस श्रावण येत तर उपासाचे पदार्थ बघायचे का? मग
1: हरकत नाही.
0: तर जनरली आपल्याकडे ना गऱ्याचं पीठ आपण बनवून ठेवतो कोकणामध्ये, है ना? पावसापूर्वी आपण सगळे हे साठवणीचे प्रकार करून
1: ठेवत असतो तेव्हा.
0: तर फणसाच्या गऱ्याचं पीठ असतं, त्याच्यापासून थालीपीठ असं मी तुम्हाला सांगते.
1: फणसाच्या गऱ्याचं पीठ कसं करायचं हे पण आमच्या श्रोतांना सांगा.
0: आता फणसाचे आपले गऱ्या असतात ना, जे आपण भाजीसाठी वापरतो.
1: अच्छा, कच्चे
0: कच्चे गरे. तर ते त्याच्यामध्ये आठला बाजूला काढून म्हणजे क्लीन करून व्यवस्थित ते सुकवून घ्यायचे गरे.
1: अच्छा,
0: आणि म्हणजे चांगले सुकले की ते आपण घरघंटीवर किंवा याच्यावरती पीठ करून घेते.
1: अच्छा, आणि हे पीठ बाजारातही मिळतं?
0: मिळतं, बाजारात मिळतं.
1: अच्छा अच्छा, आता मला याचं साहित्य
0: सांगते. गऱ्याचं पीठ दोन वाटी, याच्यामध्ये मी एक वेगळं घातलं, म्हणजे राजगिऱ्याच्या आपल्या लाह्या मिळतात ना,
1: बर,
0: त्या लाह्या जनरली कुठेही मिळतात, म्हणजे त्या साधारण अर्धी वाटी, एक जरा वेगळी चव यासाठी आणि बाइंडिंगला पण आपल्या ते उपयोगाला येतात.
1: बरोबर,
0: त्या अर्धी वाटी मोठा उकळलेला बटाटा एक, जिरं एक चमचा, मिरची दोन, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ, तूप गरजेनुसार.
1: बरोबर,
0: असं
1: उपासाचा पदार्थ आहे त्यामुळे तुपाशिवाय त्याला पर्याय नाही.
0: तर मिरची आपण बारीक वाटून घ्यायची, गऱ्याचं पीठ, राजगिऱ्याच्या लाह्या, जिरे, वाटलेली मिरची, मीठ आणि उकळलेला बटाटा मॅश करून त्याच्यामध्ये घालायचा.
1: बरं बरं बरं, आणि तो गोळा बनवून घ्या.
0: आणि कोथिंबीर पण ऍड करायची. गोळा बनवून घेतला, लागेल तसं पाणी घालून तो गोळा बनवून.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मग तव्याला तूप लावून थालीपीठ आपण नेहमी करतो त्याप्रमाणे छान खरपूस
1: थालीपीठ करायचं.
0: दह्याबरोबर किंवा
1: चटणी बरोबर तुम्ही ते खाऊ शकता. किंवा मला वाटतं आता उपासाचं आहे तर उपासाचं लोणचं असतं आपल्याकडे, लिंबाचं लोणचं, म्हणजे अगदीच तुमची गडबड झाली तर तोही ऑप्शन तुमच्याकडे आहे, नाही का? आणि उपासाचा जरी पदार्थ असला तरी तुम्ही कधी अधेमध्ये सुद्धा खाण्याला किंवा नाश्त्याला हे करूच शकता, नाही का?
0: राजगिऱ्याच्या लाह्या घातल्यामुळे त्याच्यामध्ये अजून थोडस म्हणजे कसं वेगळा जरा चव येते, म्हणजे नेहमी आपण गऱ्यांचं करतो त्याच्यापेक्षा हे थोडस अजून वेगळं काही.
1: बरोबर आहे, आणि त्याला मला वाटतं एक कॉम्बिनेशन पण होतं, गऱ्यांची पण एक ती चव, लाह्यांची चव आणि बटाटा त्या सगळ्यांना बाइंड करतो. मला असं वाटतं खूप सोप्या सोप्या या गोष्टी आहेत, घरातलेच पदार्थ आहेत. पुन्हा एकदा परत म्हटलं असं की बाजारात जायची काहीच गरज नाहीये. थोडेसे तुम्ही प्री प्लॅन असाल तर तुम्ही या गोष्टी करू शकता. म्हणजे जसं या पदार्थासाठी तुम्ही आता म्हणालात तसं की तुम्ही गरे वाळवून त्याचं पीठ करून ठेवलेलं असेल तर पावसाळ्यात अगदी श्रावण याची वाट बघायची सुद्धा काही गरज नाहीये. तुम्ही कधीही ते करू शकता. मला वाटतं खूप छान आहेत ह्या आपल्या पारंपरिक रेसिपी आहेत. आणि आज आपण जेव्हा बघतो की लोक थोडेसे सजग झालेत आरोग्याच्या बाबतीत, की सगळ्या गोष्टी पोटात जायला हव्यात आणि पौष्टिकताही त्याच्यामध्ये हवी, आणि मला असं वाटतं की असे पदार्थ केल्याने पारंपरिकताही जपली जाते, संस्कृतीही आपण थोडीशी जोपासतो, आणि जे आपल्या इथे पिकतंय त्या सगळ्याचा वापर करून हे पदार्थ बनवले जातात. मला वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे की बाहेरून विकत आणून करण्यापेक्षा जर आपल्या परसावा गावात फणस असेल तर ते सहज होऊ शकतं, किंवा नसेल जरी तरी बाजारात फणस सहज उपलब्ध

0: दसतो
1: मिळतो.
0: मे महिन्यात उन्हाळ्याच्या
1: हा
0: दिवसात, तेव्हा तुम्ही हे करून ठेवू शकता. मॅडम, खूप छान रेसिपी तुम्ही सांगितल्यात. मला असं वाटतं की आणि या सगळ्या रेसिपी आमचे श्रोते करून बघतीलच. आणि तुम्ही म्हणालात असं की इथे घरातल्या घरातच सगळ्या पदार्थांमध्ये या रेसिपी झालेल्या आहेत, तर छान. आदिती मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान रेसिपी आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात. श्रोते हो, आपण आदिती मॅडमना पुन्हा भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी 8:40 आपल्या कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतके छान पदार्थ आमच्या श्रोत्यांना सांगितले, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती,
2: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती.
2: कोकणची खाद्य संस्कृती.

अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी.

0: श्रोतेहो, 2 ऑगस्ट 2026 ला रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी. गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
1: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाही आहे, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या अंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञान भाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: दिल से या चित्रपटातलं गुलजार यांचं गाणं ऐकूया. गायक आणि संगीतकार AR रहमान.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे।
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी। हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग

0: मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट आहे हम आपके दिल में रहते हैं.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
3: श्रोतेहो, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
4: जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो. मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल.
3: बरोबर.
4: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करतं.
3: बरोबर. तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया हमसे है मुकाबला या चित्रपटातलं हरिहरन यांनी गायलेलं गाणं. पी के मिश्रा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे AR रहमान यांनी.

या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगानं

या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर यांचं भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र रत्नागिरीमध्ये सुरू आहे. 2 ऑगस्ट 2021 हे उपकेंद्र रत्नागिरीमध्ये स्थापन करण्यात आलंय आणि आत्ताच नुकताच 2 ऑगस्ट 2026 त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या प्रवासाचा एकंदरीतच मागोवा आपण घेणार आहोत आणि आज आपण आमंत्रित केलंय या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे सर यांना. सर नमस्कार.
1: नमो नमः पूर्णिमा महोदया.
0: सुरुवातीला असं सांगा की हे उपकेंद्र रत्नागिरीमध्ये सुरू करण्यामागचा उद्देश नेमका काय होता?
1: कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विश्वविद्यालय आहे आणि हे विश्वविद्यालय नागपूरच्या जवळ रामटेकमध्ये स्थित आहे. रामटेकची ओळख महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमरकाव्याशी जोडली जाते. परंपरेनुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर मेघदूताची रचना केली असं म्हटलं जातं. त्यामुळे महाकवी कालिदासांच्या नावाने रामटेक येथे या विश्वविद्यालयाची स्थापना होणे अत्यंत समर्पक आहे. परंतु महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार लक्षात घेतला तर रामटेक हे राज्याच्या एका टोकाला आहे. विश्वविद्यालयाचे ध्येय मात्र संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृत भाषा, साहित्य, भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन आणि उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे हे आहे. हे कार्य अधिक व्यापक आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी तत्कालीन कुलगुरू माननीय प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी म्हणून होते त्यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील विविध भागात उपकेंद्रे स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यावेळी घेण्यात आला. या संकल्पाला तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री उदयजी सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि त्यातून रत्नागिरी उपकेंद्राची या ठिकाणी स्थापना झाली. रत्नागिरी आणि संपूर्ण कोंकण हा प्रदेश केवळ निसर्गसंपन्न नाही तर ज्ञान, संस्कृती आणि विद्वत्तेचीही भूमी आहे. भारतरत्न महामहोपाध्याय डॉक्टर पांडुरंग वामनकाणे, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यासारख्या संस्कृत आणि भारतीय विद्येच्या महान अभ्यासकांनी या भूमीची ज्ञानपरंपरा समृद्ध केली आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे या भागात संस्कृत, योग, भारतीय ज्ञानपरंपरा आणि संशोधनासाठी स्वतंत्र एक शैक्षणिक केंद्र असणे आवश्यकच होते. या उपकेंद्रामागील मुख्य उद्देश म्हणजे कोकणातील विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच संस्कृत, योग, भारतीय ज्ञानपरंपरा आणि इतर पारंपरिक विद्याशाखांचे अध्ययन आणि अध्यापन आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. तसेच नव्या पिढीला भारतीय ज्ञानपरंपरेचा परिचय करून देणे हा एक मुख्य हेतू आहे. एका अर्थाने पाहिले तर रामगिरी ते रत्नागिरी हा केवळ भौगोलिक असा एक प्रवास नाही तर ज्ञानाचा प्रवास आहे. विद्यापीठाला रामगिरी पासून रत्नागिरी पर्यंत आणून या दोन टोकातील भौगोलिक अंतर कमी करणे आणि कोकणातील प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे शिक्षण सहजपणे पोहोचवणे हीच या उपकेंद्र स्थापनेमागील एक मुख्य प्रेरणा आहे.
0: कोणकोणते उपक्रम तिथे राबवले जातात?
1: रत्नागिरी उपकेंद्र हे अध्यापन, संशोधन, ग्रंथ प्रकाशन आणि समाजाभिमुख विस्तार कार्य या चारही दिशांनी कार्य करणारे एक सक्रिय शैक्षणिक केंद्र आहे. सर्वप्रथम अध्ययन आणि अध्यापन या क्षेत्रात विविध पदवी, पदविका, प्रमाणपत्र, अभ्यासक्रम तसेच विशेषतः योग, संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित अभ्यासक्रम या ठिकाणी राबवले जातात. विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळावी एवढाच उद्देश आमचा नाही आहे तर ज्ञानपरंपरेचा शास्त्रीय आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. दुसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे संशोधन आणि प्रकल्प. भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृत वाङ्मय, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र तसेच कोकणातील सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा या विषयांवर संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. विविध संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आतापर्यंत. जसे एक शास्त्र मॅपिंग म्हणून एक प्रकल्प पूर्ण केला, त्याचबरोबर धर्मशास्त्र या विषयावर इंटरडिसिप्लिनरी शोध प्रकल्प एक पूर्ण केलेला आहे. शिल्पशास्त्र यासारखे

0: या पुस्तकांचा अनुवाद केला आणि संशोधनपर लेखन अशा उपक्रमांद्वारे नवीन ज्ञान निर्मितीचे कार्य सातत्याने या ठिकाणी सुरू आहे. ग्रंथ प्रकाशन हे आमचे कार्याचे आणखी एक महत्वाचे अंग आहे. आतापर्यंत साधारण 8 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि 2 ऑगस्ट रोजी अजून 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आले, परिसंवाद आयोजित करण्यात आला, त्याचबरोबर व्याख्यानमाला, कार्यशाळा इत्यादी सर्वच आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय विद्यापीठाचं समाजाभिमुख एक उपक्रम म्हणून प्रतिदिन निःशुल्क योग वर्गाचे आयोजन देखील या ठिकाणी केले जातात. म्हणजे अध्यापन, संशोधन, ग्रंथ प्रकाशन आणि समाजाभिमुख कार्य अशा पद्धतीने या चारही स्तंभांवर उपकेंद्राची वाटचाल सध्या सुरू आहे.
1: अच्छा डॉक्टर, मी सुरुवातीला जसं म्हटलं की 2 ऑगस्ट 2021 ला हे उपकेंद्र रत्नागिरीमध्ये स्थापन करण्यात आलंय आणि आताच नुकताच 2 ऑगस्ट 2026 ला त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तर हा 5 वर्षांचा प्रवास नेमका कसा होता?
0: उत्तम हा प्रश्न आहे मॅडम. या 5 वर्षांचा प्रवास अत्यंत तसं म्हटलं तर समाधानकारक आहे, प्रेरणादायी आहे आणि निश्चितच यशस्वी पण आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने 5 वर्षांचा कालावधी हा फार मोठा नसतो. ती संस्थेच्या बाल्यावस्थेच्या किंवा पायाभरणीचा हा काळ असतो,
1: पण तो त्यामुळे खूप महत्वाचा पण असतो.
0: एखाद्या इमारतीचा पाया जितका भक्कम असतो तितकी ती इमारत भविष्यात अधिक सुरक्षित आणि भव्य अशी उभी राहते. या प्रवासामध्ये उल्लेख करू इच्छितो मी की कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे म्हणजे आपलं जे मुख्यालय आहे रामटेक येथे, त्यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभलं. त्याचबरोबर रत्नागिरीतील अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कृत प्रेमी या संस्थांनीही आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे. त्याचबरोबर इथे कार्य करणारी संस्कृत भारतीची मंडळी यांच्या सहकार्यामुळे उपकेंद्राची भक्कम शैक्षणिक वाटचाल शक्य झाली. राज्य शासनाचेही वेळोवेळी सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, संशोधन प्रकल्प, चर्चासत्रे, कार्यशाळा इत्यादी घेण्यासाठी आर्थिक सहाय्य लागतच आणि त्यासाठी शासनाचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे. माझ्या दृष्टीने या 5 वर्षातील सर्वात मोठे यश म्हणजे रत्नागिरी आणि कोकणात संस्कृत व भारतीय ज्ञान परंपरेविषयी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे आहे. आता आम्ही 5 वर्षे पूर्ण करून 6व्या वर्षात प्रवेश करत आहोत, त्यामुळे हा केवळ मागे वळून पाहण्याचा क्षण नाही, म्हणजे सिंहावलोकन आवश्यक आहे, पण तर अधिक मोठे स्वप्ने पाहण्याचा
1: नक्कीच
0: आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा हा संकल्प करण्याचा क्षण आहे. विद्यापीठ, शासन, स्थानिक संस्था आणि रत्नागिरीकरांच्या सहकार्याने पुढील काळात हे उपकेंद्र कोकणातील संस्कृत योग म्हणजे विशेषत्वाने आम्ही काही विषय इथे यासाठी निवडलेले आहेत, या केंद्रासाठी संस्कृत योग आणि भारतीय ज्ञान परंपरेचे एक अग्रगण्य अध्ययन संशोधन केंद्र म्हणून हे विकसित होईल असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
1: नक्कीच सर, असं सांगा की सुरुवातीच्या काळामध्ये नेमकी कोणती आव्हानं होती समोर आणि त्यावर कशी मात केलीत? कारण कुठलीही संस्था असू दे, कुठलंही कार्य असू दे, जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आर्थिक असतील किंवा अजून काही मॅनपॉवर असेल, अशा अनेक अडचणी असू शकतात.
0: हो,
1: काय सांगाल तुम्ही?
0: काही किरकोळ तांत्रिक आणि पायाभूत अडचणी वगळता आम्हाला फार मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागलाच नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विद्यापीठाचा पाठिंबा, त्याचबरोबर स्थानिक शैक्षणिक संस्था आणि विशेष करून मी नमूद करू इच्छितो की रत्नागिरीतील संस्कृत प्रेमी नागरिक यांचे सुरुवातीपासूनच लाभलेले मोलाचे सहकार्य, विशेषतः शासनाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका भवनात उपकेंद्रासाठी व्यवस्था करून दिली, त्यामुळे सुरुवातीपासूनच कार्याला चांगली गती मिळाली आणि प्रत्येक आव्हानावर समर्थपणे मात करता आली. प्रारंभीचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे आजच्या युवा पिढीला संस्कृत, भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयांकडे आकर्षित करणे हे मोठे आव्हान होते. तरी सुद्धा एक पूर्वीचा अनुभव होताच आणि स्थानिक पातळीवर पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं तर विविध अभ्यासक्रम, व्याख्याने, कार्यशाळा, जनजागृती उपक्रम केल्यामुळे आणि विशेषतः शैक्षणिक धोरण 2020-2020 नंतर भारतीय ज्ञान परंपरेला देशभरात नव्याने प्रोत्साहन मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही निरंतर आता वाढताना दिसत आहे. ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. अजूनही काही पायाभूत बाबींवर काम तर सुरू आहे. उपकेंद्रासाठी एक स्वतंत्र परिसर आवश्यक आहे, अधिक भौतिक सुविधा आवश्यक आहेत, वसतिगृह आवश्यक आहे, आवश्यक पदनिर्मिती इत्यादी, ते सर्व महत्वाचे विषय आहेत. म्हणजे समीप काळात

0: या सर्व बाबी निश्चितच पूर्णत्वास जातील असं आम्हाला एक विश्वास वाटतो.
1: बरोबर.
0: अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी नुकतीच उपकेंद्राला भेट दिली होती आणि त्यांनी संपूर्ण आमच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी या उपकेंद्राचे पुढे उपकेंद्र म्हणून नाही तर उपकेंद्राचे परिसरात रूपांतरण व्हावे असं त्यांनी संकल्प केलेला आहे. पण या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या त्यांनी सूचना पण आम्हाला दिलेल्या आहेत. यामुळे रत्नागिरी उपकेंद्राची पुढील वाटचाल अधिक व्यापक, अधिक सक्षम आणि यशस्वी होईल असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
1: नक्कीच सर. मला सांगा की या 5 वर्षांमध्ये किती विद्यार्थी या उपकेंद्राशी जोडले गेले?
0: एक महत्त्वाचा हा प्रश्न आहे. रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्य कार्य म्हणजे कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेचे दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे हे आहे. या उद्देशाने आमच्याकडे नियमित आणि दूरस्थ आणि ऑनलाईन अशा तिन्ही माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. नियमित अभ्यासक्रमामध्ये योगशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, संस्कृत नाट्यशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच भारतीय ज्ञान परंपरेशी संबंधित विविध अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जे व्याकरण, साहित्य, वेदांत, दर्शन इत्यादी शास्त्र आहेत, शास्त्रांचा सखोल अभ्यास, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संशोधनाभिमुख शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृत विषयातील MA, भारतीय ज्ञान परंपरा, वेद अध्ययन तसेच इतर विशेष अभ्यासक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्यामुळे नोकरी करणारे गृहिणी, ज्येष्ठ नागरिक किंवा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थीही आपल्या सोयीने शिक्षण घेत आहेत. तर साधारण नियमित अभ्यासक्रमांमध्ये 400 ते 500 लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून अजून अधिक साधारण 700-800 लोक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 5 वर्षांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले या ठिकाणी. तर या उपक्रमांद्वारे साधारण 1000 लोकांपर्यंत निश्चित आम्ही आतापर्यंत पोहोचलो.
1: सुरुवात खरंच खूप चांगली
0: झालेली आहे. म्हणजे संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरे या विषयांच्या दृष्टीने ही सुरुवात अत्यंत चांगली असं निश्चित म्हणताय.
1: बरोबर. डॉक्टर, मला असं सांगा की संस्कृत भाषा आजच्या काळात उपयुक्त आहे किंवा खूप गरजेचीच आहे असं तुम्हाला वाटतं?
0: होय. तुम्ही एका संस्कृत प्राध्यापकालाच हा प्रश्न विचारलेला आहे आणि निश्चितच अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. माझ्या मते संस्कृत भाषा आजही तितकीच उपयुक्त, प्रासंगिक आणि भविष्याभिमुख आहेच. जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाहीये तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञान परंपरेतील अनेक विषयांच्या आंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाचे ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञान भाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत. एक महत्वाचा विषय म्हणजे ही केवळ ज्ञान भाषा नाही तर ही जनभाषा पण आहे. मत्तूर नावाचं एक गाव आहे कर्नाटकात, शिवमोग्गा येथे, तर तिथे आजही संस्कृत ही व्यवहाराची भाषा आहे. भारतात अनेक कुटुंबांमध्ये संस्कृत मातृभाषा म्हणून बोलली जाते आजही. भारताबाहेर जगातील अनेक देशांमध्ये संस्कृतचे अध्यापन होत आहे. अनेक विद्यापीठांमध्ये तिचा अभ्यास आणि संशोधन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संस्कृत हा केवळ एक गुण मिळवण्याचा विषय म्हणून काही ठिकाणी याची प्रसिद्धी आहे. वस्तुतः तसं नाही, तर हा विषय एक जीवन समृद्ध करण्याचा विषय आहे संस्कृत. योग, आयुर्वेद, नीतीशास्त्र, मूल्य शिक्षण किंवा अध्यात्म आणि भारतीय ज्ञान परंपरेचे मूळ साहित्य संस्कृत मध्येच उपलब्ध आहे हे सर्वांना माहित आहे. संस्कृतचा नियमित अध्ययनामुळे शुद्ध उच्चारण, त्याचबरोबर भाषिक क्षमता, स्मरणशक्ती आणि विचारांची नेमकी मांडणी यांचा विकास होण्यास मदत होते यावर अनेक संशोधन पण सुरू आहेत जगभरात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही संस्कृतचे महत्व कमी झालेले नाही अद्याप, कारण ही संस्कृत अत्यंत प्राचीन भाषा आहे. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणून संस्कृतकडे आता पाहिले जातात. एक विशेष नमूद करू इच्छितो या ठिकाणी की संस्कृतचा गौरव करताना इतर भारतीय भाषांकडे दुर्लक्ष करता कामा नये. भारतातील प्रत्येक भाषा ही आपल्या संस्कृतीची आणि ज्ञानपरंपरेची वाहक भाषा आहे. संस्कृत ही त्या सर्व भाषांची समृद्ध परंपरा समजून घेण्याची

0: ही एक महत्वाची किल्ली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे संस्कृत आणि सर्व भारतीय भाषा या परस्पर पूरक आहेत, परस्पर स्पर्धक नाही. या ठिकाणी संस्कृत भाषेचं महत्व मी या शब्दात मांडलेलं आहे.
1: आता तुम्ही म्हणतायत की देशातले नाही परदेशातील सुद्धा विद्यार्थी आपण म्हणू शकतो की याच्याशी जोडले गेलेत, तर काय अनुभव सांगाल तुम्ही की परदेशामधली लोक कितपत त्यांना आवड आहे याची, कशा पद्धतीने शिकतायत?
0: अनेक देशांमध्ये संस्कृतचं अध्ययन काही देशांमध्ये प्राथमिक स्तरावर सुरू आहे, म्हणजे संभाषणापुरतं मर्यादित. जर्मनी सारख्या देशामध्ये एक शोध विषय म्हणून विद्यापीठांमध्ये हा विषय शिकवला जातो. आणि आता संस्कृतला एक व्यापकता प्राप्त झालेली आहे. भारतीय ज्ञान परंपरा हे NEP 2020 मध्ये याचा विशेष उल्लेख केलेला आहे. म्हणजे संस्कृत किंवा भारतीय ज्ञान परंपरा हा विषय फक्त एक अभ्यासक्रमातला एक भाग म्हणून, एक पत्र म्हणून असं शिकवलं जात नाही आहे. आज त्यांचा जर अभ्यासक्रम मॅनेजमेंटचा आहे तर भगवद्गीतेतील मॅनेजमेंट हा केवळ एक पत्र म्हणून त्यांना असं शिकवलं जात नाही आहे. तर त्यांच्या म्हणजे प्रत्येक विषय जे ते जेव्हा शिकतात आधुनिक विषय, तेव्हा शेवटी हा विषय म्हणजे संस्कृतच्या या ग्रंथाशी निगडित आहे अशा पद्धतीनं त्याला म्हणजे इंटिग्रेट केलेला आहे, त्याला असं असेंबल्ड करून दिलेलं नाही आहे. त्यामुळे विदेशामध्ये मागणी वाढलेली आहे. म्हणजे आपण जे शास्त्राध्ययन किंवा ग्रंथाध्ययन ही पद्धती म्हणतो, ही पद्धती साधारणतः तिथे नाही आहे. तिथे अध्ययन अध्यापनाची एक विशिष्ट पद्धती, एक विशिष्ट मेथोडॉलॉजी आहे. ती आता भारतीय ज्ञान परंपरा या माध्यमातून ती साध्य होत आहे.
1: जसं सुरुवातीला आपण म्हणालो की पाया महत्वाचा आहे, तसं मला वाटतं की ज्ञानाचा पाया हा संस्कृत भाषा आहे.
0: नक्कीच.
1: मला असं सांगा की विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाबद्दल गोडी वाढायला हवी, तर त्यासाठी काय नेमके प्रयत्न केले जातात?
0: माझ्या मते विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम तो विषय कसा शिकवला जातो हे अत्यंत महत्वाचे
1: असते.
0: तर अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित असेल आणि विषयाचे आधुनिक संदर्भ विद्यार्थ्यांसमोर मांडले जातील तर विद्यार्थी त्या विषयाकडे आपोआप आकर्षित होतात. संस्कृतही याला अपवाद नाही. ते आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्कृत अधिक रंजक आणि सोपी आणि संवादात्मक पद्धतीने शिकविणे शक्य झालेले आहे आणि याचा उपयोग देशात होत पण आहे. सगळे संस्कृत शिक्षक टेक्नोसेवी झालेले आहेत आणि याचा सम्यक उपयोग ते करत आहेत. दृकश्रव्य साधने, डिजिटल माध्यमे, ऑनलाईन अभ्यासक्रम, मोबाईल ॲप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयी उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढत आहे. संस्कृत विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी संस्कृत भारती सारख्या संस्था देशभरात सातत्याने कार्य करीत आहेत. तर विशेषतः संस्कृत संभाषण शिबिर हे अत्यंत एक प्रभावी माध्यम ठरले आहे. या शिबिरामुळे संस्कृत ही कठीण भाषा आहे हा गैरसमज जो लोकांमध्ये आहे विशेषत्वाने, हा गैरसमज दूर होतो आणि विद्यार्थी सहजपणे संस्कृत बोलू लागतात. त्यामुळे संभाषणातून शास्त्र हे त्यामागील अत्यंत प्रभावी तत्व आहे. म्हणजे सुरुवात प्रवेशासाठी संभाषण आणि त्यानंतर हळूहळू शास्त्राकडे प्रवास असा तो उद्दिष्ट आहे. भारतात आज सुमारे 16 विद्यापीठे कार्यरत आहेत मॅडम. तर विविध अभ्यासक्रम, संशोधन कार्यशाळा, व्याख्यानमाला या माध्यमातून संस्कृतचा प्रचार सगळीकडे सुरू आहे. या दृष्टीने रत्नागिरी उपकेंद्रामार्फतही जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले गेले होते. म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीत 2 वेळा आयोजित झाला. या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम निश्चितच आगामी काळात म्हणजे जिल्ह्यातील संस्कृत अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांच्या संस्कृत प्रेमावर हे नक्कीच दिसून येईल. कोकणात अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था संस्कृत विषयी अत्यंत चांगले कार्य करीत आहेत. संस्कृत भारती मी आत्ता म्हटलंच, विविध संस्कृत पाठशाळा, महाविद्यालयातील संस्कृत विभाग, वेद पाठशाळा आहे, सातत्याने संस्कृत संभाषण शिबिर, व्याख्यानमाला इत्यादी आयोजित करत असतात. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कोकणात संस्कृत स्नेही वातावरण निश्चितच निर्माण झालेले आहे. यापुढे अधिक ते समृद्ध होईल.
1: नक्कीच. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या उपकेंद्राची नेमकी काय भूमिका आहे?
0: आमच्या विश्वविद्यालयाचं ब्रीदवाक्य राष्ट्रहिताय संस्कृतम हे आहे आणि सर्वांसाठी संस्कृत हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे ग्रामीण असो वा शहरी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृत शिक्षण भारतीय ज्ञान परंपरेचा लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये क्षमता, जिज्ञासा आणि शिकण्याची प्रचंड इच्छा असते. मात्र आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि संधींचा अभाव कधी कधी जाणवतो. तर ग्रामीण

0: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आमच्या मनात असे विचार आहेत की मोफत वसतिगृहाची सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यावी. आजच्या काळात संस्कृत बरोबर आधुनिक कौशल्येही तितकीच आवश्यक झालेली आहेत, त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण, डिजिटल कौशल्य प्रशिक्षण असे हे सर्व सुरू करण्याचं नियोजनही आम्ही करत आहोत, जेणेकरून आधुनिक जगात आत्मविश्वासाने ते विद्यार्थी पुढे जाऊ शकतील. स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचाही आमचा संकल्प आहे. संस्कृतच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारी, आधुनिकतेशी सुसंगत आणि मूल्याधिष्ठित पिढी घडविणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
1: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या म्हणजेच NEP याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत शिक्षणाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत करिअरसाठी म्हणून काय सांगाल?
0: बरोबर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे संस्कृत शिक्षणाला एक नवी दिशा निश्चितच मिळालेली आहे. एक व्यापक व्यासपीठ संस्कृतला उपलब्ध झालेले आहे. पूर्वी संस्कृतकडे मुख्यतः भाषा किंवा एक पारंपरिक विषय म्हणून पाहिले जात होते, परंतु आता भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टम्स असं जे म्हणतात, म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक प्रमुख विषय आहे, म्हणजे एक प्रमुख स्तंभ म्हणून IKS कडे पाहिलं जातं, भारतीय ज्ञान परंपरेकडे. या संकल्पनेद्वारे संस्कृत मधील ज्ञानसंपदा, अंतरविद्याशाखीय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अभ्यासाचा महत्वाचा आधार ही संस्कृत भाषा बनलेली आहे. आज देशातील अनेक विद्यापीठांमध्ये IKS केंद्रांची स्थापना हे म्हणजे शैक्षणिक धोरणामुळेच हे शक्य झालेले आहे. आणि ज्ञानपरंपरेशी संबंधित अध्यापन, संशोधन, नव्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य सुरू आहे. विशेषत्वाने IIT, IIM सारख्या संस्थांमध्ये सुद्धा भारतीय ज्ञानपरंपरा केंद्राची स्थापना झालेली आहे. शैक्षणिक धोरण येण्यापूर्वी सुद्धा काही IIT मध्ये संस्कृत सेल या नावाने कार्य सुरू होतं, पण आता अधिक प्रकर्षाने हे कार्य पुढे जात आहे. विशेषत्वाने सांगावंसं वाटतं की IKS अंतर्गत प्राचीन साहित्याचा केवळ साहित्य म्हणून अभ्यास नव्हे तर मौखिक परंपरा म्हणून अनेकही मौखिक परंपरेने हे आमचं शास्त्र पुढे चालत आलेलं आहे, नुसतं ग्रंथांमुळे नाही. आणि अध्ययन अध्यापनाच्या परंपरा आणि तत्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, योग, वास्तुशास्त्र तसंच नाट्यशास्त्र अनेक विषय आहेत, सांगत गेलो तर मोठी आहे यादी. तर अनेक विषयांवर संशोधन आणि अभ्यासाच्या नवीन संधी आता निर्माण झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास आज केवळ एक परंपरेशी जोडलेला नसून आधुनिक संशोधन, नव उपक्रम आणि समाजोपयोगी ज्ञानाशीही जोडला जात आहे. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संस्कृतला केवळ एक भाषा म्हणून नव्हे तर भारतीय ज्ञानपरंपरेचा मूलाधार म्हणून एक नवे स्थान या भाषेला प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक यांच्यासाठी अध्यापन, संशोधन, अंतरविषयक अध्ययन आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी आज उपलब्ध होत आहेत.
1: या उपकेंद्राचं भविष्यात काय ध्येय आणि नियोजन आहे?
0: उपकेंद्राचे ध्येय म्हणजे उपकेंद्राचे रूपांतर एका सर्वसमावेशक एक परिसरामध्ये होणे हे मुख्य आहे. मी मागे सांगितलं तुम्हाला, कोकणातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि संस्कार यांचे एकाच ठिकाणी केंद्र उपलब्ध व्हावे ही आमची मुख्यत्वे संकल्पना आहे. यासाठी शासनाच्या सहकार्याने रत्नागिरी येथे स्वतंत्र जागा उपलब्ध करून अत्याधुनिक आणि सर्व आवश्यक भौतिक सुविधांनी युक्त परिसर उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. ज्ञानपरंपरेचा अभ्यास केवळ ग्रंथापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष जीवनाशी जोडला जावा या उद्देशाने आयुर्वेद वन म्हणजे आमच्या संकल्पना आहेत. पुढे जेव्हा आम्हाला भूमी प्राप्त होईल तेव्हा आयुर्वेद वन, ध्यान केंद्र, यज्ञशाळा आणि भारतीय जीवन पद्धतीचा अनुभव देणाऱ्या विविध उपक्रमांची उभारणी करण्याचाही आमचा मानस आहे. विशेषतः समग्र आरोग्य केंद्र, होलिस्टिक हेल्थ सेंटर ज्याला म्हणतो, की अशा या विषयावर अध्यापन, प्रशिक्षण आणि संशोधन एकाच ठिकाणी व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीनं आम्ही योग आणि आयुर्वेद याला फोकस करून काही अभ्यासक्रम निर्माण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.
1: अच्छा, आता अगदी जाता जाता विचारते की आजच्या विद्यार्थ्यांना आणि मुख्यत्वे करून त्यांच्या पालकांना काय संदेश द्याल?
0: हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एक संस्कृत प्राध्यापक म्हणून पण मी माझा अनुभव सांगतो आणि इन जनरल जे संस्कृत मध्ये करिअर करण्यासाठी येत नसतील, इतर आधुनिक विषयांमध्ये जात असतील, पण त्यांच्यासाठीही म्हणजे माझा एक अनुभव

0: महत्त्वाचा विषय म्हणून मी सांगू इच्छितो
1: नक्की
0: की आपल्या संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे, धनमूलम इदम जगत. तर म्हणजे आजच्या जगात आर्थिक स्वावलंबन हे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे. त्यामुळे आजच्या काळात संस्कार आणि रोजगार या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणारे शिक्षण निवडणे आता आवश्यक झालेले आहे. तर याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन यासारख्या शाखा निश्चितच चांगल्या संधी उपलब्ध करून देतात, त्यात काही संशय नाही. परंतु याचबरोबर इतर अनेक विषयांमध्येही आज उत्तम करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून निर्णय घेण्यापेक्षा आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून निर्णय घेणे अधिक महत्वाचे झालेले आहे. केवळ गतानुगतिको लोक असं म्हणजे गतानुगतिक सगळे जे करतात तिथेच आपणही करूया,
1: प्रवाहाप्रमाणे
0: जाणं म्हणजे रिस्क नको.
1: बरोबर,
0: अशी एक मानसिकता आहे. तर कधी कधी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून म्हणजे नवीन पर्याय स्वीकारण्याचे धाडसही केले पाहिजे असं एक म्हणजे संदेश नव्हे हा, पण एक माझ्या अनुभवाने मी पालकांना सांगतो आहे. तर आज अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट शिक्षण, शिष्यवृत्ती, आधुनिक सुविधा आणि उज्ज्वल करिअर करिता संधी उपलब्ध करून देत आहेत. माझे स्वतःचे उदाहरण सांगायचे तर आजपासून सुमारे 30 वर्षापूर्वी मी संस्कृत शिक्षणाची वाट निवडली होती. तर त्या काळी अनेकांना हा निर्णय वेगळा वाटत होता की म्हणजे यात काही करिअर कसं होणार इत्यादी संशय होते. पण आज मागे वळून पाहताना मला समाधान वाटतो की त्या निर्णयामुळे मला आज अध्यापन, संशोधन आणि समाजकार्याच्या अनेक संधी मिळाल्या. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत. तर आज संस्कृत म्हणजे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक शिक्षण असा समज राहिलेला नाहीये किंवा हा गैरसमज आहे हा दूर करावा. संस्कृत ही सर्वांसाठी भाषा आहे, सर्व समावेशक ही भाषा आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि भारतीय ज्ञान परंपरा यांच्या माध्यमातून संस्कृतकडे वैज्ञानिक, संशोधनाभिमुख आणि आंतरविद्याशाखीय दृष्टीने पाहिले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक क्षेत्रांशी संस्कृतची सांगड घालणारे नवीन अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. आज आधुनिक विधिशास्त्र आणि इंडियन ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे भारतीय धर्मशास्त्र आणि AI आणि संस्कृत आणि त्याचबरोबर आयुर्वेद म्हणजे संस्कृत माध्यमातून BAMS अशा पद्धतीनं पण म्हणजे सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी एक आहे दिल्लीमध्ये, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून असे अनेक आधुनिक अभ्यासक्रम पण आता सुरू झालेले आहेत. आमच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामार्फत सुद्धा म्हणजे हॉस्पिटॅलिटी, BSc हॉस्पिटॅलिटी सारखे विषय, BA सिव्हिल सर्व्हिस सारखे विषय, असे अनेक आधुनिक विषय पण आमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये संस्कृतचं कसं योगदान असा एक प्रश्न मनामध्ये उद्भवेल किंवा या आधुनिक संस्कृत विद्यापीठाचं कार्य हे आधुनिक अभ्यासक्रम चालवणे आहे का. तर यामध्ये या आधुनिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतचे पण विषय त्यांना शिकवले जातात. फॉर एक्झाम्पल आता एक BSc हॉस्पिटॅलिटी हा हॉटेल मॅनेजमेंट इत्यादीशी संबंधित आहे. तर संस्कृतमध्ये सुद्धा भोजन कुतूहलम, भोजन निर्माण प्रक्रिया, पाककला इत्यादीशी संबंधित अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांचं अध्यापन करणे किंवा वैद्यकीय सुभाषितांच्या माध्यमातून किंवा अतिथींचा आदर, सत्कार, सन्मान कसा करायचा इत्यादी संस्कृतमध्ये उपलब्ध सुभाषितांच्या माध्यमातून त्यांना म्हणजे एक सुगंध देण्याचं कार्य हे आमचं विद्यापीठ करत आहे. म्हणून विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी नम्र विनंती अशी आहे की कोणत्याही विषयाकडे पूर्वाग्रहाने पाहू नका. माहिती घ्या, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि भविष्याचा विचार करून शिक्षणाची दिशा निवडा. योग्य निर्णय, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर प्रत्येक क्षेत्रात यशाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
1: खरंच आहे सर, अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही हा सगळा विषय आज श्रोत्यांसमोर मांडलेला आहेत आणि मला वाटतं ही एक तुम्ही म्हणालात तसं की 5 वर्षाची वाटचाल ही एक सुरुवात आहे आणि पुढचा रस्ता हा खूप सोनेरी असेल असं आपण नक्कीच म्हणूया. तर आज सर कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचा 5 वर्षाचा जो प्रेरणादायी असा प्रवास आहे तो आज तुम्ही सर्व श्रोत्यांना सांगितलात. आपले मनापासून आभार मानते आणि या उपकेंद्राला उत्तरोत्तर यश मिळू दे या शुभेच्छा सह मी आपला निरोप घेते. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार, धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगानं या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी।
1: श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे, आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
2: नमस्कार
1: डॉक्टर। आम्लपित्तची विविध लक्षणं आपण पाहिली, आम्लपित्त म्हणजे काय आपण पाहिलं, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती काही उपचार आहेत का, आणि होमिओपॅथी आम्लपित्ताच्या विकारामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपण काय?
2: खूप चांगला प्रश्न विचारला आपण। होमिओपॅथी आज सर्वश्रुत आहे। होमिओपॅथी जे कष्टदायक आजार आहेत किंवा जे आजार कुठेही बरे होत नाहीत ते होमिओपॅथीमध्ये बरे होतात, अशी एक प्रकारची आता परंपरा किंवा एक प्रकारची रूढी जनमानसामध्ये तयार होत आहे। आजार हा मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, पण त्याचे कारण काय? मुळात होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण रुग्णाचा इतिहास गोळा करत असतो किंवा आजाराची माहिती गोळा करत असतो, त्यावेळेस आपण त्याच्या कारणांकडे मुळात लक्ष देत असतो की मुळात हा आजार कुठल्या गोष्टीपासून झाला, हा आजार कसा वाढला आणि आता ह्या आजाराचं स्वरूप काय। जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला, प्रत्येक गोष्टीला ह्या निसर्गामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ठरवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीप्रमाणे किंवा त्याच सिद्धांताप्रमाणे होमिओपॅथी आजाराचा विश्लेषण किंवा आजाराचा अभ्यास करत असते। ह्या आजार नेमका कसा सुरू झाला म्हणजे याची कारणं आपण लक्षात घेतो। ही कारणं शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात। बऱ्याचशा रुग्णांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं। तो अपेक्षाभंग असेल, जबाबदाऱ्यांचं टेन्शन असेल, परफॉर्मन्सचं टेन्शन असेल, घरातील क्षुल्लक वाद विवाद टेन्शन असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील, किंवा कुठली गोष्ट आपल्याला जी अपेक्षित आहे ती न घडल्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, अपमानांना खूप सामोरं जावं लागले असेल, वेगवेगळे मानसिक आघात मनावर होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी प्रथम मनावर होतो आणि त्याचं फलद्रूप किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याचे लक्षण ही आपल्याला शरीर रूपाने आपल्याला दिसून येत असतात। ही जशी मानसिक कारणं झाली त्याच पद्धतीने काही शारीरिक कारणं आहेत। जसं मी सांगितल्याप्रमाणे चुकीचे अन्नपदार्थ खाणं, चुकीच्या विरुद्ध चवीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं, याचं अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर फास्ट फूड, जंक फूड। बऱ्याचशा गृहिणींना शिळं अन्न खाण्याची सवय असते। हे शिळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा आमवात होण्याचे चान्सेस खूप आहेत। शिळं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर ते ताजं होतं आणि ते खाल्लं तर काही त्रास होणार नाही, हा खरं तर मुळात गैरसमज आहे। कृपया गृहिणींनी असं न करणं हेच योग्य राहील। जेवणाच्या सवयी चुकीच्या असणं किंवा झोपण्याच्या सवयी चुकीच्या असणं, रात्रभर जागत राहणं, वाचन करणं, टी व्ही पाहणं आणि नंतर बेरात्री झोपणं आणि सकाळी पुन्हा 10 उठणं, हे खरं तर निसर्गाच्या विपरीत आहे। ज्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करत असतो, ज्यावेळेस आपण कारणांचा विचार करत असतो, त्यावेळेस आपण पाहिलं की मानसिक कारणं काय आहेत, शारीरिक कारणं काय आहेत, परंतु होमिओपॅथी आजार मुळासकट का बरा करू शकते, कारण होमिओपॅथी आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काम करते। त्या रुग्णाचा प्रकृतीपासून विकृतीपर्यंत किंवा निरोगी असल्यापासून आजारी होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा झाला, हा आजार ह्या व्यक्तीलाच का झाला, ह्या गोष्टींचा खूप सखोल उलगडा किंवा खूप अचूक अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो। आणि होमिओपॅथी खरं जर पाहिलं तर खूप निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे। जशी ती निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे खूप सुखकारक आहेत। खूप सोप्या पद्धतीने होमिओपॅथीची औषधं आपण घेऊ शकता। त्याच पद्धतीने विना दुष्परिणाम कायमस्वरूपी आजार बरा करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे। या आजारांचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही। मग तो आम्ल पित्ताचा त्रास विद्यार्थ्यामध्ये असू देत, गृहिणीमध्ये असू देत, वृद्धांमध्ये असू देत, मध्यम वयामध्ये असू देत किंवा अगदी लहान मुलाला कुठला आजार असू देत, ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात। आणि एक संज्ञा आहे, उल्लंघन। आज काय होतं ना की वयोमानानुसार ना आपलं वागणं असतं, ना आपलं राहणं असतं, ना आपला नैसर्गिक व्यवहार असतो। अगदी आपल्याला असंही दिसून येईल की 5वीतला मुलगा हा 10वीतलं गणित सोडवतो। खरं पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे। हे कितीही चांगलं असलं तरी दिस इज ॲबनॉर्मल। लहान मुलांच्या आज ज्या आवडीनिवडी आहेत, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, ह्या बदलत चालल्या आहेत। त्यामुळे होतं काय नाही की जे आजार 40 किंवा ठराविक वयानंतर दिसून यायचे ते आज खूप लवकर दिसून येत आहेत। उल्लंघन हे वयात तर दिसून येतंच, प्रकृतीमानामध्ये दिसून येतं। जर आपला नैसर्गिक जीवनशैली ही वयानुसार, प्रकृतीमानानुसार, ऋतुमानानुसार किंवा आजारानुसार ही जर नसेल तर आहे तो

0: आजार वाढू शकतो, किंवा आपल्या गुणसूत्रानुसार किंवा आपल्या फॅमिली टेंडन्सीनुसार जे आजार सुप्तावस्थेत असतात ते आजार हळूहळू व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आम्लपित्त हे सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की आम्लपित्ताची ही सुरुवात ही खूप आधी कुठेतरी झालेली असते, परंतु रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याची व्याप्ती ही खूप वाढलेली असते. मग काही रुग्णांना सोरेसिसचा त्रास असेल, काहींना लायकन प्लॅनसचा त्रास असेल, काहींना ॲलर्जीचा त्रास असेल, काहींना डायबिटीसचा त्रास असेल, काहींना पित्ताशयाचे खडे असतील, काहींचं किडनी फेल्युअर झालं असेल, काहींना रक्तदाबाचा त्रास झाला असेल, काहींना संधिवाताचा त्रास झाला असेल, काहींना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबर स्पॉन्डिलॉसिस, मानपाट कंबरदुखीचे प्रॉब्लेम झाले असेल, स्मृतिमंश, लक्षात न राहणं, शुल्लक कारणांवरून चिडचिड करणं, अशा ह्या सगळ्या विपरीत किंवा टोकाची लक्षणं आपल्याला नंतर दिसून येतात. पण काळजी करण्याचं निश्चितच कारण नाही. ही सगळी लक्षणं खूप कष्टदायक जरी दिसत असतील किंवा घाबरवणारे हे आजार जरी असतील तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण आजाराच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर नक्कीच हा आजार मुळासकट बरा करण्याची नैसर्गिक ताकद ही होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. डॉक्टर, आम्लपित्ताचे दुष्परिणाम कोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर आम्लपित्ताचे दुष्परिणाम हे खूप गहन आहेत. जर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर तात्पुरते उपचार करत बसलो, ऐकिवातले उपचार करत बसलो किंवा स्वमनाने औषधं घेत बसलो, तर हा आजार मुरलेल्या आजारांमध्ये जातो. म्हणजेच काय की जो आजार खूप साधा आणि सोपा होता तो आपण आपल्या हाताने चुकीच्या औषधांमुळे तो अधिकाधिक कष्टदायक करतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की कॅटरॅक्ट किंवा डोळ्यांचे आजार होत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, संधिवाताचे त्रास सुरू झालेले आहेत, क्रिएटिनिन लेवल वाढलेलं आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढलेलं आहे, अचानक अंगाला सूज येत आहे किंवा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही आहे. आणि या सगळ्यांचं अगदी टोक जर म्हणायचं झालं ना तर काही लोकांना आतड्यांचे कॅन्सर देखील होऊ शकतात. म्हणजे जे शुल्लक असा आम्लपित्ताचा त्रास आहे तो आपलं शरीरातलं कुठलाही अवयव बाजूला सोडत नाही, मग भले तो हृदय असू देत किंवा श्वसनाचे विकार असू देत, पचन क्रियेमधले पित्ताशय असू देत, आतड्या असू देत, गुदद्वाराचा भाग असू देत, सांधे असू देत, आपली मानसिकता असू देत, आपले कान ना घशाचे आजार असू देत, ह्या सगळ्या सिस्टीमवर किंवा ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच जर आम्लपित्त आपण योग्य पद्धतीने समजू शकलो, आम्लपित्ताचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करू शकलो, योग्य होमिओपॅथिक उपचार जर आपण त्याला जोडीला देऊ शकलो, तर आपण आम्लपित्त आहे ह्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी भरू शकतो, नव्हे त्याचे दुष्परिणामसुद्धा आपण टाळू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी उपचार घेताना आपण हा विचार करा किंवा उपचार घेण्यापूर्वी आपण हा विचार करा की मला कुठल्याही दुष्परिणामांपर्यंत जाण्याचं नाही आहे. जो आजार आत्ता शुल्लक आहे किंवा जो आजार आत्ता सुरुवातीलाच आहे याला मला इथेच थांबवायचा आहे आणि इथे थांबवून याला समूळ नष्ट करायचं आहे, आणि ते म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून.
1: आम्लपित्ताचा आजार हा जरी साधा वाटत असला तरी संपूर्ण शरीरावरती त्याचे मोठे दुष्परिणाम होतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार आणि होमिओपॅथीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: शर्विल होमिओपॅथी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आणि आता आनंद आपण घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: आपली माणसं या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त नदी पातळी अहवाल याप्रमाणे आहे. जगबुडी नदी खेड भरणे पूल इथून इशारा पातळीच्या वरून वाहते आहे. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त नदी पातळी अहवाल आताच आपण ऐकलात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: श्रोते हो, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ऍडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी.

0: गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत, त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो. मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल,
0: बरोबर.
1: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं, की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करतं.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दीड शहाणे या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं. अनंत जाधव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

सर्व प्रेम रंग हा सर्व उशेचा नभातच विरतो नाच नाचता।

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया पुढचं पाऊल। या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके।

0: या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
3: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: और प्यार हो गया या चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलत. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं नुसरत फतेह अली खान यांनी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: आशा भोसले यांनी गायलेलं महेबूब यांचं गाणं ऐकूया. संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट आहे रंगीला.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण.
3: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
2: निसर्गरम्य कोकणाची सफर,
3: कोकण दर्शन,
2: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
3: दर शुक्रवारी सकाळी 8:40
2: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर.
3: सादर करते विवेक वानखडे.
4: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेली इंदीवर यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं MM क्रीम यांनी आणि चित्रपट होता क्रिमिनल.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
0: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय.
0: अगदी खरंय. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्या

0: असतं. अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय हा. त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
1: छान
2: आहे, भारी लिहिलंय
0: हो.
2: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं आहे.
1: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: सादर करते विवेक वानखडे.
0: अदनान सामी यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार शंकर एहसान लॉय आणि चित्रपट आहे सलामे इश्क.

0: श्रोते हो, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो. मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल,
0: बरोबर.
1: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करत.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: नसीला तेरा नैना चुराइले हमरा चैना.

0: टशन या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि पियुष मिश्रा यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलत. अन्विता दत्त यांच्या या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: अभिजीत यांनी गायलेली निलेश मिश्रा यांची गीतरचना, संगीतकार प्रीतम आणि चित्रपट आहे गँगस्टर.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कबीर सिंग चित्रपटातलं अरमान मलिक यांनी गायलेलं गाणं. इरशाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल मिश्रा यांनी.

राबता या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणार आहोत. गीतकार इर्शाद कामिल अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार प्रीतम.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया भारत या चित्रपटातलं अभिजित श्रीवास्तव यांनी गायलेलं गाणं. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

श्रोते हो, तुम्ही तुमची आणि तुमच्या लोकांची काळजी घ्या. आजचा हा संपूर्ण दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा आणि उत्साहाचा जाओ या सदिच्छांसह आम्ही आपला निरोप घेतो. परत भेट आहेच पुढील कार्यक्रमात. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, ऋतुचक्र सृष्टीचक्र अखंड फिरत असतं. आपणही या सृष्टीचक्रासोबत मोठ्या हिमतीनं अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो, तसा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिनं आई होणं हा अतिशय महत्वाचा टप्पा. यावेळी तिच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात आणि नैसर्गिकरित्या तर तिच्या बाळाची भूक भागवण्यासाठी दूधही तयार होत असतं. हे आईचं दूध म्हणजे नवजात बाळाच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य अशी भेट. हे दूध त्या बाळासाठी परिपूर्ण पोषण आहे. यामध्ये आवश्यक पोषक घटक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आणि प्रेमाची उभसते. जन्मानंतरच्या पहिल्या तासातच स्तनपान सुरू करणं आणि पहिले 6 महिने केवळ आईचं दूध हेच बाळाच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं. स्तनपानामुळं त्या बाळाचं अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं, योग्य वाढ आणि विकास होतो. यासोबतच आईचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते. आई बाळातील भावनिक नातंसुद्धा अधिक दृढ होतं. मैत्रिणींनो, प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होत असतो. चला तर आपणही या निमित्तानं प्रत्येक मातेला प्रोत्साहन देऊया आणि निरोगी सशक्त पिढी घडवण्याचा संकल्प करूया.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. सख्यांनो, खेळांचं आपल्या साऱ्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या खेळाशी आपली ओळख अगदी बालपणापासूनच होते. ती छोटीशी बॅट, बॉल किंवा मग वेगवेगळी खेळणी. मग शाळेत गेल्यानंतर खो खो, लंगडी, आट्यापाट्या, कबड्डी असे खेळ खेळाच्या त्या हमखास तासामध्ये खेळलेच जातात. काही जण मात्र यात नैपुण्य मिळवतात आणि विविध स्पर्धेत भाग घेऊन त्या शाळेचा नावलौकिक वाढवतात, त्या खेळामध्ये करिअर करतात. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांना. त्यांची ही मुलाखत घेतली आहे स्वाती तुपकर या मैत्रिणीने.

0: मुलांना इतकी फॅसिलिटी भेटून जाते खेळायला. आमच्या वेळेस ग्राउंडला सुद्धा आम्हाला कोणत्या ग्राउंड वर खेळायचं ग्राउंड सुद्धा उपलब्ध नाही राहायचं त्यावेळेला. आणि खेळायची मनापासून इतकी इच्छा राहायची, पाऊस पडला की ग्राउंड पूर्ण चिखलनी भरून जायचं. आणि त्यावेळेला त्या ग्राउंडमध्ये सोय काहीच नाही पाहिजे. आता तरी आपण बघतो हल्ली ग्राउंडचं डेव्हलपमेंट इतकं छान आहे की मुलं छान प्रकारे खेळू शकतात. पण तो काळ जो होता खेळाडूसाठी तो एक चॅलेंज म्हणता येईल.
1: अच्छा,
0: की त्यावेळेला जे खेळाडू घडायचे, आता पण ते चॅलेंज आहे. पण आता हे राहिलंय की मुलांना दिखावा जरा जास्त आहे. त्यावेळेला फक्त हे राहायचं की मी खेळू कसं आणि याच्यातून समोर जाऊ कसं.
1: बरोबर,
0: खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेला खेळणं. आणि त्यावेळेला इतकं अवघड होतं, कॉम्पिटिशन पण भरपूर वाटायची. घरचे पण त्यावेळेला पॅरेंट्स अवेअरनेस एवढं नव्हतं जसं आज पॅरेंट्सचा इतका पाठिंबा मिळतोय मुलांना की खेळा, अभ्यासाकडे पण लक्ष द्या आणि खेळायला पण. हल्ली तर आम्ही असं पाहते की पॅरेंट्स स्वतः ग्राउंडवर मुलांना सोडून देते.
1: हो,
0: आमच्या वेळेस कधीच पॅरेंट्स ग्राउंडवर सोडायला नाही आले, कुठेच नाही. मॅचेसला सुद्धा जात होत तर त्यावेळेला असं बोललं जात होतं की अभ्यास काय करशील, कधी करशील. मग घरी कधी कधी खोटं बोलून निघायचं की नाही शाळेमध्ये थोडं उशीर होईल, आज सकाळचा मॅच खेळायला जायचं आम्ही. आणि रात्री मग थोडा उशीर झाला की आता आई ओरडेल घरी, आम्ही खोटं बोलून आलाय मॅडम. शिक्षक पण त्यावेळेला खूप सपोर्टिव्ह होते. आणि मी मराठवाल्यांसह या क्रीडा मंडळमधून खेळले, तिकडनी पण जे सिनियर्सचा मला खूप छान पाठिंबा होता त्यांचा सुद्धा.
1: बरं, हे सांगा की तुम्हाला कबड्डी हा खेळ आधीपासून आवडायचा का, तुम्ही या खेळाकडे कशा काय वळलात?
0: मी हिंदू मुलींच्या शाळेला ऍडमिशन केली होती. त्यावेळेला शिक्षकांचं म्हणणं होतं की आपल्या शाळेत गेम्स पण होतात. तर आम्ही विचारलं कोणते होते, तर खो खो आहे, कबड्डी आहे, जिम्नॅस्टिक होत आहे. मग ग्राउंडवर एकदा जाऊन बघितलं, ग्राउंडवर जाऊन बघितल्यानंतर खो खो पाहिलं, अरे इकडे तर खूप पळावं पळावं लागत आहे म्हणून. जिम्नॅस्टिक पाहिलं तर ती जिम्नॅस्टिकची बीमच पाहून घाबरल्यासारखं झालं की खाली पडल्यावर काय होईल. मग कबड्डी पाहिलं, हा खेळ आपण खेळू शकतो. त्यावेळेला मी 7th क्लासला होती आणि एवढं काही कळत नाही होतं. तर हा खेळ आपण खेळू शकतोय. तर 8-10 दिवस आम्हाला असंच डेमो प्रॅक्टिस म्हणून असंच खेळवायचे खेळवायचे. त्या 8-10 दिवसांमध्ये ज्या म्हणजे सरावामध्ये त्या मैत्रिणी ज्या मिळाल्या 8-10 दिवसाच्या, त्या इतक्या छान होत्या. आणि आम्हाला सर्वात छान म्हणजे आमची अर्चुताई, अर्चना पेंटा म्हणून आहे, पोलीस सध्या पोलीस खात्याला आहे ती, सरावाला ती होती. तिच्यामुळे आम्ही इतकं समोर आणि खूप छान वळण लावलं तिने ग्राउंडचं. मी आता पण हेच म्हणेल की मुलांना खेळायला पाठवा, वळण भरपूर छान लागते. जर तुम्हाला सिनियर्स छान लाभले, आजकाल तर इतकं हे छान झालंय की ग्राउंडमुळे मुलांना खरंच करिअर विषयी पण तिथे भरपूर गोष्टी सांगितल्या जाते.
1: म्हणजे तुम्ही एकंदरीत तुमच्या शिक्षकांच्या प्रेरणेने या खेळाकडे वळलात.
0: हो ना.
1: बरं, हा खेळ खेळताना खूप जिद्द मेहनत असावी लागते, मनाची एकाग्रता असावी लागते, सगळ्यांमध्ये एकी असावी लागते. आपण म्हणू शकतो की ताकदीचा खेळ आहे हा कबड्डी म्हणजे.
0: हो,
1: तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: म्हटलं तर जाते की ताकदीचा खेळ आहे म्हणून. भरपूर गेमला असं असतंय की ताकद आणि तुमचं टेक्निक काय असतं,
1: हा
0: त्यावर पण नुसती ताकद असूनच चालत नाही, तुम्हाला टेक्निक सुद्धा वापरावी लागते तिथे. पण जर कुठे खेळ खेळायचा आहे आणि त्याचा फिटनेस जर करायचा आहे तर डाएटला सुद्धा तेवढंच महत्व द्या तुम्ही. आणि मुलांमध्ये काय त्याचा शार्पनेस काय ते बघून त्या फील्डला चॉईस करा.
1: अच्छा,
0: म्हणून कुठलाच गेम असं म्हणता नाही येईल की ताकदवरच आहे की कुठला गेम टेक्निकवर आहे. दोन्ही जर प्लस राहिला, तुमचं संतुलन या दोन्हीमध्ये राहिलं, तर प्लेयर खूप छान घडू शकतो, एक खेळाडू उत्तमरित्या छान सराव करू शकतो.
1: बरं, कबड्डी शिवाय तुम्ही आणखी इतर पण खेळ तुम्ही बघितले म्हणतात, तर कोणता खेळ तुम्हाला अधिक आवडला?
0: कबड्डी व्यतिरिक्त आट्यापाट्या सुद्धा मी खेळली आहे. तो सुद्धा गेम मला आवडलाय, पण तो मी काहीच काळ खेळली.
1: अच्छा,
0: त्यानंतर माझा जो मेन गेम होता तो माझा कबड्डीच होता.
1: बरं, तुम्ही आट्यापाट्या गेम बद्दल बोललात, पण आजकालच्या मुलांना मला वाटतं त्या गेम विषयी बरीच माहिती नाहीये, तर तुम्ही काय सांगू शकाल त्याविषयी माहिती? तो गेम आजही खेळला जातो का?
0: तो गेम आजही खेळला जातो. इवन खासदारला सुद्धा त्याच्या मॅचेस असतात, स्कूल स्तरावर पण असतात, आपल्या शालेय स्तरावर पण त्याच्या मॅचेस होतात. त्यानंतर आपल्या स्टेट वगैरेला पण त्याच्या

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालेत मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर कबड्डी या खेळामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कबड्डीपटू आणि आट्यापाट्या खेळाडू उज्ज्वला चर्डे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून त्यांच्या खेळाचा हा प्रवास आपण जाणून घेऊया, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार उज्ज्वलाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ. उज्ज्वलाताई असं म्हटलं जातं की खेळायचं जिद्दीनं आणि जिंकायचं ताकदीनं. अशा जिद्दीनं तुम्ही मैदानात उतरलात आणि कबड्डी या खेळामध्ये यशस्वी पदार्पण तुम्ही केलं. तर तुम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा तो काळ कसा होता?
1: सध्या तर आजच्या याच्यात जर बघितलं

0: चेस होतात. फक्त हे आहे की तो गेम म्हणजे वाढवण्यात नाही आला ते.
1: हा हा
0: बाकी आताही सुरू आहे खेळणारे कबड्डी आणि खो खो जे मुलं खेळतात ते आट्यापाट्याला छान प्रॅक्टिस करतात, छान उत्तम प्रदर्शन करू शकतात.
1: अच्छा, तर उज्ज्वला ते कबड्डी हा खेळ आपल्याला माहिती आहे की तो सांघिक खेळ आहे, पण आट्यापाट्या या गेममध्ये नेमकं काय आहे, नेमका तो खेळ कसा आहे हे सांगू शकाल का?
0: आट्यापाट्या गेम असं आहे की खो खो सारखं ग्राउंड असते त्याचं. खो खो सर्वांनाच माहिती आहे, ग्राउंड खो खो सारखं असते. एक सूर पाटी असतो, त्यावर सूर पूर्ण पाटी खेळल्या जाते आणि 9 डिफेंडर असतात. जसं खो खोला बसून खेळतात, याला उभवून त्यांना प्लेयर दुसऱ्या पाटीवर नाही गेला पाहिजे.
1: अच्छा,
0: त्यावेळेला 4 प्लेयरची सुटायची, आता 5 प्लेयरची एक बॅच सुटते. ती त्या प्लेयरला समोर नाही वाढू द्यायचं, त्याला तिथेच थांबायचं. म्हणून असे प्लेयर उभे राहतात आणि त्यांना अडवतात.
1: अच्छा,
0: तो पण गेम बघायला वगैरे जेव्हा बघतात, गेम बघायला इतका छान वाटतो आणि खेळावंसं वाटतो मग.
1: बरं, कबड्डी खेळताना तुम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला, तर त्या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल की ज्या ठिकाणी तुम्ही यशस्वी झालात?
0: आमचा मॅच सुरू होता त्यावेळेला, आजही मला तो दारव्याचा क्षण आठवतो. त्यावेळेला इंडियाचा फायनल मॅच सुरू होता वर्ल्ड कपचा.
1: अच्छा,
0: आणि आमचं तिकडे आम्हाला हे सुरू होतं की आज इंडियाचा पण मॅच आहे, आम्ही दारव्याला होतो, फायनल मॅच सुरू आहे आणि आपला मॅच कसं काय करायचा, आपला मॅच कसं काय. अर्धीच्या वर्ल्ड कपचं म्हटल्यानंतर तर आपण भारतीय जनरली क्रिकेटचं पण पाहतो तर इच्छा राहते. वर्ल्ड कपचा फायनल म्हटलं, त्यावेळेला इंडिया फायनलला खेळत होती. मला असं वाटतं 2011 की 2013 जे वर्ल्ड कप आपण जे जिंकलं आहे त्या दरम्यानची गोष्ट आहे. तर आमचा दारव्याला मॅच सुरू होता, आम्ही म्हटलं हा मॅच काढू नाही काढू. जेव्हा इंडिया जिंकण्याविषयी विचार करत आहे तर आपण का बरं नाही काढू शकत
1: हो ना.
0: आम्ही तो विचार आम्ही, कारण तुम्ही या अगोदरच बोलले की सांघिक खेळ आहे, टीम करून चालावं लागते. त्या शेवटच्या क्षणाला जो आमचा मॅच टर्न झाला,
1: अच्छा
0: अगदी शेवटच्या क्षणाला, की तो मॅच आम्ही जिंकल्यानंतर जे अश्रू निघतात खुशीशी ते आम्हाला म्हणजे फील झालं की आपण शेवटच्या क्षणाला काय केलं. कारण आमची टीम त्यावेळेला पूर्ण बसून गेली होती, नवीन मुली घेऊन आम्ही त्यावेळेला खेळलो.
1: अच्छा,
0: तर आम्हाला ते खूप सरप्राईज वाली गोष्ट होती आमच्याकरता. बाकी तर मराठा लॉन्सर्स नावाजलेलं मंडळ आहे, तर फायनल विषयी अंतिम सामन्याविषयी एवढं काही हे नाही. म्हणजे झाले भरपूर अंतिम सामने आम्ही जिंकले, काही असं हे नाही, पण जो नवीन मुली घेऊन खेळलो आम्ही दारव्याला, ती गोष्ट आम्हाला खूप सरप्राईज वाली वाटली
1: आणि नेहमीसाठी लक्षात राहण्यासारखी गोष्ट,
0: नेहमीसारखी लक्षात होती. त्यावेळेला इंडिया विन आणि आम्ही पण विन, आणि लगेच आमचा मॅच संपल्यानंतर आम्ही थांबलो सुद्धा नाही, इंडियाचा मॅच बघायला चालला.
1: बरं, जेव्हा तुम्ही राष्ट्रीय स्तरावर खेळलात तर कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन खेळलात तुम्ही?
0: राष्ट्रीय स्तरावर माझं नाशिकला झालंय राष्ट्रीय स्तर. अगोदर स्कूलला असताना राष्ट्रीय स्तर नाशिकला झालाय, आणि नंतर त्यानंतर भरपूर भरपूर ठिकाणी जाऊन आलंय. चेन्नईला झालं होतं माझं आट्यापाट्याचं.
1: अच्छा, मग एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या राज्याचं जेव्हा आपण प्रतिनिधित्व करतो तेव्हा तुम्हाला कसं काय भावना होत्या तुमच्या?
0: राज्याचं ज्यावेळेला आपण प्रतिनिधित्व करते त्यावेळेला कसं असते, डिफरंट डिफरंट राज्यात नाही, वेगवेगळ्या राज्यातल्या सर्वच टीम येतात. आणि त्यावेळेला म्हणजे खेळायच्या वेळेला आहे तर आपण भारतीय
1: हो ना,
0: पण ज्या वेळेला खेळायच्या वेळेला हे समजते आपली महाराष्ट्राची टीम आहे, ते कुठेतरी मनाला वाटतंय की आपल्या नाही महाराष्ट्राने प्लेस मारायला पाहिजे. पण दुर्दैव की आम्ही तिसरं स्थान मिळवलं होतं.
1: अच्छा,
0: पण तेच आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी ही भावना राहते की आपल्या राज्याचं नाव कुठेतरी व्हावं.
1: अगदी अगदी बरोबर
0: आहे, तर आपण भारतीय, बाकी कुठली पण मारा सारखंच आहे. त्यानंतर या फील्ड मधून गेल्यानंतर आपल्याला कळतं की हे सर्व सारखंच आहे, पण एक खेळायच्या वेळेस आपल्याला आपल्या टीम विषयी, इव्हन राज्याचंच काय, आपण ज्या टीम्स कडून खेळतो आपल्याला असं वाटतंय की आपणच विनर व्हावं
1: हो ना. आणि कबड्डी हा सांघिक खेळ आहे तर आपण बोललोच, आणि या खेळामुळे एकीची भावना पण निर्माण होते आपल्या सगळ्यांमध्ये. हा, तर हा खेळ अधिक चांगला होण्यासाठी प्रत्येक खेळाडू मध्ये कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे हे सांगा.
0: प्रत्येक खेळाडू मध्ये एक जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे. खेळाडूला जर खेळायचं आहे त्याचं ध्येय एकच असायला पाहिजे की आपल्याला समोर या खेळामधनं काहीतरी, जेव्हा कुठे त्याच्यामध्ये ही भावना निर्माण होईल स्वतःविषयी,

0: नाही मी या खेळातनं काहीतरी स्वतः घडलो पाहिजे, त्याच वेळेस तो खेळ तो व्यवस्थित खेळू शकतो, याला त्याचा स्वार्थ सुद्धा म्हणू शकतो आपण. पण जोपर्यंत बिना स्वार्थाने जर त्याला खेळायला लावा तर तो काहीच नाही खेळू
1: शकत.
0: स्वार्थ कुठे ना कुठे त्याला की आपलं भविष्य याच्यामध्ये करायचं आहे, याच्यातून आपल्याला आपलं भविष्य निर्माण करायचं आहे, तर त्यांच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे.
1: खरंच ज्वलताई खूप छान सांगितलं तुम्ही, खेळाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहेच. असं म्हणतात की खेळानं आपली एकाग्रता पण वाढते. चिकाटी हवी आहे, जिद्द हवी आहे, आत्मविश्वास हवा आहे खेळण्यासाठी. तर खूप छान असं सांगितलं तुम्ही. तर मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये उज्ज्वला चर्डे यांच्याशी छान गप्पा मारत आहोत आणि जाणून घेत आहोत त्यांच्या एकंदर क्रीडा प्रवासाविषयी. या प्रवासात आणखी पुढे जाण्याआधी घेऊया या गीताचा आनंद.

0: उज्ज्वला ते पुन्हा वळूया आपल्या प्रवासाकडे. बरं, तुम्ही कोणत्या वर्षी खेळलात कबड्डी, म्हणजे लास्ट कोणत्या वर्षी खेळलात?
1: 2014-13 वगैरे सोडलंय,
0: हे जवळपास 12 वर्ष झालेत आता.
1: हो,
0: तर तुम्हाला तो काळ आणि आजचा काळ यामध्ये काही फरक जाणवतो का?
1: भरपूर फरक आहे. त्यावेळेला आम्ही मातीवर कबड्डी खेळायचं, आता मॅटवर कबड्डी झालंय.
0: अच्छा.
1: त्यानंतर आता मुलांना भरपूर फॅसिलिटी भेटते. त्यावेळेला आम्हाला ट्रॅक सूट आणि शूज घालायला सुद्धा पैसे नसते. आताचा प्रत्येक प्लेयर पाहिला तर टॉप मध्ये दिसतो, ट्रॅक सूट आणि शूज त्यांना मॅचेसला. त्यावेळेला आम्हाला असं होतं की घरून सुद्धा आम्हाला पैसे पॅरेंट्स नाहीच. आता पॅरेंट्सला न बोलता सुद्धा त्याला हे कळते की नाही, मुलगा खेळायला जात आहे तर त्याला ट्रॅक सूट द्यावं, त्याला शूज द्यावं. त्यानंतर ग्राउंड जे डेव्हलप झाले आता भरपूर, आणि मनपा तर्फे तर भरपूर ग्राउंड डेव्हलप करण्यात आले खेळाच्या याच्यानुसार. आणि महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी जे, त्यांनी असं एकही ग्राउंड असं मनपाचं असं हे नाही आहे की म्हणता येईल की डेव्हलप करण्याचे मागे नसेल म्हणून.
0: तर उज्ज्वला ताई, तुम्ही शाळेत असताना कबड्डीकडे वळलात आणि खेळलात, तर तुम्हाला घरून सपोर्ट तसा मिळाला का? आई वडिलांनी नाहीतर म्हटलं असतं, नाही अभ्यास कर, कशाला खेळते, खेळण्यामध्ये वेळ जाईल, मग तुझा अभ्यास होणार नाही. तर मग तुम्ही अशा वेळी काय केलं?
1: त्यावेळेला हा जो आहे हा क्षण सर्वच खेळाडूंच्या, म्हणजे माझ्या सोबत जेवढे होते आम्ही मैत्रिणी, सर्वांच्याच आयुष्यातून गेलंय की उतार चढाव झाल्यासारखं. कधी पॅरेंट्स बोलायचे की अभ्यासाकडे आमचं दुर्लक्ष व्हायचं, इकडे बॅग टाकली की तिकडे दुसरा मॅच लगेच, इकडे आई बोलायचं नेमकं हे काय आहे, वारंवार तू बॅग भरतेस, बाहेर गावी जाते, तिकडच्या मॅचेस नाही संपल्या की इकडे अभ्यास कधी करणार, आई होऊन जाईल अभ्यास, आई होऊन जाईल. आमच्या वेळेस आम्ही, आता मुलं अभ्यासामध्ये इतके गुंतले आहे आणि शाळेचा टायमिंग सुद्धा भरपूर चेंज झाला आहे. त्यावेळेला शाळेचा टायमिंग एक खूप छान होता की 12 ते 5,
0: हो ना.
1: त्यानंतर मुलाला जो वेळ, आणि ट्युशन एवढे राहिले नव्हते, सकाळी मुलं ट्युशन करायचे आणि 9वी 10वीला आम्ही ट्युशन पाहिले 10वीला.
0: हो,
1: आता तर तुम्ही पाहाल तर केजी पासून ट्युशन राहते. पॅरेंट्सला विचारलं तुम्हाला लडका

0: हिलने नहीं जाता। कहाँ दीदी, अभी तो ट्यूशन है, फिर आएगा, फिर थक जाएगा, फिर ट्यूशन है। शाळेचे टायमिंग पण खूप चेंज झाले। आमच्या वेळेला 12 ते 5 होतं टायमिंग, त्यानंतर आम्हाला फक्त ग्राउंड दिसायचं। 5 वाजता 5:30 ला आमचं ग्राउंड मध्येच आम्ही आपला टी शर्ट आणि हाफ पॅन्ट खेळायला, आम्हाला सांगितलंच होतं शिक्षकांनी ठेवायचं। 9 वाजता आम्ही ग्राउंड मधून निघायचं तिथनं। त्यावेळेला जे होतं पॅरेंट्सचं म्हणणं की तू नुसतं खेळशील खेळशील आणि त्यानंतर काय करशील, त्यावेळेला मग माझ्या आईला एकच बोलले, आई मी एवढा अनुभव घेतला ताईंच्या वगैरे याच्यावरून, म्हटलं माझ्या इकडे पण शिकणारे म्हणजे हुशार स्टुडंट आहे, म्हटलं जिथे त्यावेळेला आता 80 वगैरे सर्वांना भेटून जाते पर्सेंट, त्यावेळेला 60 सुद्धा म्हटलं तर भरपूर मोठी गोष्ट होती। आई जरी माझ्या समोरचा 60% वाला मी तुला एवढी हमी देते म्हटलं की 60% वाला जरी तो खूप हुशार असेल आणि मी जर माझं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल आणि 50% मला असेल तर मी त्याच्याही पेक्षा मी पुढे जाईल।
1: बरोबर,
0: ही मी माझ्या आईला शाश्वती दिली होती, तू घाबरू नको, मी अभ्यास तर करील पण जर हुशार नुसतं फक्त पुस्तकी ज्ञान असलं तर नाही चालेल, त्याच्यासोबत स्पोर्ट्सचं जर तुम्ही एक सर्टिफिकेटला सुद्धा तुमच्या इतक्या व्हॅल्यू आहे की तुम्ही जर त्याच्यापेक्षा शिक्षणात सुद्धा थोडंफार कमी असले तर त्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटच्या बेसवर सुद्धा तुम्ही आज चांगल्या प्रकारे नोकरी करू शकता।
1: अगदी अगदी, खूप छान। मग आता तुम्ही काय करत आहात सध्या?
0: आता मी सध्या महानगरपालिकेला क्रीडा निरीक्षक या पदावर आहे।
1: अच्छा, मग त्या क्रीडा निरीक्षकाचं नेमकं काम काय असतं हे सांगा ना।
0: क्रीडा निरीक्षकांचं काम तसं जर पाहिलं तर आहे, भरपूर आहे, पण स्पष्ट शब्दात जर ग्राउंड विषयी जर आपण बोलतो आहे तर आम्हाला सर्वात अगोदर दिसते की नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जेवढे ग्राउंड येते मैदानांचा विकास जो आहे तो आम्हाला करायचा आहे खेळाडूंकरता, जेणेकरून आम्हाला जी स्थिती अनुभवली आम्ही ती आता या नवीन प्लेयरनी नाही अनुभवायला, त्यांचा कुठेतरी अडथळा नको यायला त्यांना।
1: उज्ज्वलताई असं म्हणतात, कबड्डी खेळताना समोरच्या टीम वरती आपल्याला चढाई करायची असते, त्यासाठी आपल्या टीम मधला एक स्पर्धक पुढे जातो, तर चढाई करताना मनामध्ये कोणते विचार असतात?
0: चढाई करायच्या वेळेस मनात फक्त एकच असते की आपल्या टीमला जिंकायसाठी आपल्याला किती पॉईंटची आवश्यकता
1: आहे। अगदी अगदी बरोबर,
0: बाहेरचा बघणारा हा बघतो आपलं प्रदर्शन बघतो आणि त्यातले पण काही असते, अरे पडलं तर लागून नाही जाईल का, मला काही इंजुरी तर नाही होईल, माझे लिगामेंट्स अगदी लिगामेंट्स गेले होते,
1: अरे बापरे,
0: मी निकॅप लावून खेळायची,
1: अरे
0: पण फक्त समोर मला हेच राहायचं की आपल्या टीमला किती पॉईंटची आवश्यकता आहे आणि आपण हा पॉईंट कसा भरून काढला पाहिजे। एक चढाई करणारा फक्त हाच विचार करतो की आपल्याला किती पॉईंट भरून, त्याच्या हे डोक्यात फक्त हे राहतं। त्यावेळेला तो चढाई करताना असं आवश्यक नाही की प्रत्येक चढाईला तो यशस्वीच होईल, अपयश पण येते, पण तो स्ट्रगल इतका करतो त्याकरता आपल्या टीमला जिंकवण्याकरता, त्यावेळेला हे तो सोडूनच देतो की मला इंजुरी झाली आहे, मी आता पडील तर पुन्हा लागेल तर नाही, फक्त त्याच्या डोक्यात हेच राहते की मी इथून जर पॉईंट मारेल तर माझी टीम कशी जिंकेल।
1: बरोबर अगदी। आणि कधी कधी अशा गोष्टीमध्ये अपयश पण येतं, कधी कधी आपण हरतो पण, पण मग अशा वेळी परत दुसरी मॅच खेळताना आपल्यामध्ये तेवढी जिद्द आणि चिकाटी पण असावी लागते।
0: हो
1: हो ना,
0: हारून नाही चालेल ना, हारून जर आपण तिथे हारलो तर समोरचा मॅच खेळणारच नाही। खेळच हा असा आहे की हार जीत तिथे होणारच आहे खेळामध्ये, प्रत्येक खेळामध्ये, हाच गेम नाही कोणता पण खेळ खेळा तुम्ही, हार जीत तिथे होणारच आहे।
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं। बरं, फिटनेस विषयी काय सांगाल तुम्ही, कारण एक खेळ म्हटलं की फिटनेस खूप महत्वाचा ठरतो।
0: हा महत्वाचा मुद्दा आहे फिटनेस। फिटनेस शरीराला इतके आवश्यक आहे, काही खेळाडू असे असतात ना कर लेंगे हम, मग त्याचा इफेक्ट पडतो जर फिटनेस नाही राहिला तर आपल्या खेळण्यात जी जखम वगैरे होऊन जाते, तर त्याकरता एका प्लेअरला खेळायच्या अगोदर जे फिटनेस हवाय ते खूप आवश्यक आहे।
1: असं म्हणतात की कोणताही खेळ खेळताना फिटनेस खूप महत्वाचा ठरतो, तर फिटनेस ठेवायसाठी तुम्ही काय करत होतात?
0: फिटनेससाठी जे आम्हाला व्यायाम असतात आम्हाला खेळण्याकरता, डाएटचं तर त्यावेळेला फिटनेसच्या याच्यात कसं की तुम्हाला उत्तम डाएट पण मिळालं, इकडे फिटनेस पण सुरू राहिला तर फिटनेस खूप हे राहते, पण त्यावेळेला एवढं नाही, तर आम्हाला व्यायामानुसार जे काही आमचे सिनियरकडून जे आम्हाला फिटनेस करून घेत होते, त्यावेळेला उन्हाळी शिबिरमध्ये फक्त आम्हाला फिटनेस व्यायाम, ग्राउंड प्रॅक्टिस आमची पूर्ण टोटली बंद करून द्यायची, तर उन्हाळ्याचे जे शिबिर

0: लागायची, त्यावेळेला फक्त आम्हाला फिटनेस द्यायची.
1: अच्छा.
0: इतर याला तर आम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करून घ्यायचं, पण फिटनेस करता आम्हाला उन्हाळा शिबिर हा खूप छान राहायचा.
1: कबड्डी खेळताना जेव्हा पुढचा प्लेअर आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यांचे हात धरून जेव्हा त्याच्यावर चढाई केली जाते त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण ते बघायला खूप असं उत्सुकता राहते सगळ्यांना की आता त्याला कसं पकडतील सगळे किंवा तो कसा बचाव करेल स्वतःचा.
0: त्यावेळेला रेडर हा एकटा असतो चढाई करणारा आणि पकडणारे तुम्हाला सात प्लेअर, तर त्याच्यावरूनच तुम्हाला त्या गेमचा नॉलेज येते की त्या गेममध्ये किती एकी असेल.
1: हो ना.
0: जर एकटा पकडेल म्हणेल तर तो सुटून जातो. लक की एकट्याने जर पकडला आणि तो आवरला खेळाडू, नाही तर त्या गेमची एकी त्याच याच्यातून दिसते की सर्वांचं ते एक इशारे असते त्या गेममध्ये की त्यावेळेला काय करायचं आहे म्हणून, तर ती एकी बघायला भेटते त्या प्लेयरला पकडल्यानंतर. आणि तो जो जाणारा असतो तो एकटाच असतो, तो बिचारा या सात लोकांच्या सापळ्यामध्ये सापडल्यानंतर त्याला असं वाटतं की मी कुठे फसलो, तो पण तडफड भरपूर करतो. पण जेव्हा सात लोक प्लेयरची जेव्हा एकी येते तर खूप कमी चान्सेस असते की असा एकटा प्लेयर निघून जाईल.
1: अच्छा. तुम्ही कबड्डीमध्ये आपलं करिअर केलं आणि आज इथवर पोहोचलात, तर आता हे सांगा की कबड्डीकडे आजच्या मुलामुलींना वळवायसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो?
0: आजची स्थिती सध्याची अशी झाली आहे की नागपूरमध्ये भरपूरसे कबड्डीचे मंडळ आणि खो खोचे मंडळ जे होते ते भरपूरसे बंद पडल्यासारखे झाले आहे. कारण आजकाल असं झालं आहे मुलांना की नाही स्टँडर्ड मेंटेन करायचा आहे तर नाही आम्हाला हा खेळ नाही खेळवायचा आहे. पण ही जी प्रवृत्ती आहे मानसिकता आहे ही तर खेळाविषयी नकोच ठेवायला की हा गेम स्टँडर्ड आहे तो गेम स्टँडर्ड आहे. त्या गेममध्ये जरी पैसे लागत नाही पण करिअर एवढं आहे कबड्डीला, तरी पॅरेंट्सला असं वाटतंय की नाही मी याच्यात टाकेल त्याच्यात टाकेल. पॅरेंट्सला पण असं वाटतंय हा माझा मुलगा हा खेळत आहे ते खेळत आहे असं सांगायला, मैदानी खेळ नाही खेळवायला बघत आहे.
1: बरं, आता हे सांगा की कबड्डीमध्ये जेव्हा तुम्ही जिंकलात तेव्हा तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळाले असतील, तर ते पुरस्कार घेताना तुमच्या भावना कशा होत्या?
0: पुरस्कार घेताना आता त्यावेळेला कसं एज कमी राहते तर एवढं काही हे नाही, आपल्याला फक्त हे समजते. हा त्यावेळेला एक होतं की आपण वर जाते पुरस्कार घेत आहे, आपल्या आई वडिलांना किती छान वाटेल, फोटो निघत आहे आपला. जेव्हा पहिला पुरस्कार घेतला त्यावेळेला फक्त मग मनात ही जिद्द येते की आपल्याला दुसरा पुरस्कार असाच मिळावा, आणि ती भावना जी जिद्द राहते जी चिकाटी म्हणते त्यावेळेला मग त्या गेमची सतत वाढत जाते.
1: खूप छान. तर उज्ज्वलताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजवर तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल. उज्ज्वलताई, आजच्या पिढीला या खेळाचं महत्व तुम्ही कसं पटवून सांगू शकाल?
0: माझं तर हेच म्हणणं आहे की जेवढं तुम्ही आज म्हणताय की अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यास आहे आवश्यक, नाही आहे असा भागच नाही आहे, अभ्यास आहे म्हणून आपण आहे. पण तुम्ही जर नुसतं अभ्यास करून चालत नाही, नुसतं मोबाईल पाहून, तो मोबाईल टाळा, थोडं घराजवळ सुद्धा ग्राउंड असेल असं आवश्यक नाही की हाच खेळ खेळला पाहिजे तोच खेळ खेळला पाहिजे, मोबाईलला साईडला ठेवा आणि थोडं बाहेर जाऊन हलकं रनिंग करा. कुठला गेम तुम्हाला गेमची आवड निर्माण होईल, कुठल्या ग्राउंडवर तुम्ही 10-15 मिनिट फक्त जाऊन बघा की कसं खेळल्या जाते काय, तुम्हाला ते वाटेल की मी पण मनातून जी भावना निर्माण होईल मग तेव्हा कळेल तुम्हाला. नुसतं घरी बसून किंवा अभ्यास करून चालेल नाही, समोरचं जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर आणि फिटनेसच्या हिशोबाने तरी आता इतका आवश्यक झालाय की कुठला तरी गेम खेळायला हवा.
1: खरंच आहे, खूप छान सांगितलं तुम्ही. तर उज्ज्वला ते चरडे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर क्रीडा क्षेत्राविषयी तुमच्या करिअरविषयी तुम्ही छान माहिती आम्हाला सांगितली, छान मनमोकळ्या गप्पा केल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, नमस्कार. तर उज्ज्वला ते जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण ऐकू शकतो, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
0: खेळाविषयी जेही गाणं असेल ते चालेल मला.

0: मैत्रिणींनो, आताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझा करिअर या मालिकेमध्ये कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आपलं साऱ्यांचंच जीवन विविध रंगी आहे, विविध नाती, विविध आवडी आपण इथं जपत असतो आणि यातून आपल्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. मैत्रिणींनो, आजची स्त्री तर घर सांभाळून स्वतःचं अस्तित्व जपणारी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणारी, मोठ्या आत्मविश्वासानं नवनव्या गोष्टी शिकणारी, उपलब्ध वेळेचं व्यवस्थापन करणारी, हे करताना तिची दिवसभर अगदी तारेवरची कसरत सुरू असतेच, त्यातही वेगळा आनंद मात्र दडलेला असतो. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत घर आणि करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत ऐकूया. संवाद साधला आहे त्यांच्यासोबत मंजुषा वंजारी या सखीनी.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कारण घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घर ते करिअर हा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो. त्यात बरेचदा स्वतःला, मुलांना, घरातल्या कामांना, घरातल्या नात्यांना आणि समाजातील आपल्या अस्तित्वालाही जपावं लागतं. अनेक प्रसंगांना समोर जावं लागतं. बरेचदा तडजोडीही कराव्या लागतात आणि तेव्हाच घर ते करिअर हा प्रवास सोपा होतो. तेव्हा आज याच छानशा विषयावर आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये म्हणजेच घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर राजसी राजूरकर यांच्याकडून. डॉक्टर राजसी राजूरकर या एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि बिहेव्हिअर थेरपिस्ट म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात. तेव्हा डॉक्टर राजसी राजूरकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: राजसी ताई. घर ते करिअर हा अतिशय सुंदर विषय आहे, कारण हल्ली प्रत्येक स्त्री ही आपल्या स्वतःच्या करिअरला घेऊन खूप पॉझिटिव्ह असते. तिलाही तिची स्वतःची ओळख निर्माण करायची असते, शिवाय घरही सांभाळायचं असतं. मग जेव्हा सुरुवातीच्या काळात तिला करिअर सुरू करायचं असतं, तेव्हा तिला कोणकोणत्या मानसिक परिस्थितीतून तिला जावं लागतं, काय सांगणार?
2: बरोबर. घर ते करिअर हा जो विषय आपण आता घेतलेला आहे तो अतिशय चांगला विषय आहे, कारण तो प्रत्येक स्त्रीला त्या एका फेज मधून जावंच लागतं. आणि घर आणि करिअर या संदर्भात जर आपण बोलण्याचं ठरवलं तेव्हा एका स्त्रीला भरपूर आव्हाने समोर असतात. म्हणजे घर की करिअर. तर माझं असं सगळ्यांना सजेशन आहे किंवा मी असं सांगू इच्छिते की घर आणि करिअर ह्याच्यामध्ये बायफर्गेट करण्यापेक्षा याचा समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण घराकडे लक्ष देऊयात की आपलं करिअर करूया, कारण ते एखाद्या स्त्रीचं स्वप्न म्हणजे करिअर असतं आणि घर हे घर असतं आणि तिथे वेळ देणं हे भागच असतं.
1: बरोबर.
2: त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा आपण समतोल राखतो तेव्हा आपल्याला घराकडे लक्ष देऊन करिअर करताना आपले स्वप्न पूर्ण आपण करू शकतो. आणि मानसिक आव्हानाबद्दल जर आपण विचार केला तर एक स्त्री ही सगळ्यात जास्ती आपल्या घराशी कनेक्टेड असते, आपल्या फॅमिलीशी कनेक्टेड असते, राईट? तर तेव्हा गिल्ट फिलिंग हा मानसिक तणाव ह्या स्त्रीला कायम असतो की जर आपण आपले स्वप्न पूर्ण केले की म्हणजे आपण घरातून बाहेर पडलोत तर मग मला गिल्ट आहे की मी आई आहे तर मी मुलांना वेळ देऊ शकत नाही, मी एक बायको आहे तर मी घराकडे किंवा नवऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तर माझं असं सजेशन आहे की ह्या गोष्टींमध्ये कन्फ्युज न होता घर आणि करिअरचा समतोल राखावा आणि मानसिक दृष्ट्या स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटीनी पुढे जावं.
1: अगदी खरंय. आताच तुम्ही जसं म्हटलंय की घर आणि कामाचा ताळमेळ किंवा

0: करिअरचा ताळमेळ त्यांनी राखला पाहिजे, तर तो कसा राखायला पाहिजे? म्हणजे असं की आता आपण घर आणि कामामध्ये जो ताळमेळ म्हणतो आपण, म्हणजे घर आणि करिअरचा समतोल राखणं, समतोल एका दिवसात तयार होत नाही, म्हणजे समतोल एका दिवसात आपल्याला क्रिएट करू शकत नाही आपण, राईट? तो रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतो.
1: बरोबर
0: बरोबर. सर्वप्रथम स्वतःसाठी स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवणं आवश्यक आहे, म्हणजे मला काय हवंय आणि मला ही गोष्ट हवंय किंवा माझं हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, तर त्याचं प्रायोरिटी वाईज आपण स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे. म्हणजे मानसिक दृष्ट्या, म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या जर आपण त्याचा व्ह्यू बघितला, तर आपण जेव्हा असं प्रायोरिटीज प्राधान्य देतो की फर्स्ट टिक मार्क, सेकंड टिक मार्क, तर आपण त्याला जास्ती चांगल्या प्रकारे त्याचा समतोल राखू शकतो.
1: बरोबर.
0: आता महिलांनी प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची अशी मानसिकता बदलली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी घर ही सर्वांची जबाबदारी आहे हे स्वीकारले पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करून करिअर करेल किंवा माझं स्वप्न पूर्ण करेल, कारण तर घराची संपूर्णपणे जबाबदारी ही माझीच आहे, हा एक मानसिकता स्त्रियांनी बदलली पाहिजे.
1: आणि असं होतं आपल्याकडे ना, कारण स्त्रियांना असंच वाटतं की हे सगळे कामं म्हणजे माझीच काम आहेत.
0: एक्झॅक्टली.
1: कोणाला वाटून घेऊ शकत नाही ती कामं.
0: करेक्ट. म्हणून म्हणजे जेव्हा आपल्याला घर करिअरचा समतोल साधायचा असतो, तेव्हा पहिला हा मानसिक दृष्ट्या त्यांनी आपला व्ह्यू बदलायला हवा की ही सगळी जबाबदारी माझी नाहीये, तर माझे स्वप्न पूर्ण करत असताना अर्थातच घरी सुद्धा मी काहीतरी देतेच आहे, तर सगळ्यांनी मिळून हे काम करायला हवेत. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं.
1: हो
0: बरोबर. कारण स्वतः आनंदी आणि निरोगी असाल तरच तुम्ही कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळू शकाल. म्हणजे समतोल राखण्यासाठी मी सगळ्यांना सजेस्ट असं करू इच्छिते की सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे घराची, आणि स्वतःकडे सुद्धा फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्हीही रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्त्रियांची स्वतःसाठी आहे हे समजून त्यांनी पुढे जायला पाहिजे.
1: खरंच आहे राजसीताई. आणि बरेचदा असं होतं की नोकरी करणाऱ्या महिलांना नेहमी मी घराकडे किंवा मुलांकडे पुरेसं लक्ष देत नाही अशी अपराधीपणाची भावना सुद्धा सतत सतावत असते किंवा त्यांना जाणवत असते, तर एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही या भावनेकडे कशा बघता?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे, कारण जनरली हीच भावना मॅक्झिमम स्त्रियांमध्ये असते की मी कसं काय सगळीकडे लक्ष देऊ. आणि मी जी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की गिल्ट फिलिंग हे सगळ्यात जास्ती फिलिंग आहे, ज्या करिअर आणि घर यांचा ताळमेळ समतोल राखतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्ती गिल्ट फिलिंग असतं. अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट हे जे आपण सायकोलॉजिकल म्हणतो, त्याच्यामध्ये सतत आपल्याला असं वाटत असतं की मुलांना मी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये किंवा घराकडे मी दुर्लक्ष करते आहे. तर माझं असं सजेशन आहे त्यांना की स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नसते. म्हणजे गिल्ट केव्हा वाटतं? जेव्हा परक्यांनी कोणी आपल्याला म्हटलं की अगं तू हे काम केलं नाहीये किंवा तुझं लक्ष मुलांकडे नाहीये, ह्या गोष्टी जेव्हा दोन गोष्टी बोलल्या जातात जनरली, तेव्हा आपल्याला गिल्ट जास्ती वाटतं. आणि स्वतःच्या मनात गिल्ट असतंच की आपण मुलांना सोडून बाहेर जातोय. तर तेव्हा मी सजेस्ट करेल की स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नाही. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. लक्षात हे ठेवायला पाहिजे की तुम्ही फक्त कोणाची मुलगी, पत्नी किंवा आई नाही, तुम्ही स्वतःमध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. म्हणजे तुमची स्वतःची पण एक स्वतंत्र पर्सनॅलिटी आहे. तर तुमचं यश हे दुसऱ्यांच्या बोलण्यावर किंवा गिल्ट फिलिंगवर न जाऊ देता जे काही तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण करा, ते अचीव करा. आणि गिल्टवर खूप फोकस करू नका, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधा की ह्या गिल्ट फील असताना पण मी हे करते यांनी माझ्या संसाराला हातबळ लागतच आहे. तर ही पॉझिटिव्हिटी वर जास्ती फोकस करा आणि गिल्ट मागे टाका आणि पुढे जा.
1: खरंच आहे. मग यात घरच्यांनी कसा सपोर्ट करायला हवा?
0: हा, घरच्यांचा सपोर्ट हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असतो. जसं पहिल्या प्रश्नाला मी उत्तर देताना तुम्हाला म्हणले होते की एक जबाबदारी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी एक स्त्री करत असते त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला वाटा वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक करत असेल तर तिच्या पतीला जर वेळ असेल तर त्यांनी सुद्धा थोडस त्याला हातभार राहायला पाहिजे. जर घरी सासू असेल किंवा आई असेल किंवा कुठली पण व्यक्ती असेल, तिने सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला पाहिजे. जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतो तेव्हा मानसिक तणाव कमी येतो आणि ती बाई घरच्या सोबतच करिअरमध्ये पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्यामुळे समतोल राखण्याचा किंवा शेअरिंग इज अ केअरिंग आपण हे जे म्हणतो, तर हे शेअरिंग ह्या घरामध्ये सगळ्यांचं झालं पाहिजे. पती असो, मुलगा असो, छोट्या छोट्या गोष्टी असो, त्यांनी ती मानसिकता निर्माण होते घरामध्ये की आपली आई काम करते आणि आपले स्वप्न पूर्ण करते. आपली आई, आपली बायको किंवा आपली सून सुद्धा, तर तिला शेअरिंग केलं तर ती आनंदाने दोन्हीकडे व्यवस्थित जबाबदाऱ्या

0: पाडू शकते.
1: बरोबर. पण मग आता जर घरून पाठबळच मिळत नाहीये, सपोर्ट नाहीये, तर मग तिने स्वतःला मानसिक दृष्ट्या कसं सक्षम करायला हवं किंवा कसं खंबीर करायला हवं? कारण बरेचदा असं होतं की घरातून सपोर्ट नसतो घरातला, मग तिने कसं मानसिक दृष्ट्या स्वतःला तुमच्या दृष्टिकोनातून?
0: बरोबर बरोबर. जर आपण मानसिक दृष्ट्या बघितलं तर नक्कीच पाठिंबा असेल तर प्रवास सोपा होतो.
1: हो
0: बरोबर. पण प्रत्येकाला तो मिळेलच असं पण नाहीये. अशा महिलांनी सर्वप्रथम स्वतःची किंमत स्वतः ओळखली पाहिजे. संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मला काय डिफिकल्टी जातात आहे, तुमचा पाठिंबा नसल्यामुळे मला ह्या डिफिकल्टी येतात आहे, हे मनातल्या मनात न ठेवता अक्रॉस द टेबल बसून ते शेअर केलं पाहिजे पुढच्या व्यक्तीशी, म्हणजे सासू असो, घरातल्या लोकांशी, सगळ्यांशी. आणि आपल्या स्वप्नाबद्दल शांतपणे कुटुंबाची संवाद साधला पाहिजे. कारण ते जेव्हा आपण बोलतो तेव्हाच आपण मार्ग काढू शकतो. बरोबर. पण जर तरीही साथ मिळाली नाही, आपण एवढं करून, म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या मी हे सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले तुम्ही शेअर करा की तुमचे हे स्वप्न आहेत, तर आपण शेअरिंग करून मी हा प्रवास कसा चांगला घर येऊ शकतो, करिअरचा प्रवास. पण जरीही जर आपल्याला पाठबळ मिळालं नाही, तर स्वतःला मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर द्या. म्हणजे यू शुड मेक मेंटली अँड फिजिकली व्हेरी स्ट्रॉंग दॅट यू कॅन अर्न इट प्रॉपरली. वेन यू शो युअर कॅपेबिलिटीज, म्हणजे तुम्ही कॅपेबिलिटीज जेव्हा दाखवता, तेव्हा हे जे सगळे विरोध करणारे असतात त्यांचा विरोध शमतो आणि ते सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात. ह्या दोन प्रकारे तुम्ही अचीव्ह करू शकता.
1: खरंच आहे. म्हणजे सुरुवात ही आपल्याला करावी लागते. राजसीताई, करिअर मधली आव्हानं काय असू शकतात?
0: करिअर मधले आव्हाने बरेच असू शकतात. म्हणजे एका स्त्रीचे आव्हाने निश्चितच मी म्हणेन की पुरुषापेक्षा थोडे जास्ती असतात. कारण तर स्त्रीवर सगळ्या जबाबदाऱ्या असतात. म्हणजे अगदी किचन मध्ये सकाळी चहा पत्ती संपली काय आणि रात्री भाजी आहे की नाही किंवा कोणता टिफिन करून द्यायचंय मुलाला, हे सगळे आव्हाने एक स्त्री आपल्या डोक्यात ते सगळ्या मानसिक दृष्ट्या, म्हणजे ते थिंकिंग प्रोसेस तिची ऑल द डे चालू असते. करिअर करताना सुद्धा ती थिंकिंग प्रोसेस सुरू असते. तर ह्या आव्हाने ह्या सगळ्या प्रकारचे असतात. अगदी गॅस सिलेंडर संपले का किंवा मॅच बॉक्स म्हणजे आगपेटी संपली काय, तर हे आव्हाने स्त्रीचे असतात. तर मला असं वाटतं आपण प्री प्लॅनिंग केलं तर ह्या आव्हानाला सहजपणे आपण मात करू शकतो. म्हणजे एखादी स्त्री जर डॉक्टर असेल आणि तिला वारंवार सर्जरीला जायला लागत असेल तर तिचं टायमिंग नसतं, ती कधी जाते. तर आपण 8 दिवस आधी सगळं मानसिक दृष्ट्या पण असं विचार केला की आता 8 दिवसांनी ह्या गोष्टी संपतात आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, तर त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं, लिस्ट व्यवस्थित केली, तर आपण ह्या आव्हानाला सहजच तोंड देऊ शकतो. आणि पाठिंब्याचं आव्हान जे होतं ते सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याच्याबद्दल आत्ताच आपण बोललेलं, ते सुद्धा आपण जर केलं आणि पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवला की हा आज मला आव्हान आलेलं आहे पण तरीही मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे कारण ते माझं करिअर आहे, तर आपण हा पॉझिटिव्ह अप्रोच सगळीकडे ठेवला तर आपण सहजरित्या कुठल्याही आव्हानांवर मात करू शकतो.
1: खरंच असं होतं. म्हणजे जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपण प्रत्येक गोष्ट सहज करून जातो.
0: करेक्ट करेक्ट.
1: राजसीता, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर अनेक प्रकारच्या समस्या घेऊन तुमच्याकडे पेशंट येतात.
0: बरोबर.
1: तर आपल्या याच विषयाला धरून आलेल्या अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगणार?
0: बरोबर. आता बरेच वेळा असं असतं की दोन पद्धतीचे पेशंट्स म्हणू किंवा क्लायंट्स, आपण म्हणू त्याला क्लायंट संबोधू, दोन प्रकारचे येतात. एक की ज्यांचं करिअर करायचं असतं आणि त्यांचं नुकतं लग्न झालेलं असतं त्यामुळे करिअरमध्ये ब्रेक येतो. तर माझं अशा लोकांना म्हणणं आहे की जरी तो ब्रेक आला तरी त्याला कॉमा समजा, त्याला फुलस्टॉप समजू नका. कारण तो कॉमा आहे आणि पुढे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न, करिअर तुमचं साध्य करायचंय. बरेचसे ऑनलाईन सगळे उपलब्ध आहे, तर तुम्ही मार्ग काढा की मला कुठे मी फिट बसते. जर मी काही आव्हानं आलेले आहेत, मी बाहेर जाऊ शकत नाहीये, तर ऑनलाईन काही करिअर करा.
1: बरोबर.
0: पण असं करू नका की माझा हा फुलस्टॉप आहे किंवा कुठलाही निगेटिव्ह थॉट तेव्हा डोक्यात घेऊ नका. तो कॉमा आहे समजून पुढे जा, असं मी सगळ्यांना सजेस्ट करेल. आणि संधी भरपूर आजकाल आहे, पहिले सारखं राहिलेलं नाहीये. तुम्ही ऑनलाईन जॉब करू शकता आणि ऑफलाईन पण जॉब करू शकता. तर तसं तुम्ही अप्रोच ठेवा तुमच्याबद्दल.
1: बरोबर. तर राजसीताई, पण आपली ही मुलाखत पुढेही अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या कार्यक्रमात. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला तू

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या पुढच्या मुलाखतीकडे. तर आज आपण इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर या विषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांच्याशी गप्पा करतोय आणि जाणून घेतोय. तर राजसी ताई, आपला पुढचा प्रश्न आहे की अनेक महिलांमध्ये होणारे जे बदल असतात घर ते करिअर मध्ये, तर यामध्ये प्रोफेशनल बाउंड्रीज काय असू शकतात? म्हणजे
1: बरोबर, प्रोफेशनल बाउंड्रीजचा जर आपण विचार केला तर ते असू शकतात की प्रत्येक स्त्रीनी हे पण ठरवायला पाहिजे की माझं स्वप्न पूर्ण करताना त्याची मर्यादा काय आहे. म्हणजे असं नको असायला त्याच्यामध्ये की घरच्यांनी सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्हाला सपोर्ट केला आणि मग तुम्ही ते विसरून अगदी ते लिमिटलेस तुम्ही पुढे जा. एक हेल्दी बाउंड्रीज तुम्हाला समजायला पाहिजे की हा मी आज इतके तास काम केलं तर नाही म्हणता आलं पाहिजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये की नाही आता मला ह्याच्या पुढे घरी लक्ष द्यायचंय त्यामुळे ह्या कामाला मी नाही म्हणते. बरेच जणांची तारांबळ याच्यासाठी उडते कारण ते त्या नाही म्हणू शकत नाही. म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ज्या सगळ्या काम करत असतात त्यांनी बॉसने सांगितलेले कामं ते करतच जातात आणि मग इकडे घरावरचा ताण वाढतो की घरच्या जबाबदारी मागे पडतात. तर मग ह्या ठिकाणी प्रोफेशनल बाउंड्रीजचं खूप महत्व आहे. तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये क्षेत्रात कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत असताना तुम्हाला नाही हा शब्द म्हटला पाहिजे की नाही मी एक तास एक्स्ट्रा काम केलंय पण आता मला घराकडे वळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे असे एक कॉन्फिडंट मत देऊ शकता दोन्हीकडे तेव्हा तुम्ही दोन्हीचं समतोल राखू शकता. तर हेल्दी बाउंड्रीज ह्या प्रत्येकाला समजायला पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. तसंच मग महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून काय सांगणार तुम्ही?
1: बरोबर आहे. जेव्हा आपण महिलांचं मानसिक आरोग्य याच्याबद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मानसिक आरोग्य हे महिलांच्या वयावर सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे प्रत्येक वयामध्ये मानसिक आरोग्य बदलतं. कधी अँझायटी होते, कधी उगाच स्ट्रेस होतो, कधी असं वाटतं हे काम बरोबर होणार की नाही होणार. या सगळ्यासाठी रोज स्वतःकडे लक्ष देऊन 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन ही प्रोसेस करायलाच हवी आणि रोज सकाळी उठल्यावर आज मी ह्या ह्या कामांना महत्व देणार आहे आणि हे काम हे सेकंडरी आहे. प्रायोरिटी आणि सेकंडरी ह्या सगळ्या याची लिस्ट करून मेडिटेशन करून शांतपणे प्रत्येक आव्हानांना पुढे गेलं पाहिजे. मानसिक बळ जे असतं ही स्वतः स्वतःला देऊ शकते. ज्यावेळी बाई खचते तेव्हा घर आणि करिअर ह्याचा सुद्धा सगळीकडे खच्चीकरण होतं. बरोबर. तर हे खच्चीकरण न व्हायला स्टेबिलिटी, मानसिक स्टेबिलिटी ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे पहिल्यांदा पण मी सांगितलं की जर बर्डन वाढत असेल किंवा तणाव वाढत असेल तर तुम्ही बोला, तुम्ही डिस्कस करा, पण कुठलंही फिलिंग किंवा कुठलंही इमोशन हे सप्रेस करू नका. म्हणजे दाबून ठेवू नका. मोकळे मनांनी बोला आणि त्याच्यावर मार्ग काढा कारण ते सगळे मिळून आपण अचीव करू शकतो.
0: खरंच, आणि हे खूप जास्ती गरजेचं आहे मानसिक आरोग्यासाठी. तसंच एक परत मला विचारायचं आहे की प्रत्येक गोष्टीतला पेशन्स आणि नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी सुद्धा थोडं.
1: बरोबर. नेतृत्व म्हणजे लिडरशिप आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बरोबर. तर लिडरशिप क्वालिटीज ह्या ज्या असतात ह्या बऱ्याच महिलांमध्ये आपसुकच आलेल्या असतात. राईट. म्हणजे जन्मतः त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असतात पण मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये नसतात त्यांनी एक्स्ट्रोवर्ट व्हावं. म्हणजे जनरली इंट्रोवर्ट लोकांमध्ये लिडरशिप क्वालिटी तशा कमी असतात किंवा त्या दाखवत नाही. तर आपण थोडंसं एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी अडॉप्ट करायला पाहिजे. एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे परिस्थितीनुसार आपण इंट्रोवर्ट आणि परिस्थितीनुसार आपल्याला एक्स्ट्रोवर्ट असायला हवं. प्रत्येकच वेळेला एक्स्ट्रोवर्ट म्हणजे प्रत्येकच वेळेला लिडरशिप हे कामात येत नाही. तर एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी जर आपण अडॉप्ट केली तर आपण लिडरशिप क्वालिटी अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पण हाच भाग येतो. जेव्हा आपण खूप स्ट्रेसफुल असतो घरून, जर आपण खूप स्ट्रेस घेऊन आलो, स्ट्रेस हे सतत आपल्या डोक्यात असलं तर आपली पर्सनॅलिटी दबल्या जाते. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी सुद्धा आपण जस्टिफाईड समोर प्रेझेंट करू शकत नाही. बरोबर. तर तशा प्रकारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा साठी स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे. स्वतः जर तुम्ही आनंदी असाल तर तुमची व्यक्तित्व विकास विकसित होणे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप ही जास्त प्रकारे चांगले होऊ शकते. त्यामुळे आनंदी राहायला पाहिजे, स्ट्रेस कमी घ्यायला हवं आणि समतोल राखायला हवा.
0: खरंच. आता याच उत्तराला किंवा याच प्रश्नाला आणखी एक प्रश्न असा आहे की आधुनिक काळातल्या बाहेर काम करणाऱ्या

0: ज्या महिला असतात त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या आहेत की वेगळ्या आहेत?
1: आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या पेक्षा मी म्हणेल वेगळ्या आहेत. सगळ्यात जास्ती समस्या सोशल मीडिया जे सध्या आपण बघतोय, सोशल मीडियाची समस्या जसं त्याचे ऍडव्हान्टेज आहे तसे त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहे. तर मी महिलांना सांगू इच्छिते की सोशल मीडियावर जे दिसतं आहे त्याच्यासोबत स्वतःला कंपेअर करू नका. कारण जे आपल्याला दिसत आहे ते खरं 100% खरं आहे का? म्हणजे 100% खरं इव्हा ना ते नसतच. तर बऱ्याचशा महिला त्याला कम्पेअर करतात स्वतःला, म्हणजे ते फिटनेसशी रिलेटेड असो किंवा खूप जास्ती ही महिला अचीव्ह करते याच्याशी रिलेटेड असो. सोशल मीडियाचं आव्हान हे या क्षेत्रामध्ये हल्ली जास्ती वाढलेलं आहे. तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की सोशल मीडियाला खूप बळी जाऊ नका. तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ते द्या आणि फळ तुम्हाला आपोआप मिळेल.
0: खरंच राजसीताई, महिलांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हे किती महत्वाचे असू शकतात?
1: मानसिक स्वातंत्र्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य किती आवश्यक असू शकतो हा जो प्रश्न आहे हा परत मी म्हणेल की सगळ्या फॅमिलीजवर डिपेंड आहे. बरोबर. आणि महिलांच्या सॅटिस्फॅक्शन लेवलवर पण डिपेंड आहे. इथे पहा परत सायकोलॉजी येते. बरोबर. तर जर आपण मानसिक स्वातंत्र्य हे जे याच्यावर जर आपण डिस्कस केलं तर जो तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल किती आहे आणि तुमची स्वप्न किती आहेत याच्यावर पण आर्थिक स्वातंत्र्य डिपेंड असतं.
0: बरोबर.
1: म्हणजे जर एखादं आपल्याला खूप जास्ती व्यवस्थित फायनान्शियली स्टेबल घर मिळतं आहे समजा, तर तुम्हाला असं काम करायला हवं ज्यांनी तुम्हाला दोन्हीकडे हॅपीनेस असेल. आपल्याला महिलांना अगदी स्वच्छंद आयुष्य जगायचं असतं तेव्हा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं आणि एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप वाढते कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे मी म्हणेल अर्थातच जर तुम्ही करू शकत असाल तर आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक स्वातंत्र्यासाठी गरजेचं आहे.
0: खरंच. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की प्रत्येक स्त्री ही करिअरच्या दिशेने वाटचाल सुद्धा करते, म्हणजे काहीतरी स्वतः आयुष्यात करायचं
1: करायला.
0: तर राजसीताई, महिलांसाठी घर ते करिअर करताना सुखी जीवनाचा मंत्र काय सांगणार?
1: माझा मंत्र 3 शब्दात सांगायचा आहे मला, तो म्हणजे संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास. यश एका रात्री मिळत नाही. अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही, पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं. आपण स्वतःला सतत अपडेट करत राहिलो तर शिकत राहिलो आणि हार मानली नाही तर यश नक्की तुमचं आहे. त्यामुळे मंत्र लक्षात ठेवा, संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास.
0: खरंच
1: हा मंत्र सगळीकडे लागू पडतो. प्रत्येक स्त्रीबद्दल घर ते करिअर या सब्जेक्टमध्ये मला एक कविता म्हणावीशी वाटते. काय आहे तुझी कहाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी. भिणे तुझ्या नाही तत्वात, करी हरेक संकटावर मात. प्रत्येक युक्ती तुला ज्ञात, आव्हानांना पाजणार पाणी. तुझ्या कुटुंबाची तूच राणी. अशा प्रकारे राणीसारखी पर्सनॅलिटी ठेवून घर आणि करिअर दोन्ही सुद्धा आव्हाने एक स्त्री छान रित्या पॉझिटिव्ह अप्रोचनी सक्षमपणे करू शकते.
0: खरंच खूप छान. तर डॉक्टर राजसी राजूरकर, आपण इथे आलात आणि खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिलीत घर ते करिअर या विषयी इंद्रधनु या मालिकेमध्ये. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर या विषयावर डॉक्टर राजसी राजूरकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे, पण सख्यांनो, जाता जाता सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे आहेत, तेव्हा पिण्याचं पाणी निर्जंतुक करूनच वापरा. बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम नियमित ऐकत रहा. सख्यांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरचपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्यापुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया. अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार अनिल अरुण.

0: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझं संसार या चित्रपटातलं गीत. गायला आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

0: हमाल ते धमाल या चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल मोहिले. या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील आणि त्यानंतर 1:40 पुणे केंद्रावरून कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 मराठीतून
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. जंतर मंतर इथल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई यासह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज 2:00 तर राज्यसभेचं कामकाज आधी 12:00 आणि नंतर 2:15 तहकूब करण्यात आलं. सकाळी 11:00 लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभागृहात हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अण्वस्त्र हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यापक स्तरावर विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून मुक्त असं जग निर्माण करण्याप्रती सभागृह वचनबद्ध असून अण्वस्त्रांचं निर्मूलन करून जागतिक शांतता आणि सलोखा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करत असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. त्यावर संसद ही चर्चा करण्यासाठी प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला त्यामुळे लोकसभेचं कामकाज 2:00 तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आज सकाळी 11:00 कामकाज सुरू झाल्यावर वाणिज्य उद्योग आणि रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला. काही सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावर सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिष्टाचार पाळावेत आणि संबंधित मुद्द्यांवरच बोलावं अशी अपेक्षा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी 12:00 आणि त्यानंतर 2:15 तहकूब केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीप फेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. फेसबुक इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाच्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केल्याचं यात म्हटलंय. मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सरकारला जाणून घ्यायचे. तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्याचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं सरकार

प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी इथं 2021 झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामिनाच्या अटींमध्ये आणखी शिथिलता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्लेबागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला, मात्र हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला. तहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय. 5 वर्षापूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयानं तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून 2 मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. 2013 एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. 2021 गोवा सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणी न्यायालयानं भारतीय वैद्यकीय संघटना, महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटना आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावले. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारलाय. झारखंडमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून भरती परीक्षेतल्या अनियमिततेविरोधात गेले 4 दिवस सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झालंय. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असून दोषींविरोधात कारवाई सुरू आहे असं सरकारने समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. 14 जिल्ह्यांमधल्या सुमारे 1,60,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 95 पोहोचली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात 50 जणांचा बळी गेलाय, तर चराईदेव जिल्ह्यात 21 जण दगावले. आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने 100 मदत केंद्र सुरू केली आहेत. 16,951 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन पाण्याखाली गेले. आसाममधल्या पूरस्थितीचा काल केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ओदिशात पूरस्थिती आटोक्यात आले. महानदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी सर्वसाधारण होते, मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालंय. हवामान विभागानं पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. उत्तराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उत्तराखंड सरकारने आज शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली. जिल्हा आपत्कालीन केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले. महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. भारतीय रेल्वेने आदर्श सवलत करारातल्या सुधारणांना मंजुरी दिली. या अंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारने विविध मार्गांच्या श्रेणींसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारणीची पूर्वीची पद्धतही रद्द केली. पश्चिम आशियात तणावाची

0: माहिती असूनही 60 मालवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत आखाती प्रदेशातून 3972 भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यात आलं, तर 24 तास कार्यरत असलेल्या प्रतिसाद प्रणालीने हजारो फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळल्याचं सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे. दुपारचं 1:40 झाली आहेत. आता कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर, राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं, कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी सामंजस्य करार आणि कोल्हापूरचे 3 रेल्वे मार्ग होणार फाटक मुक्त. यासह ऐकूयात आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जुलै महिन्यात पावसानं जून महिन्यातील उणीव भरून काढली. यंदा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणं भरली. राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. पूर्ण जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. दमदार पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग आला आहे. महिनाभर पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता मध्यम पावसाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात 3 वेळा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली, तर नृसिंहवाडी इथं मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी आल्यामुळे 2 वेळा दक्षिण तुवार सोहळा झाला. या महिन्यात आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा हे सण उत्साहात साजरे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत मंत्रालयामध्ये हा करार झाला. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकारच्या क्रीडा विभागात हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. बॉक्सिंग, जुडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधाही या ठिकाणी निर्माण करण्यात येतील. तसंच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूरचे 3 रेल्वे मार्ग फाटक मुक्त होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत संपूर्ण राज्याला रेल्वे फाटक मुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 131 पैकी पहिल्या टप्प्यातील 65 रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातील 3 आणि सांगली विभागातील 4 पादचारी पूल मार्गी लागणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा प्रारंभ नुकताच झाला. या मोहिमेअंतर्गत दरवर्षी 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील मौजे मसोली इथं आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथील संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये 61.74 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. मार्च 2020 ते 2026 या कालावधीत घोटाळा झाल्याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब कोणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कथित अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा

0: गर्भपात करणारं जाळं उघडकीला आणण्यात करवीर पोलिसांना यश मिळालं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध गर्भलिंग निदानाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या प्रकरणात प्रतिमा रुग्णालयावर छापा टाकून संबंधित डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण सातत्यानं फिरत असतं. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया गतिमान होणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही शासनानं अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच शासन आणि दुग्ध विकास विभागाला निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी पुणे केंद्रानं प्रसारित केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 50 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. अजित कडकडे यांनी गायलेलं वृंदा लिमये यांचं गीत ऐकूया.

सुनंदा आपटे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया विनोबा भावे यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज माझ्यासमोर आचार्य विनोबा भावे यांचा पत्रपाथेय हा पत्रसंग्रह आहे. तो पराग चोळकर यांनी संपादित केलेला आहे. विनोबा म्हटलं की आपल्याला त्यांची गीताई आठवते. गीताई म्हणजे भगवद्गीतेचं ओव्यूबद्ध समश्लोकी मराठी भाषांतर आहे, हे आपल्याला माहीत असतं. आचार्य विनोबा भावे हे थोर गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीचे प्रणेते होते, हेही आपल्याला माहीत असतं. भूदान ग्रामदान चळवळीत त्यांनी हजारो व्याख्यानं दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रंही लिहिली, पण ही पत्रं आत्तापर्यंत उपलब्ध नव्हती. त्यातील खूपशी पत्रं हिंदीत होती, त्याचा मराठी अनुवाद करून ती या पुस्तकात आता उपलब्ध झालेली आहेत. ही पत्रं आपण वाचली तर त्यातून आपल्याला विनोबांचं मानस प्रकट झालेलं दिसेल. पण या पत्रामधून त्यांची आंदोलनाची रणनीती, आंदोलकांना दिलेला कार्यक्रम आणि त्यांची कार्यशैलीही आपल्याला अभ्यासता येईल. या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित मुद्रित साधनांमधून आपल्याला सापडणार नाहीत. लेख आणि भाषणं यातून एखाद्या मुद्द्याची मुद्देसूत मांडली केलेली असते, पण पत्रातून हृदगत प्रकट झालेलं असतं, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. त्यातून पत्रलेखकाच्या आणि ते ज्याला लिहिलेलं आहे त्याच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्र भूदान ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विनोबांच्या 1950 पर्यंतच्या संकलन स्नेहसान्निध्य या शीर्षकानं 2007 साली प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींच्या जीवनाला दिशा देण्याची, कार्यकर्त्यांना घडवण्याची दृष्टी, त्यासाठी असलेली तळमळ या पत्रसंग्रहातून प्रकट झालेली आहे. या सगळ्या पत्रातून एक वेगळा स्नेह देखील पाझरला आहे. पुढे स्नेह पाझरे, मागे धावती अक्षरे या ज्ञानदेवांच्या ओळी सार्थ करणारी ही पत्रं आहेत. या संग्रहात प्रामुख्यानं आंदोलनाशी संबंधित पत्रं आहेत. क्वचित काही पत्रं थोडी व्यक्तिगत असली तरी विनोबांची दृष्टी आणि त्या काळातील मनोदशा दाखवणारी असल्यानं त्यांचाही समावेश संपादकानं या संग्रहात केला आहे. विनोबांनी जमीन ही जमीन मालकाचा अनुनय करून मागितली नाही, तर भूमिहीनांचा अधिकार बांधणे करून आणि काळाची मागणी ओळखून मालकांनी ती द्यावी असंच मांडलं. मोठ्या मालकांनी नगण्य दान दिलं तर विनोबा तो नाकारायला संकोच करीत नसत. त्याचवेळी गरिबांनी दिलेल्या सुदाम्याच्या पोह्यांचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतानाही अनुमान करीत नसत. हे पत्र पहा. श्री चतुर्भुजी पाठक. काही बडे लोक नाममात्र दान भिक्षा म्हणून देतात, असे दान मी नेहमी नाकारले आहे. त्यांना आमचं काम साधत नाही. वातावरण दूषित होतं. इथं बिहारमध्ये मी 6वा हिस्सा मागत आहे. नाही 6वा तर 8वा 10वा द्यावा, परंतु एक निश्चित हिस्सा अवश्य द्यावा. तुम्ही पाठवलेल्या दानपत्रांमध्ये एक दानपत्र ज्यांचं आहे त्या बंधूंनी 475 एकरातील फक्त 5 एकर जमीन दिली आहे. मला वाटतं जे जमीन खूप असूनही किमान देतात अशा सज्जनांपाशी पुन्हा गेलं पाहिजे आणि माझा विचार त्यांना समजवून सांगितला पाहिजे की लोकांनी त्यांना दोष द्यावा

0: त्यांच्या म्हणजे देणाऱ्यांची बदनामी व्हावी हे माझ्याच्यानं सहन होणार नाही. आम्हाला कशाही प्रकारे जमीन गोळा करायची नाही, तर एक विचार प्रतिष्ठित करायचा आहे. तुमच्या प्रांतातील 8 जिल्ह्यातील 8 कार्यकर्त्यांची नावं मला देऊ शकता का, ज्यांचा सर्वोदयावर विश्वास असेल, सद्भावना असेल आणि ज्यांच्याकडून काही दान घेतलं जावं म्हणजेच ते प्राणवान असेल. तर या पुस्तकातील 588 पत्रातून अनेक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळतात. त्यांचं आंदोलन हे विचाराधीत विचार केंद्रित होतं, विचार परिवर्तनातून समाज परिवर्तन साधेल असा विश्वास बाळगणार होतं. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी हे पुस्तक मिळवून वाचलं पाहिजे.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला विनोबा भावे यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात कोकण विजय बंधारा याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पावसाचं पडणारं पाणी साठवून ठेवून त्याचा वापर आपल्या शेतीसाठी करणं हे आता खूप गरजेचं आहे. अर्थात पाणी साठवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो, त्यातलीच एक उपाययोजना म्हणजे बंधारा बांधणं. आज आपण कोकण विजय बंधारा कसा बांधला जातो त्याची माहिती करून घेणार आहोत. मंडळी, नालापात्रात उपलब्ध असलेल्या लहान ते मध्यम आकारांच्या दगडांचा वापर करून कुशल कामगारांच्या मदतीशिवाय कोकण विजय बंधारा बांधता येतो. नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने बंधारा वरच्या बाजूने प्लॅस्टिक अस्तरित केल्यास अपधावेच्या पाण्याचा साठा सर्वसाधारणतः 2 ते 3 महिने उपलब्ध करणं शक्य आहे. आता हा बंधारा बांधण्यासाठी जी जागेची निवड आहे ती करताना काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. त्यामध्ये नाल्याचा उतार हा 3% कमी असावा, तसंच वळणालगतची जागा नसावी. नाला साधारणतः 1 ते 2 मीटर खोल असावा. नाल्याचे काठ सुस्पष्ट असावेत. यानंतर ह्या बंधारा बांधण्यासाठी साहित्य काय काय लागतं, तर दगड किंवा धोंडे. हे दगड धोंडे साधारण मोठे ते मध्यम आकाराचे असावेत. तसंच 75 GSM प्लॅस्टिक कापड लागतं. मंडळी, ह्या बंधारा बांधण्याचे फायदे काय आहेत, तर नाल्यातून वाहून जाणाऱ्या मातीची धूप यामुळे थांबते. बंधारा बांधल्यामुळे लोकसहभागातून जलसंधारण साधता येतं, याला खर्च कमी लागतो, तसंच कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागत नाही. दरवर्षी पुन्हा पुन्हा बंधारा बांधावा लागत नाही, फक्त दरवर्षी नियमित देखभाल आणि दुरुस्ती याला पुरेशी आहे. प्लॅस्टिक आच्छादन केल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि निर्माण झालेल्या जलसाठ्याचा वापर आपण रब्बी पिकाच्या सिंचनासाठी करू शकतो. भूगर्भात पाण्याचं पुनर्भरण होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी या बंधाऱ्यामुळे वाढते. मंडई, नाल्याच्या तळाच्या जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 15% ते 30% खोल आणि 1.6 मीटर रुंद असं पायाचं खोदकाम करावं. तसंच पाया नाल्याच्या दोन्ही काठाच्या साधारणतः 50% आत खोदावा की जेणेकरून दगड आणि धोंडे आतमध्ये घट्ट बसून बंधाऱ्याला मजबूती देतील. पायामध्ये दगड व्यवस्थित रचून सांधेमोड पद्धतीनं थर करावेत. नाल्याच्या खोलीनुसार बंधाऱ्याची उंची ही साधारणतः 1 मीटर ठेवावी. बंधाऱ्याची भिंत व्यवस्थित रचून झाल्यावर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला प्लॅस्टिक कापड साधारणतः 75 GSM टाकावं आणि त्यावर दगड टाकावेत, म्हणजे ते तळाला चिकटून राहतील. अशा पद्धतीनं कोकण विजय बंधारा हा पावसाळा संपताना शेतातील ओढे, लहान नाले यातील प्रवाहाचा वेग मंदावल्यावर म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बांधावा. नाल्यामध्ये एकाखाली एक साखळी पद्धतीने कोकण विजय बंधारे बांधावेत. बांधकामाला सोपा असलेला हा कोकण विजय बंधारा लोकसहभागातून कोकणामध्ये आपल्या प्रभावीरित्या उपयोगात आणता येऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी.

या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात कोकण विजय बंधारा याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती जाणून घेतली। या भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेऊयात। गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म बाळ म्हणतात। अशी बाळे वजनाने कमी असतात, त्यामुळे त्यांची श्वास घेण्याची, चोखण्याची आणि गिळण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांना ब्रेस्टफीडिंग करताना काही अडचणी येऊ शकतात। मात्र योग्य मार्गदर्शन केल्यावर या अडचणींवर आपण मात करू शकतो। बाळ जन्मल्यानंतर काही दिवस बाळाला स्वच्छतेची काळजी घेऊन वाटी चमच्याने दूध पाजावे। काही दिवसानंतर जेव्हा बाळाचे वजन वाढलेले असेल त्यानंतर बाळाला स्तनपान लवकरात लवकर देण्यास सुरुवात करावी। प्रीटर्म बाळाला स्तन पकडणे आणि दूध पिणे ते कठीण जाऊ शकते। बाळ दूध पिताना लवकर दमते, स्तनपान अर्धवट सोडते। अशा वेळी आईने घाई न करता वारंवार कमी वेळासाठी स्तनपानाचा प्रयत्न करावा। बाळाला फीडिंग करताना तर कसे पकडावे, कसे बसावे, पोझिशन कशी ठेवावी याबद्दल डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे। प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये अजून एक आव्हान असते की ते कमी दिवसाचे कमी वजनाचे असल्यामुळे बऱ्याच वेळा NICU म्हणजेच नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात भरती असू शकते। अशा वेळेस आई बाळाचा थेट संपर्क उशिरा होऊ शकतो। अशा वेळेस आईने डिलिव्हरी नंतर शक्य तितक्या लवकर दूध काढण्यास सुरुवात करावी। नियमितपणे 2 ते 3 तासांनी दूध काढल्यास दूध येण्यास मदत होईल। हे दूध स्वच्छ पद्धतीने साठवून डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला देता येईल। तिसरे महत्वाचे आव्हान म्हणजे आईमध्ये ताण, काळजी किंवा थकवा। अशा मानसिक तणावामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे आईला कुटुंबाचा सपोर्ट, पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि भरपूर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे। आईचे जर निप्पल्स म्हणजे स्तन फ्लॅट असतील किंवा त्यांना चिरा गेल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार घेऊन लवकरात लवकर बाळाला दूध देण्यास सुरुवात करावी। दुधाचा पुरवठा जर आईला कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत। प्रीटर्म बाळासाठी कांगारू मदर केअर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आईने बाळाला छातीशी कवटाळून त्वचेचा थेट संपर्क देऊन ठेवले तर बाळाचे बॉडी टेम्परेचर स्थिर राहते, स्तनपान सुधारते, वजन वाढण्यास मदत होते आणि आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होते। काही प्रीटर्म बाळांना सुरुवातीला अतिरिक्त पोषणाची गरज भासू शकते। अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आईच्या दुधात आवश्यक पोषक तत्वांची भर घालून ते बाळाला दिले जाऊ शकते। श्रोते हो, प्रीटर्म बाळाला स्तनपान देणे हे कधी कधी आव्हानात्मक असते पण अशक्य नाही। संयम, योग्य पद्धत, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे बहुतेक प्रीटर्म बाळांना यशस्वीपणे आईचे दूध देता येते। आईचे दूध हे केवळ अन्न नसून बाळासाठी संरक्षण, पोषण आणि प्रेमाचा अमूल्य स्रोत आहे। चला, प्रत्येक प्रीटर्म बाळाला आईच्या दुधाचा लाभ मिळावा यासाठी जागरूक होऊया। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग

0: आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रोतेहो, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का? रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ, धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळाने तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं, तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोतेहो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: बोझ ने विश्व एथलेटिक्स अंडर 20 चैंपियनशिप के फाइनल में जगह बनाई। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्ससहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजले आहेत। नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत अनिल नाईक यांचं गायन राग मुलतानी। विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे। बोल आहेत गोकुल गाव का छोरा। द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे। बोल आहेत सुंदर सुरजनवा साहिरे। त्यांना तबला साथ अतुल ताडे आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली आहे। ऐकूया तर अनिल नाईक यांचं गायन राग मुलतानी।

नादब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण अनिल नाईक यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ अतुल ताडे आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देश की। श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। दुपारचे 3 वाजत आहेत। प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य उद्योग तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 3:15 वाजेपर्यंत तहकूब झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेकमधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500+ सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणानंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं केला.

मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात

पीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही त्यांना ठोठावला आहे. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित सामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. तेजपाल यांना गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला न्यायालयानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं तेजपाल यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणकाआधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपर फुटी संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यात कोठी ते पिपली बुर्गी मार्गावरचा कोठी कोरानार पूल पडल्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. बांदिया नदीवरचा हा पूल हल्लीच बांधला गेला असून 3 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं. या भागात 30 आणि 31 जुलै या 2 दिवसात 200 ते 210 मिलीमीटर पाऊस झाल्यानं बांदिया नदीला पूर आला आणि पाणी या पुलाच्या 2 ते 2.5 मीटर उंचीवरून वाहत होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलाच्या संरचनेचं नुकसान झालं असून पुलाच्या बांधकामातील तांत्रिक बाबींची त्वरित चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतल्या पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. तसंच विद्यार्थ्यांनी याच कालावधीत प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयांचे अर्ज भरावेत असं विद्यापीठानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात काल विद्यार्थी कुलगुरू संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून अनेक तक्रारींचं तात्काळ निवारण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांचं जलद, पारदर्शक आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन आता दर महिन्याच्या 1 बुधवारी आणि 3 शुक्रवारी हा उपक्रम आयोजित केला जाईल असं विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं आदर्श सवलत करारामधल्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. या अंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारनं विविध मार्गांच्या श्रेणीसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारण्याची पूर्वीची पद्धत रद्द केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. मध्यम लहरी 265.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आजची दुसरी सभा आरंभ करतोय. सुरुवातीला ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गोवर्धन या राष्ट्रीय सर्क्युलर बायोएनर्जी अर्थात चक्रीय जैवऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं. ते आज मुंबईत सुरू झालेल्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी.

0: असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 374 अंकांची वाढ झाली आणि तो 78,955 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 11 अंकांची वाढ नोंदवत 24,636 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. आता आनंद घेऊया गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा.

0: सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना ती कांताराम नांदगावकर यांची, संगीत अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट चंगू मंगू.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव्ह, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
5: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
4: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
5: छान
6: आहे, भारी लिहिलंय.
4: हो,
6: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
5: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: सादर करते विवेक वानखडे.

0: इश्क घाया जवर तू ये ना सांग मी तुझला काय देव ऐशा मो क्याला सांग मी तुझला काय देव ऐशा मो क्याला।
1: गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुणी यांचं, आणि स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले यांचा।
2: श्रोते हो, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
3: जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो। मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल,
2: बरोबर,
3: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करतं।
2: बरोबर, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
4: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय।
5: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार।
6: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला।

गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं.

0: मरणाला सांगतीनी येऊ नको
1: मरणाला सांग
2: शशी गजवानी यांची रचना संगीतबद्ध केली होती विश्वनाथ मोरे यांनी. चित्रपट मुलगी झाली हो आणि स्वर होता सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांचा. या रचनेबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून तर 6:00 हिंदीतून समाचार आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे मातृत्वाचा. मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेलं दूध हे तिच्या बाळासाठी अमृता समान असतं असं म्हटलं जातं. आईच्या स्तनातून स्त्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषक घटक आणि त्याचा बाळाला होणारा फायदा याची तुलना कशासोबतच केली जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्तनपान किती महत्वाचं आहे, त्याचे नेमके काय फायदे आहेत याची समाजात जागृती व्हावी, लोकांना याचं महत्व पटावं म्हणून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. मित्रांनो, आईचं दूध हे बाळाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं, कारण बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व घटक त्यात योग्य प्रमाणात असल्याचं म्हटलं जातं. यामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होतो. त्याचप्रमाणे आईच्या दुधामध्ये पोषक घटकांसोबतच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा असते, ज्यामुळे बाळाला निमोनिया, जुलाब यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्याची ताकद मिळते. मित्रांनो, स्तनपानाचा फायदा हा नवजात शिशूंना तर होतोच, पण त्यासोबत तो आईला सुद्धा होत असतो. काय आहेत ते फायदे थोडक्यात जाणून घेऊया. तर स्तनपानामुळे गरोदर काळात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते, तसंच ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील कमी होतं आणि सोबतच डिप्रेशनचं प्रमाण सुद्धा कमी होत असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय. मित्रांनो, खरं तर आजही म्हणावी तितकी याविषयी समाजात जनजागृती नाहीये.

म्हणूनच ती मोठ्या प्रमाणात व्हावी या हेतूनेच आपण दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक पातळीवर स्तनपान सप्ताह साजरा करत असतो. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवणे कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका देविका चौधरी ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका. आजच्या सांजवेळ या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे पावसाळ्याच्या आठवणी आणि गरमागरम भजी. मित्रांनो, पाऊस म्हणजे फक्त आकाशातून पडणारे थेंब नाहीत, तर पाऊस म्हणजे मातीचा दरवळणारा सुगंध. खिडकीतून बाहेर पाहत एक गरम चहाचा कप आणि त्यासोबत गरमागरम कांद्यांच्या भजींची प्लेट. खरं सांगायचं तर पहिला पाऊस पडला की आपल्या मनातला लहान मुलगा किंवा मुलगी पुन्हा जागी होते. कोणाला पावसात भिजायला आवडतं, कोणी खिडकीतून बसून पाऊस पाहत गाणी ऐकतो, तर कोणी फक्त आईला एकच प्रश्न विचारतो, आई आज भजी होणार ना? पाऊस आणि भजी हे समीकरण कधी आणि कोणी तयार केलं माहित नाही, पण ते आजही प्रत्येक घरात तितकंच लोकप्रिय आहे. घरभर पसरलेला भजींचा सुगंध, स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा आवाज आणि सगळे एकत्र बसून केलेल्या गप्पा, यापेक्षा सुंदर संध्याकाळ अजून काय असू शकते? पावसाळा म्हणजे फक्त हवामान नाही, तो आठवणींचा ऋतू आहे. शाळेत असताना पावसामुळे मिळालेली सुट्टी, कॉलेजमध्ये मित्रांसोबत केलेला अचानक चहाचा प्लॅन, छत्री असूनही मुद्दाम भिजणं आणि घरी आल्यावर आईचं प्रेमाने म्हणणं, आधी टॉवेल घे नाहीतर सर्दी होईल. आज आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे, पण पाऊस पडायला लागलं की आपण 2 मिनिटं का होईना थांबतो आणि न कळत एखादी जुनी आठवण मनात डोकावून जाते. काही लोकांना पहिल्या प्रेमाची आठवण येते, तर काहींना मित्रांची, काहींना फक्त बालपणाची. पावसाची हीच तर जादू आहे, तो फक्त रस्तेच नाही तर मनही ओलं करून जातो. म्हणून आज संध्याकाळी जर तुमच्या शहरात पाऊस पडला तर मोबाईल थोडा बाजूला ठेवा, एक गरम चहाचा कप घ्या, भजींचा आस्वाद घ्या आणि आपल्या माणसांसोबत मनमोकळ्या गप्पा मारा. कारण काही क्षण फोटोमध्ये नाही तर मनात जपण्यासाठी असतात. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे पाऊस पडायला लागला की आपल्या खाण्याच्या इच्छा सुद्धा बदलतात. गरमागरम भजी, वाफळता चहा, कणीस, वडापाव यांची आठवण आपोआप येते. रस्त्याच्या कडेला उभं राहून मित्रांसोबत चहाचे घोट घेत गप्पा मारण्याची मजा काही वेगळीच असते. त्या क्षणी महागड्या हॉटेलची गरज नसते, कारण खरी चव असते ती सोबतच्या माणसांची, मनमोकळ्या गप्पांची आणि पावसाच्या सरींची. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि आठवणीत राहणारं बनतं. मित्रांनो, पावसाळ्यात निसर्गही अगदी नव्याने बहरून येतो. झाडांवरची हिरवाई, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, डोंगरांवर पसरलेलं धुकं, हे सगळं पाहिलं की मनालाही एक वेगळी शांतता मिळते. कधी कधी वाटतं आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी अशा क्षणांसाठी थोडस थांबायलाच हवं, कारण निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण आपल्या मनाला नवसंजीवनी देऊन जातात. पण पावसाची खरी मज्जा तेव्हाच येते जेव्हा आपल्या आवडत्या माणसांची साथ असते. कुटुंबासोबत गच्चीत बसून पावसाचा आनंद घेणं, मित्रांसोबत भिजत केलेली मस्ती किंवा एखाद्या जुन्या गाण्यावर न कळत गुणगुणं, हे क्षण खूप साधे असतात पण आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून या पावसाळ्यात फक्त पावसाचा नाही तर आपल्या माणसांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून

0: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात करिअर मंत्र या मालिके अंतर्गत रिटायर्ड कामोडोर आनंद अभ्यंकर यांची सन्मती अडावतकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, प्रत्येक युवकासाठी, तरुणासाठी त्याची शाळा आणि कॉलेज संपल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि मुद्दा असतो तो म्हणजे करिअर. आणि आज आपल्या करिअर मंत्र मालेसाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कमोडोर आनंद अभ्यंकर सर. सर नमस्कार.
2: नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, नमस्कार.
1: तुमचं नागपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, मला आपल्या या चर्चेची सुरुवात करण्याआधी आमच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, तर तुम्ही प्लीज तुमच्याबद्दल थोडक्यात सांगावं.
2: माझा जन्म आणि शिक्षण नागपुरात झालं आहे. नागपूर विद्यापीठातून MSc केल्यानंतर भारतीय नौसेनेच्या शिक्षण शाखेमध्ये अधिकारी म्हणून माझी 1987 नेमणूक झाली आणि 31 जानेवारी 2023 कमोडोर या रँकवरून नौसेनेच्या शिक्षण शाखेचा प्रमुख म्हणून मी निवृत्त झालो. नौसेनेत असताना हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान याच्यामध्येही मी विशेष प्रशिक्षण केलं आहे आणि हवामान खाते आणि नौसेना समुद्रविज्ञान जो विभाग होता

0: त्याचा पण मुख्य म्हणून मी काम पाहिलेलं आहे.
1: वा, आपल्या चर्चेची सुरुवात करताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की नेव्हल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या प्रकारचे कमिशन्स असतात, त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा.
0: नेव्हीमध्ये प्रवेश करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक तर ऑफिसर्स एंट्री आणि एक सेलर्स एंट्री. तर ऑफिसर्स एंट्रीमध्ये परमनंट कमिशन आहे आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, आणि सेलर्स एंट्री आजकाल अग्निवीर म्हणूनच होते.
1: जसं तुम्ही म्हणालात की शॉर्ट सर्व्हिस कमिशन्स आणि परमनंट सर्व्हिस कमिशन्स हे दोन प्रकार आहेत, तर त्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो आणि परमनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये काय फरक आहे, त्याबद्दल तुम्ही सांगा.
0: परमनंट कमिशनमध्ये जे रुजू होतात त्यांची रिटायरमेंट सुपर ॲन्युएशन प्रमाणे असते, आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये जो रुजू होतात त्यांची पहिल्याची एंगेजमेंट 7 वर्षांची असते, मग ती 10 वर्ष आणि 14 वर्षापर्यंत वाढवता येते.
1: बरं, या दोन्ही सर्व्हिस कमिशन्समध्ये रुजू होण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला हवं किंवा कुठल्या परीक्षा द्यायला हव्यात, त्याबद्दल तुम्ही युवकांना काय गाईड कराल?
0: पहिली एंट्री तर 12वीनंतर आहे. तुम्ही 12वीत असताना सुद्धा या प्रवेश पत्रिकेत प्रवेश परीक्षेमध्ये भाग घेऊ शकता. ही UPSC द्वारा केली जाते. ती NDA आणि नेव्हल अकॅडमीसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन असते. त्याची ऑनलाईन परीक्षा होते. परीक्षामध्ये पास झाल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट होते. मग तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचं आमंत्रण येतं. मग तुम्ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड केल्यानंतर त्याची पुन्हा मेरिट लिस्ट तयार होते आणि मग तुम्हाला कॉल लेटर येतं. मग तुम्हाला जिथे सांगितलं असेल तिथे तुम्हाला प्रशिक्षणाला रुजू व्हावं लागतं. 12वीनंतर केल्यानंतर तुम्हाला मग नेव्हल अकॅडमीत गेले तर 4 वर्षात तुम्ही तिथे इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण प्राप्त कराल आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल नौसेनेच्या सेवेमध्ये रुजू व्हाल.
1: ओके,
0: तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले असता, त्यांच्यासाठीच आहे ती, 12वीनंतर नाही आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला नेव्हीच्या ज्या बऱ्याचशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येतो, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश करता येतो. त्याच्यासाठी इंडियन नेव्हीची पहिले एंट्रन्स टेस्ट असते. ती एंट्रन्स टेस्ट पास केल्यावर मग तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसाठी बोलावणं येतं आणि मग सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड क्लिअर केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळतं मेरिट प्रमाणे.
1: बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की 12वीनंतरच आपण प्रशिक्षणासाठी सुरुवात करू शकतो, तर 12वीपर्यंत किंवा त्याच्या पुढेही ज्या मुलांच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतात, म्हणजे कोणाचं बॅकग्राऊंड सायन्स झालं, कॉमर्स झालं, इंजिनियर्स झाले, तर या सगळ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड स्ट्रीम्स असलेल्या मुलांसाठी नेव्हल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या प्रकारचा स्कोप आहे किंवा संधी आहेत?
0: नेव्ही तशी टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह सर्व्हिस आहे, त्यामुळे जास्ती करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जास्ती वाव आहे. आर्ट्स आणि कॉमर्सच्या यांना थोडा कमी वाव आहे, कारण तेवढ्या व्हेकन्सीज नाही आहेत. पण त्यांच्यासाठी पण संधी आहेत. जे इंजिनियर झालेले असतात ते डायरेक्ट इंजिनियर होऊन पण नेव्हीमध्ये जॉईन करू शकतात. पहिले मी सांगितलं की 12वीनंतर तुम्ही जॉईन झाले की नेव्ही तुम्हाला इंजिनियर बनवते आणि मग रुजू करून घेते. पण डायरेक्ट एंट्री इंजिनियर पण होऊ शकतात, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले पण होऊ शकतात.
1: ओके, आणि म्हणजे हा झाला आपला प्रशिक्षणाचा भाग की थिअरी एक्झाम्स आणि सगळा, पण नेव्हल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्यासाठी शारीरिक मापदंडाच्या काही क्रायटेरियाज असतात का, त्याबद्दल तुम्ही काय गाईड करा?
0: शारीरिक मापदंड आहेत, उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर लागते आणि दृष्टी चांगली पाहिजे, 6x6 पाहिजे. हे दोन महत्वाचे आहेत. स्विमिंगची अशी पहिलेपासून कंपल्शन नाही आहे, पण नेव्हीत गेल्यानंतर तुम्हाला स्विमिंग शिकवलं जाईल आणि ते तुम्हाला आलंच पाहिजे.
1: नक्कीच. आता आपण बघतो की नेव्हल सर्व्हिसेसमध्ये किंवा बाकीही सगळ्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मुली पण समान रूपाने आणि इक्वली रुजू होत आहेत किंवा त्याच्याबद्दल शिक्षण घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत, तर मुलींसाठी कुठल्या वेगळ्या प्रकारच्या परीक्षा किंवा काही वेगळे क्रायटेरियाज असतात का, त्याबद्दल काय सांगाल?
0: मुलींसाठी शारीरिक मापदंड थोडेसे कमी आहेत, पण बाकी ज्या एंट्रीज आहेत, आता जवळपास सगळ्याच ब्रँचेसमध्ये मुलींना प्रवेश आहे नेव्हीच्या. ऑफिसर एंट्री आणि अग्निवीर एंट्री दोन्हीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी शारीरिक मापदंड सोडले तर बाकी याच्यामध्ये मग काही वेगळं नाही आहे. तुम्हाला 30 परीक्षा द्याव्या लागते, तुमच्यासाठी वेगळी परीक्षा नाही. तुम्हाला 30 फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पार करावी लागते. त्याचा मापदंड थोडा रिलॅक्स्ड असेल.
1: बरोबर,
0: पण आहे तेच, धावणे, उठाबशा, बेंच प्रेस आणि सिटअप्स, या गोष्टी तुम्हालाही कराव्या लागतात, मेललाही कराव्या लागतात.
1: बरोबर,
0: फक्त त्याच्यामध्ये किती वेळात किती करायचं याचा थोडासा फरक आहे.
1: आणि याला लागूनच एक दुसरा प्रश्न असा की जी नवखी पिढी आहे किंवा जी अगदीच युवा पिढी

0: आहे ज्यांना या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याची इच्छा आहे, ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे, त्या सगळ्यांना सुरुवातीपासनं त्यांनी कसं याकडे बघावं त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1: अजून एक एंट्री आपण अजून बोललो नाही, ती म्हणजे अग्निवीर एंट्री.
0: हां
1: पहिले मी सांगितलं होतं ऑफिसर लेवलच्या एंट्री होत्या,
0: हो
1: तुम्ही अधिकारी म्हणून रुजू होता. आणि आता भारत सरकारने 2022 साली अग्निपथ स्कीम चालू केली. देशातल्या तरुणांना सशस्त्र सेनेमध्ये काम करण्याचं अग्निदिव्य काय असतं त्याचा अनुभव देण्यासाठी विशेष स्कीम चालू केली आहे. आणि त्याच्यामध्ये 4 वर्षाचा बॉन्ड हे असतो, अनुबंध असतो.
0: अच्छा.
1: त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं, मग एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ते क्लिअर झालं तर मग तुम्हाला स्टेज 2 साठी बोलावतात. त्याच्यामध्ये तुमचे मग फिजिकल फिटनेस टेस्ट, तुमची पुन्हा परीक्षा घेतली जाते. त्याच्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर मग तुमची मेडिकल होतं. त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचा पुन्हा मेरिट लिस्ट बनतो आणि तो मेरिट लिस्ट स्टेट वाईज बनतो.
0: बरं.
1: कारण राष्ट्रीय सर्व्हिस असल्यामुळे प्रत्येक प्रांताचं त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन पाहिजे असतं. ते एखाद वेळेला एका स्टेटचं मेरिट आणि दुसऱ्या स्टेटच्या मेरिटमध्ये फरक असू शकतो, पण त्यांनी ते प्रपोर्शनेटली डिवाईड केलेले असतात. आणि तशा तर लोकांना मग बोलावतात. मग त्यांना शेवटी INS शिल्का म्हणून आहे, तिथे ट्रेनिंगला जावं लागतं. तिथे 5-6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर मग त्यांची वेगवेगळ्या जागी नेमणूक होते. तर 4 वर्षांपैकी 3.5 वर्ष तर म्हणजे अर्धा वर्ष तर तसंच गेलेलं असतं, 3.5 वर्षाची त्यांची नोकरी उरली असते. त्याच्यामध्ये त्यांच्या 1-2 पोस्टिंग होऊ शकतात. आणि ही पण तरुणांसाठी एक खूप चांगली संधी आहे. 17.5 ते 21 वर्ष वयाचं वय आहे याच्यासाठी. आणि वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये तुम्हाला नंतर INS शिल्कामधून ते अलोकेट करतात सर्व्हिसच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. त्याच्यामध्ये एक अग्निवीर सिनियर स्कूल रिक्रूट आहे, ज्याच्यामध्ये 12वीनंतर तुम्हाला प्रवेश देतात. एक अग्निवीर डिप्लोमा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12वी आणि डिप्लोमानंतर टेक्निकल डिप्लोमानंतर प्रवेश मिळतो. आणि एक अग्निवीर मॅट्रिक रिक्रूट आहे, म्हणजे तुम्हाला 10वीनंतर त्याच्यामध्ये प्रवेश मिळतो. बाकी स्टेज 1 स्टेज 2 प्रोसेसेस तशाच आहेत. आणि एकदा तुम्ही सर्व्हिस जॉईन केली की 4 वर्षानंतर मग तुम्हाला मोकळं केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी फिक्स पगार मिळतो आणि 4 वर्षानंतर तुम्हाला एक सेवानिधी पॅकेज मिळतं, ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि गव्हर्नमेंटचं तितकंच असतं. जवळपास 11 लाखाचं ते पॅकेज असतं. आणि त्याच्याशिवाय त्यांना रेशन, मेडिकल, सर्व्हिसमध्ये असताना कॅन्टीन, ट्रॅव्हलिंग अलाउन्स या सगळ्या सुविधा पण असतात.
0: बरं. जसं तुम्ही आत्ता अग्निवीरबद्दल आम्हाला सांगितलं की त्याची प्रशिक्षण पद्धती वेगळी असं, पण याशिवाय तरुणांना किंवा जे मुलं या वाटेकडे जाऊ इच्छितात त्यांना या अग्निवीर प्रकल्पाबद्दल आणखीन काही वैशिष्ट्य किंवा मुद्दे आहेत का की जे माहिती पाहिजेत?
1: त्याच्यामध्ये तुमचे शारीरिक मापदंड आहेत, त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे की तुम्हाला किती वेळामध्ये काय केलं पाहिजे. त्याच्या परीक्षेचे 2 परीक्षा आहेत, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं राहिलं पाहिजे. आणि गणित जे 12वीतले आहेत त्यांनी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेतलेलं पाहिजे. जे डिप्लोमा आहेत त्यांनी 12वी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन डिप्लोमा केलेला पाहिजे. आणि मॅट्रिक जे आहे त्यांनी सायन्स आणि गणित असतात मॅट्रिकमध्ये, तर ते पाहिजे. हे त्यांचे मुख्य हे आहेत. आणि 4 वर्षानंतर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही 25% लोक आर्म्ड फोर्सेस ठेवून घेतात.
0: अच्छा.
1: तुम्ही सर्व्हिसमध्ये कसं परफॉर्म केलं 4 वर्षांमध्ये त्याच्यावरून ते मेरिट ठरवतात आणि 25% लोकांना ऍबसॉर्ब करतात. बाकीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजनी आपल्या याच्यामध्ये रिझर्वेशन दिलेले आहेत. जसं डिफेन्स मिनिस्ट्रीनी भारतीय तटरक्षक दल, कोस्टगार्ड, DRDO आणि बाकीचे त्यांच्या बरेचशा डॉकयार्ड्स वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. मिनिस्ट्री ऑफ होमकडून पण 10% रिझर्वेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्याच्यामध्ये एंट्री मिळू शकते. हे म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन असतात त्यांना सोडून अग्निवीर लोकांसाठीच आहे. अग्निवीर लोक जेव्हा 4 वर्षानंतर त्यांचा बॉन्ड संपतो तर त्याच्यानंतर ते एक सर्व्हिसमॅन बनत नाहीत, ते अग्निवीरच म्हणून त्यांची एंट्री आहे. त्यांचं नाव अग्निवीर आहे.
0: अच्छा.
1: तर त्याच्यासाठी त्यांना बँकांकडूनही बऱ्याचशा सवलती आहेत. बँकांच्या परीक्षांमध्ये त्यांना हे आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी पण रिक्रुटमेंटमध्ये त्यांच्यासाठी पर्सेंटेज ठेवलेला आहे. म्हणजे 4 वर्षाची सेवा दिल्यानंतर त्यांच्यासाठी बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज सरकारने ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या आहेत.
0: ओके. खूप धन्यवाद सर की तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत आणि मला नक्कीच खात्री आहे की युवकांना त्याची फार मदत होईल. या विषयाला घेऊनच एक दुसऱ्या विषयाकडे मला असं वळायचं आहे की नेव्हल फोर्सेस म्हटलं किंवा नेव्ही म्हटलं की 2 मुद्दे जनरली डोक्यात येतात. एक म्हणजे मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही. तर आपल्या श्रोत्यांसाठी या दोन नेव्हीजमधला फरक किंवा या

0: नेव्हीजमध्ये रुजू होण्यासाठी प्रशिक्षणातला फरक, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मर्चंट नेव्हीचं मुख्य काम आहे की मालाची वाहतूक करणे, त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्यापाशी शस्त्रसामुग्री वगैरे काही नसते. जहाज चालवण्याचं प्रशिक्षण, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन या प्रकारचं प्रशिक्षण लागतं. त्याच्या वेगळ्या अकॅडमीज आहेत, ते मिनिस्ट्री ऑफ शिपिंग खालती येतात. तर ज्यांना मर्चंट नेव्ही जायचं आहे त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एंट्री वेगळी आहे. भारतीय नौसेना म्हणजे डिफेन्स, हे सगळे जे मर्चंट ट्रॅफिक चालू आहे, भारताचा जवळपास 70% मालवाहतूक समुद्री मार्गाने होते. आपले ऑइल रिग्ज आहेत, आपलं फिशिंग कम्युनिटी आहे, या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम नेव्ही करते. नेव्हीचे मुख्य म्हणजे चार आहेत. एक तर म्हणजे युद्ध करणे जरूर पडल्यास, दुसरं आहे डिप्लोमॅटिक, तिसरं आहे कॉन्स्टेबुलरी, म्हणजे नेव्हीला पूर्ण समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली आहे. मग नेव्हीबरोबर तटरक्षक दलही काम करतं आणि कोस्टल पोलीस असतात तेही करतात, पण ओव्हरऑल कमांड नेव्हीची असते. आणि चौथं आहे डिप्लोमॅटिक आणि ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स. तर मर्चंट नेव्हीमध्ये हे रोल्स नाही आहेत. मर्चंट नेव्हीचं काम फक्त मालाची वाहतूक करणे, आणणे नेणे एवढंच आहे. युद्ध झालं इराणच्या खाडीमध्ये तर ते अडकून पडले, नेव्हीला जाऊन त्यांना आणावं लागतं. त्यामुळे दोन्ही एंट्रीजमध्ये आहेत, त्यांचे आपले आपले वैशिष्ट्ये आहेत. पण भारतीय नौसेनेची नोकरी नेहमीच राष्ट्रसेवा.
0: हो बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की भारतीय नौदलाची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा, मला असं विचारायचं की आता म्हणजे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमचा जो हा प्रवास होता नेव्हल सर्व्हिसेसमधला, आणि म्हणजे तुम्ही रुजू झाल्यापासून ते रिटायर होईपर्यंतचा जो प्रवास होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: फार एक्सायटिंग प्रवास होता तसं म्हटलं तर, कारण माझी नेव्हीमध्ये जॉईन व्हायची अशी काही हे नव्हतं, म्हणजे डोक्यामध्ये नव्हतं.
0: बरं,
1: जाहिरात पाहिली, अप्लाय केला, SSB क्लिअर झालो, रुजू झालो, पण त्याच्यानंतर आय नेव्हर रिग्रेटेड की मग का जॉईन केलं करून. जवळपास भारतभर फिरलो, परदेशात गेलो, विमानवाहक INS विराटवरती काम केलं, वेगवेगळ्या मुख्यालयांमध्ये काम केलं. आणि जे पण नेव्हीचे तीन डायमेन्शन्स आहेत, एव्हिएशन, सरफेस नेव्ही आणि सबसर्फेस नेव्ही, या तिन्ही यांना हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञानाच्या दृष्टीने रेग्युलर माहिती पुरवणे हा फार आनंदाचा होता. शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून सगळे शिक्षण सांभाळणे, सगळ्या परीक्षा सांभाळणे, सगळ्या लायब्ररी सांभाळणे, राजभाषा सांभाळणे, शाळा सांभाळणे, हा एक छान अनुभव होता.
0: वा, खूप छान. खरंच आज म्हणजे आमचं भाग्य की आम्हाला तुमचा हा प्रवास ऐकायला मिळतो आणि तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. चर्चेची शेवट करताना मला असा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या युवकांसाठी किंवा तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता?
1: राष्ट्र सर्वात पहिले आलं पाहिजे आपल्या थॉट प्रोसेसमध्ये. आणि आपलं करिअर, आपण कोणतंही करिअर घेतलं, डिफेन्स फोर्सेसमध्ये जरी नाही आणि बाकीचंही करिअर केलं, तरी राष्ट्रहितासाठी नेहमी काम केलं पाहिजे. कोणतंही काम छोटं नसतं, त्यामुळे तरुणांनी वेगवेगळ्या चुकीच्या मार्गांना न जाता चांगल्या मार्गाने जाऊन आपलं करिअर निवडावं असं माझं मत आहे. जर तुमचं सशस्त्र सेनेत सिलेक्शन नाही जरी झालं, कारण रिक्रुटमेंट थोडंसं टफ असतं, कारण शेवटी तुम्हाला बाउंड्री देशाच्या सरहद्दीवर जायचं आहे, त्यामुळे चांगलेच लोक पाहिजे. पण तसे बाकीचेही बरेच आहेत ज्याच्यातून तुम्हाला देशासाठी काम करता येतं. DRDOच्या लॅबॉरेटरीज आहेत, IT आहे, किंवा आजकाल नेव्ही आत्मनिर्भर आहे. जास्ती करून नेव्हल शिप जे आहेत त्यांचे 70-80% भारतातच बनत आहेत. तर म्हणजे इंडस्ट्रीलाही खूप स्कोप आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली नाही तरी इनडायरेक्टली बरंचसं सशस्त्र सेनेसाठी करू शकता. त्यामुळे युवकांनी आपलं करिअर अगदी काळजीपूर्वक निवडावं असं माझं आवाहन आहे.
0: वा, खूप खूप धन्यवाद सर. आणि हा खरंच खूप मौल्याचा संदेश होता जो नक्कीच तरुण पिढीला कामात येईल. पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकं मौल्याचं आणि सुंदर मार्गदर्शन केलं. हे खरंच आमचं भाग्य आहे की आज आम्हाला तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पुन्हा एकदा नागपूर आकाशवाणी स्टुडिओतर्फे मी सन्मती अडवतकर तुमचे मनापासून आभार मानते.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत रिटायर्ड कॉमोडोर आनंद अभ्यंकर यांची सन्मती अडावतकर हिने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपलाच युवा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाणे कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युवाणे कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
3: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुनिधी चौहान आणि के यांच्या स्वरातली ही रचना होती जलीस राशीद यांची. संगीत साजिद वाजिद यांचं, चित्रपट क्या यही प्यार है. या रचनेबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: समित्याः अध्यक्षः भारतीय जनता पार्टीति दलस्य वरिष्ठ सांसद निशिकांत दुबे इत्यसौ मेटा संस्थायाः मुख्य कार्यकारी अधिकारिणः मार्क जुकरबर्ग इत्यस्य क्षमा याचना भारतस्य संविधानस्य संसदः च महत्तरः विजयः इत्यभिहितवान्। संसद परिसरे वार्ताहरैः सह सम्भाषमाणः सः अब्रवीत् यत् एतेन स्पष्टीभवति यत् यः कोऽपि भारते व्यापारं कर्तुम् इच्छति तेन भारतस्य नियमानां पूर्णतया पालनं करणीयमेव। केरलराज्ये अद्य अतिवृष्टेः सम्भावनामवलोक्य त्रिषु जनपदेषु रक्तसञ्चेतना घोषिता। राज्यस्य इडुक्की कोट्टायं तथा पथनमथिता इति त्रिषु जनपदेषु अतिवृष्टेः सम्भावना वर्तते। पूर्वमेतेषु जनपदेषु नारङ्गवर्णीया सञ्चेतना आसीत् या अद्य परिवर्तिता। अनेन सहैव अन्येषु पञ्चसु जनपदेषु अतीववृष्टेः पूर्वाकलनम् अनुसृत्य नारङ्गसङ्केतः यथावत् प्रवर्तते। अवशिष्टेषु षट् जनपदेषु च अतिवृष्टेः आशङ्कामधिकृत्य पीतसङ्केतः परिवर्तितः। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य उत्तराखंड झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा मध्य महाराष्ट्र कोंकण गोवा प्रदेशेषु अतिवृष्टिमुद्दिश्य पीतवर्णीया संचेतना प्रख्यापिता। अमेरिका देशस्य यूजीन नगरे प्रवृत्तायां विश्व एथलेटिक्स अंडर 20 प्रतियोगितायां भारतस्य कुंतक्षेपकौ आशीष यादव टी धरणीधरनः तथा चक्रक्षेपिका अमानत कंबोज च स्वप्रति स्पर्धानाम् अन्तिमचक्रं प्रविष्टवन्तः। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करतोय।
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन

0: त्यांचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झालेत. आता मावळतीचे रंग हा संवाद प्रसारित करतोय.
2: श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले आहेत रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे

0: काय ग लक्ष्मी, अगं तू बाहेर उभी का आणि कधीपासून उभी आहेस अशी?
1: काय बोललाव काय माई?
0: अगं हाक मारली मी तुला.
1: हां हां हां.
0: म्हटलं तंद्री लावून कुठे बसलीस आणि एवढं काय बघतेस निरखून?
1: अव इकडं आलं ना मी, तर इरलं काढून खुंटीला लावत सर बाहेर काहीतरी फडफडलं बघा.
0: हां
1: कोण म्हणू बघाय गेलं तर ही कबूतर उडाली भुरकन.
0: अगं होय, झालेत खरी भारंभार कबूतर, पण मग त्यात बघत काय होतीस? अगं कबूतरात काय बघायचं ते?
1: अव त्यांना बघाय नाही थांबलेली.
0: मग
1: अव कबूतर हाकलाय म्हणून गेले तर सामने ह्य भारी नजारा. कंदी नव तर सूर्य बाबा डुबताना दजरस पडला. लय झाक नजारा दिसला बघा. अव माई तुमच्या ह्या केली पलीकडून पाहिल्यावर लय.
0: लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी, अगं परकरी पोरकी काय तू, पहिल्यांदाच सूर्यास्त बघून हरखून जायला? अगं इतक्या वर्षांनी आज बघतेस होय.
1: असं वाटलं पहिल्यांदाच बघतोय आपण हे समज.
2: अगं लक्ष्मी लक्ष्मी, तिने संजेला तू उमऱ्याशी का ग उभी, आणि हे काय नव्या नवरीसारखी बाहेर का खोळंबलीस तू?
0: हो अण्णा.
2: हा
0: लक्ष्मी मघाशीच आले, पण गंमत बघा तिची.
2: हा
0: अहो मावळ तिकडे रमली होती अगदी लहान पोरीसारखी.
2: अग लक्ष्मी काय सूर्यास्त बघत बसलीस की काय? काय ग
1: वय वय अण्णा, अव इतक्या टायमाला जातो तुमच्या मागल्या बेड्यावरून,
2: पण
1: पहिल्यांदा सुधरलं बघा पश्चिमेकडे बघायचं. अन बघितलं तर काय हर काय झालं म्हणून सांगू?
2: होय अग काय ते सांग हा, पण आधी सरळ आत हो हा, पडवी मध्ये माईने दळण म्हणलंय तिकडे बस बघू तू.
0: अण्णा काय हो, तुम्ही तिला आल्या आल्या कामाला बसवता? अहो किती कौतुकाने सांगते बघा तरी ती.
2: हो हो हो, अगदी निवांत सांगू दे हा सगळं ती. मी देखील तिथे पायरीवरती बसतोय हा, हे लक्ष्मीबाईंचं वर्णन ऐकायला. पण कसं आहे माहितीये, तुम्ही

0: दोघी जात्यावर बसलात ना की कामही आटपेल आणि जात्यावरती दोन जास्तीच्या गोष्टीही सुचतील तुम्हाला दोघींना. काय आयडिया कशी वाटली?
1: अण्णा अण्णा, त्या परीस दलत वेळेत झालं तर तुम्हाला राज्याला भाकरी खायला भेटेल. असं
0: म्हणा ना,
2: तुम्ही कमी समजू नका हा लक्ष्मीला. कसं पकडलं बघा तिने तुम्हाला.
0: हो, म्हणजे काम आणि बोलणं या दोन्ही बाबतीत मी तरी लक्ष्मीबाईंपुढे सपशेल शरणागती पत्करलेली आहे. बर अहो माई, सूर्यास्तातलं सौंदर्य ती काय सुरेख मांडत होती ना थोड्या वेळापूर्वी.
1: असं काय बी नाही वा अण्णा, मी आपलं नजरेला पडलं तेवढं सांगत होती माईंना.
2: अग अनाहूतपणे का असे ना, तुझ्या नजरेला किती सुरेख दृश्य पडलं बघ. खर तर हे नेहमीच आहे, पण पाहण्याची दृष्टी देखील हवी ना. तू खरंच तर सांगत होतीस सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
0: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा
1: वय वय,
0: त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छाने
1: अहो अण्णा अण्णा, काय भारी लिहिलंय.
0: हो,
1: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं हाय. मी पण भान विसरलंच होत बघा थोड्या यालासाठी.
2: लक्ष्मी अग तूच काय, संध्या समयीचं दृश्य पाहताना कुणाचंही भान हरपतच ग.
0: अगदी खरं,
2: कारण मावळतीचे रंग हेच मुळी आसमंतात वास करणाऱ्या सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक आहेत. निसर्गामध्ये दडलेलं सौंदर्य आणि माणसाच्या मनाची स्थिती यांची गुंफण यावेळी अलगद होते, म्हणून माणसं मोह पडल्यासारखी मावळतीच्या रंगात रंगून जातात.
0: अशीच आजच्यासारखी निवांत संध्याकाळ आणि नभामध्ये उधळण करणाऱ्या केशरी तांबूस रंगछटा, आह काय सुंदर दृश्य असतं ना ते.
1: वय ना, सूर्यदेव मावळताना आकाश कसं लाल पिवळ्या शेंद्री सगळ्या रंगानी भरून जातो.
0: हा,
1: नुसतं बघितच राहू असं वाटतो.
0: खरं,
1: जीव काय थंडावतो म्हणता.
2: अग संध्याकाळची वेळच तशी असते. संध्याकाळी आकाशात उधळलेले मावळतीचे रंग असतात ना, ते दिवसभराच्या श्रमानं कटकटीनं थकलेल्या जीवांना विश्रांतीची आणि त्यांच्या मनाला शांततेची अनुभूती देतात बघ.
0: हा, मावळतीच्या वेळचा हा असा गहिरा परिणाम माणसांवरती का होतो माहितीये. मावळत्या सूर्याकडे पाहताना आपल्याला आपल्या आयुष्याची आणि सुटत चाललेल्या वेळेची जाणीव तीव्र होते. त्यामुळे कुणीही असो, हा थोडा वेळ जरी सूर्यास्ताचं आकाश निरखत बसला ना, तर तो मनुष्य अंतर्मुख होतोच होतो.
2: आणि त्यातूनच माणसाला मिळते एक नवी आशा. आजचा दिवस मावळत असला तरी हे मावळतीचे रंग उद्या पहाटे आपल्यासाठी उमेदीची आनंदाची सोनसळी किरण घेऊन येणार आहेत याचा विश्वास मिळतो. हा,
1: जसं बघा तर माग बोलला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेची यादी जाहीर झाल्यावर आम्हा शेतकऱ्यांनी मिळालेला होता, नाही काय. निसर्गानं जीवाला लावलेला घोर या योजनेनं मिटवला ना एकदाचा.
0: अगं लक्ष्मी, कुठून कुठे गेलीस तू. म्हणजे आता आपण मावळतीचे रंग अनुभवताना अचानकपणे योजनेवरती उडी मारलीस, केवढं मोठं हे स्थित्यंतर
1: केलं.
2: हो, मावळतीचे रंग मन गुंतून टाकणारे, चित्तवृत्ती फुलवणारे, मनाला उभारी देणारे असले ना, तरी हे वास्तवाचे रंग आयुष्य पुढे नेतात, नाही का. आणि जीवनाच्या या रंगपटाचं दर्शन शेतकऱ्याहून अधिक जवळून कुणाला होणार सांगा बघू.
1: काय नाही तर काय, अहो पावसाच्या लहरी पणा पाय कोकणातल्या शेतकऱ्यावर ही अशी कर्ज माफीच्या योजनांकडं डोले लावून बसायची येल आलेली हाय. गेल्या 5-6 वर्षात बघतावाय ना पावसाचा काय ठाव ठिकाणा मिळतोय काय. समद याला पत्रक बिनसून गेलंय बघा.
2: हो ग,
1: आता जेव्हा कोसलाय हवा तेव्हा तोंड घेऊन खैलीकडे जातो कोणाष्टा.
0: अगं हे मात्र खरं बोललीस तू लक्ष्मी. अगं जेव्हा भात पिकाची वाढ व्हायची ना तेव्हाच पाऊस हा गायब होऊन जातो बघ. अगं पावसाच्या भरोशावरती जून मध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. हा, आणि जुलै महिन्यामध्ये लागवड करायची वेळ आली की पाऊस छूम अंतर होऊन जातो.
1: बघा तरी
0: रोपं रुजून तरी कशी यायची.
2: हो ना, यावर्षी आधीच जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. शेतकरी तर चातकासारखी पावसाची वाट पाहत होतेच, पण उकाड्याने सर्वसामान्य माणसाचा जीव चालला होता.
0: हो,
2: तरी नशीब जूनच्या मध्यावर आला पाऊस आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
0: खरंय
1: अव त्याच्याच जीवावर तर आम्ही पेरण्या केलेल्या, पण पावसान मारलं दडी आणि स्वतःच्या डोळ्यासमोर रोपा वालत चाललेली बघून त्यांचानी आपला जीव कसा जगवायचा हा मोठा प्रश्न. ज्यांना अशक्य होतं त्यांनी पाणी आणून शिंपलानी रोप.
2: पण शेवटी या बेभरवशी पावसाचा रोपांच्या वाढीवर परिणाम होतोच ना. तरी बरं जूनच्या अखेर आला पाऊस, नाहीतर काही खरं नव्हतं.
1: माई तवा पाऊस आला मग आम्ही रोपा वाढायची वाटच नाही बघितलेली, सरळ भात लागवड करून टाकलेली. अव पण हे होतं नाय तो परत हे गायब, तोंडचं पाणी पलवलं मेल्या.
2: अग कठीणच प्रसंग हा.
1: मग काय पानथळ जागची मल्यातली लागवड उरकलेली, काय काय लोकांनी भाड्यान पंप आणलेले.
0: अग दुसरा पर्याय तरी काय होता बिचाऱ्या शेतकऱ्यांपुढे ग. म्हणजे पावसाळ्या अभावी ना जमिनीला भेगा पडलेल्या होत्या, रोप पिवळी पडायला लागलेली होती. पावसानं साथ सोडली तरी भले शाब्बास, लोकांनी 80% काम पूर्ण केलं होतं. हा
1: वयांना हा उरलेली या आठवड्याभरात पुरी होतील बघा.
0: अच्छा
1: सगळं बरं होतं हो पूर्वी, कशा मुलं हे असं सगळं कोणास ठावे.
0: हा मी सांगतो ना तुला, काय माहितीये लक्ष्मी, माणूस बेताल वागतो ना, म्हणजे झाडामाडांची कत्तल करतो की नाही, म्हणजे दिवसेंदिवस प्रदूषणाचा उच्चांक गाठतो आहे की नाही सांग बघू तू. मग त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच असे ना तसे भोगावे हे लागणारच आहे. आणि यावर्षी त्याचं नाव काय होतं माहितीये का? एल निनो.
1: एल निनो म्हणजे काय अण्णानू, नवीन नवीन काहीतरी येत राहत बघा.
0: अगं लक्ष्मी आता तुला कसं सांगायचं बघू. बघा म्हणजे आपल्याकडे अरबी समुद्र आहे की नाही, तसाच प्रशांत महासागर पण आहे.
1: काय सांगता.
0: हा त्या समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान भयंकर वाढलं होतं, त्यामुळे एरवी तिथल्या वाऱ्यांमुळे जे पाणी पश्चिम भागात साठतं ते पूर्व आणि मध्य भागाकडे सरकलं. त्यामुळे झालं काय की जगभरात पडणारा पाऊस, वारे आणि तापमान याच्यामध्ये बदल झाला.
1: म्हणजे अण्णा ह्या अल निनो काय म्हणता वाय, त्याच्या मुलं आपलीकडं पाऊस कमी पडतो आहे की काय? लय उशीर झाला पावसाला तो बी त्याच्या मुलंच असणार, मधीच गायब झाला तो बी ह्या अल निनो पायीच काय व माई. आम्ही आपल्या उगच पावसाला शिव्या घालीत बसलेले हा.
2: अगं हो पाऊस उशिरा आला, मध्येच गायब झाला आणि पुन्हा पडायला लागला असं दिसत असलं ना लक्ष्मी. तरी पेपरमध्ये बातम्या आहेत की उशिरा सुरू झाला असला तरी पावसाने त्याची सरासरी ओलांडलेली आहे. बरं
0: हा हा माई तुझं हे म्हणणं ना एकदम बरोबर आहे. हा म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत एकूणच पाऊस जास्त पडला असला तरीही बऱ्याचदा पावसाचा जोर कमी अधिक होतोय. हा त्यामुळे भात पिकाच्या उत्पादकतेवरती त्याचा परिणाम हा होणारच आहे.
1: म्हणजे पुढल्या साली पण शेतकऱ्याला कर्ज माफी मिळेल ह्या आशेवर हयास हवं.
2: या वर्षीचं घोडं तरी गंगेत न्हालं हेही नसे थोडके. कसा का होईना, या वर्षी आपल्याकडच्या 5268 शेतकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ घेतला आहे.
1: वय वय काल आमचे हे सांगित होते जिल्हा बँकेत म्हणे यादी लागलेली हाय, तरी बी माई नू आपल्याकडं अजून बी लोकांनी अर्ज केलेली नाही हाय.
0: बरं का लक्ष्मी, फक्त जिल्हा बँकेतच नाही हा, तर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था, संस्थेचे सचिव आणि जिल्हा बँकांच्या शाखा ज्या ज्या गावामध्ये आहेत ना तिथे सगळीकडे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा यादीत असलेल्या लाभार्थींनी आपल्याजवळ असलेल्या आपले सरकार किंवा CSC केंद्रावरती जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण पूर्ण करायचं आहे.
2: आणि हो ज्या शेतकऱ्यांनी आज तागायत या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये ना त्यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर ID काढणं अनिवार्य आहे. बरं ज्यांचा असा ID काढलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर आपलं सरकार किंवा CSC केंद्रावर जाऊन काढून घ्या. आणि ही प्रक्रिया बरं का पूर्णपणे विनामूल्य आहे.
1: निसर्गान झोडपला तरी सरकारच्या या योजनेनं आमच्या सारख्या शेतकऱ्यांना केवढा दिलासा मिळाला म्हणून सांगू.
2: खरंय ग,
1: नाहीतर ह्या बदलत्या हवामानापायी आजकाल शेती नकोशी झालेली आहे लोकांनी, काय मिळत नाही ना ह्याच्यातून.
0: लक्ष्मी बरोबर आहे तुझं, म्हणजे कटू असलं तरी सत्य आहे, पण आपल्यासारख्यांनी शेती सोडून उपयोग नाही.
2: हा.

0: लक्षात घे, अगं अंगात दम असेपर्यंत जे काही थोडं थोडकं पिकवतो ना आपण, तेवढं सुरूच ठेवायला हवं आपल्याला.
1: ते झालंच वन ना.
0: हा
1: मला सांगा, शेतात पाऊल नाही पडलं तर आपल्यासारख्याचा दिवस जाणार आहे काय? अव आपली जिंदगी गेली मातीत, आपण हितच रमणार.
2: अगदी खरं आहे तुझं. अगं झाड पेड पीक पाणी नजरेला पडतंय म्हणून तर आपली भविष्याची उमेद कायम आहे ना. भले हवामान बदललं, आषाढात म्हणावा तसा झडीचा पाऊस पडला नाही, पण वरुण राजा अगदीच कोपलेला नाही आहे. आपल्या लेकरांना खायला अन्न आणि शेतीला पाणी मिळेल इतकी काळजी तर तो घेतोच आहे.
1: वय तर अण्णा, तुम्हाला बोलीन म्हटलं आणि राहिलं बघा.
0: काय ग,
1: तुम्ही दिला होता तर बियाणं मात्र एक नंबर निघालं.
2: अगं भाजी लागली की काय एवढ्यातच, म्हणजे फास्ट काम आहे तुझं. लक्ष्मी, यावर्षी काय काय लावलंस सांग.
1: नाही व माईनू, आताशी फुटवा आलाय येलींवर. गणपतीच्या टायमाला होईल भाजी. मी आपलं नेहमीच पडवल, घोसाली, भेंडी, कारली, काकडी य सगळं लावलेलं हाय.
0: काय सांगतेस काय?
1: अण्णांनी भोपळ्याचं बी दिला नि होत, तो येल पण लय भरलाय बघा.
2: काय सांगतेस
0: काय सांगतेस काय लक्ष्मी? बरं, ते भाजीवर ना आठवलं माई, माझ्या त्या पिशवीमध्ये करटुली आणि फोडशीच्या जुड्या असतील बघ.
2: हा,
0: म्हणजे लक्ष्मीला देखील जाताना त्यातली थोडीशी भाजी दे असं आपलं मला वाटतं.
2: हो हो, आटपलायचं आहे आमचं दळण, पीठ भरून ठेवते आणि देते.
1: माई अव बघता बघता आषाढ सरला, कधी तर कळलंच नाही बघ.
2: हो ग,
1: मनीस्तवर आषाढी एकादशी जुनी झाली आणि अमावस्या आली.
2: हो एक दिवस कसे पटपट सरकतात नी. हा आठवड्याभरात श्रावण सुरू होईल, आहेस कुठे लक्ष्मी?
0: म्हणजे येत्या 2-4 दिवसांमध्ये श्रावणापूर्वीची साफसफाई हातात घ्यावी लागणार असं म्हणा.
2: हो हो, सगळ्यात आधी देवघर आवरायला घ्यायला हवं.
0: हा,
2: आणि ते झालं की लागलाच चातुर्मास. आता
0: खरंय,
2: अहो सणवार असे सुरू होतील की श्वास घ्यायला उसंत मिळायची नाही.
0: अगदी खरं सांगते असा माई. म्हणजे सगळ्यात आधी ट्रंकेमधनं ना सगळे पितळी दिवे, समया, नंदादीप काढून रांगोळीने स्वच्छ चकचकीत करून ठेवूया.
2: हो हो
1: अण्णा, ही दिव्यांची आव साजरी करायची प्रथा का पडली असेल? वो आपण पौर्णिमा साजरी करताव ना, मग हे अमावस्येचं कुणी काढला नसेल.
0: सांगतो लक्ष्मी. लक्ष्मी, आपल्या संस्कृतीमध्ये दीप म्हणजे दिवा हा प्रकाश, ज्ञान, मांगल्य, पावित्र्याचं प्रतीक मानला जातो. हा म्हणजे दिवा अंधार दूर करून प्रकाश देणारा असल्यामुळे त्याला देवा समान मानलं जातं. श्रावणातल्या धार्मिक कार्याची सुरुवात शुभ व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी या दिवशी दीपपूजन केलं जातं.
2: हा, आणि हे बघ, अनेक ठिकाणी या दिवशी पितृतर्पण सुद्धा केलं जातं.
0: हा,
1: दिव्यांची पूजा करताव तर माहिती आहे.
2: हा,
1: पण हे पितृतर्पण म्हणजे तरी काय?
0: हा मी सांगतो ना, तर्पण म्हणजे तृप्त करणं. आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाणी, तीळ, दर्भ आणि मंत्र यांच्यासह केलं जातं ते अर्पण म्हणजे पितृतर्पण. हा, त्यांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांना सद्गती शांती लाभावी अशी त्यामागची भावना असते. हा, आणि हो शक्य झालं ना तर त्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा काही वस्तूंचं दान पण करावं. हा, म्हणजे दीप अमावास्येचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांची पूजा हेच.
2: बर, आता इतकं सगळं सांगितलं त्याची तयारी करणं आलंच ना.
0: हो.
2: बर लक्ष्मी, तुला वेळ झाला की ये एखाद्या दिवस, दोघी मिळून वस्त्र वाती वळून ठेवूया. आता रोजच्या पूजा, अभिषेक, रुद्र, एकादशण्या, होम हवन यासाठी त्या तयार ठेवायला हव्यात. दोघी एकत्र बसलो ना की दोन्ही घरच्या एकदम होऊन जातील. काय
1: वय वय, चालल चालल माई. अव हिकडं आपण गोष्टी लावत बसलाव आणि तिकडं कालोख केवढा पडला बघा. पाऊस धरलेला पण दिसतोय बघा. चिन्ह तसंच दिसाय लागलंय.
0: हो,
1: मोठी सर यायच्या आधी घराकडे पोहोचाय हवं, नाही तर भिजायस वय.
0: बर लक्ष्मी, सावकाश जा. हो, म्हणजे जाताना भाजी आणि तुझं इरल आठवणीने घे बाई.
1: वय वय, आणि
0: हा, आणि पांडीतून जाताना सावकाश जा. हो, म्हणजे काय सांगतोय, चिऱ्यावरती शेवाळ धरलंय आणि निसर्ड झालंय वाटती, जरा सावकाश जा. हो
1: अण्णा, रोजची माझ्या पायाखालची वाट आहे ना ती.
0: होय, काळजी पण तुम्ही सांगतो.
1: तुम्ही नका काळजी करू. अंधार लय म्हणू घाय मारायला लागले बघा. पावसा पाण्यापूर्वी घरात पोचलेलं बरं.
2: हो हो, खरंय ग बाई.

0: बर बर येई लक्ष्मी. अगं पुढच्या वेळी येताना रोवणं मिळाली तर बघ ग, म्हणजे मी सदूला पण सांगून ठेवलंय हो.
1: वय वय माई गावली का, मी लगेच लावून देते सदू जवळ तुमच्याकडं, येते आता मी.
0: होय होय बाई सावकाश जाग.
1: वय वय.

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले होते रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आता जाणून घेऊया आपले आजचे उर्वरित तसेच उद्या दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम काही ठळक कार्यक्रम. आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या शुक्रवार 7 ऑगस्ट 2024 सकाळी 6:05 सुविचार आपण ऐकाल. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र, यामध्ये निशिगंध लागवड याविषयीची माहिती वाचन केलं विद्या तावडे यांनी. 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही संरक्षित करू. श्रोते, उद्या सकाळी 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं 12व्या राष्ट्रीय हातमाग दिना

उद्या सकाळी 7:40 श्वास हेल्थकेअर यांचा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली हा आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 8:40 कोकण दर्शन हा कार्यक्रम, यामध्ये भात लावणी महोत्सव ग्रामीण पर्यटनावर आधारित, त्यानंतर भावधारा प्रसारित होईल. 9:00 लखलत चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये नवीन व्यवसायांसाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत, सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कार्यक्रम हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी, तसंच आजची रेसिपीमध्ये मक्याच्या कणसाचं कटलेट, दुपारी 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 ठळक बातम्या, त्यानंतर गीतसंध्या, हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी, युवा उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर हर्षवर्धन शाही यांची मुलाखत आपण ऐकाल, 6:10 गीतबहार, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आभार माझं शिवार, यामध्ये 9 ऑगस्ट या शाश्वत शेती दिनानिमित्त शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास याचे अभ्यासक विजय सामरे यांची मुलाखत उद्या संध्याकाळी 7:30, उद्या रात्री 7:15 पॉप म्युझिक, 8:30 संसद समीक्षा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठी ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होतात. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरू होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी

शी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपाच्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळण समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्यांचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नियमबाह्य कुणबीय प्रमाणपत्रांचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे 1,60,000 गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचं मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी केला. जखमी गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागले तर प्रत्यक्ष उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण सरकारकडून दिलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशांमधल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रं जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त अमराठी प्रवासी वाहन चालकांनी मराठीचे धडे पूर्ण केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या अभियानाच्या मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. उर्वरित चालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत मराठी शिकून घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं.
डोहकार श्रीवी म्हणून ओळखले जाणारे

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. श्रीवी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. कराडच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेनं त्यांचा गौरव केला आहे. कराड नगर परिषदेनंही त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला होता. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली आहे. IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थांच्या अमरावतीतल्या शाखेतल्या विविध अभ्यासक्रमांना 13 ऑगस्ट रोजी थेट मिळणार आहेत. इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश आहेत. CUET PG दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिले जातील. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतल्या पदवी परीक्षेत किमान 50% गुण मिळाले असतील

0: शाखेतल्या विविध अभ्यासक्रमांना 13 ऑगस्ट रोजी थेट मिळणार आहेत. इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश आहेत. CUET PG दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिले जातील. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतल्या पदवी परीक्षेत किमान 50% गुण मिळाले असतील तर त्यांना 13 ऑगस्टला होणारी लेखी परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 आणि 46 सेकंद झाली आहेत.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
7: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
8: बेंचमार्क, कॅपजेमिनी.

0: टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आय टी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 अर्थविशेष आणि 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे BLO यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं SIR साठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रक प्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी BLO व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणी पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण या मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत BLO गृहभेटी दरम्यान SIR प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचं सहीसह आलेलं आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकलं नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये हे थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसंच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांनासुद्धा तसंच आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेला आहे.
0: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
1: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे

0: मध्यार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचे नाव वगळू नये असं तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केलं तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहे परत येण्यासाठी त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट फ्लॅट घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. ते तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत, पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले अस्तित्वात असलेले मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे EP कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचं असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाच्या जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही, हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ECA वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLO ला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO नी स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले, कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहे. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने आमच्या BLO नी पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, माझं नाव मिळत नाही आहे, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू, काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत, सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहे, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीचं माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहे. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहे. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 मध्ये किंवा त्यांचे इक्वलन समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवा.

0: त्यांच्या आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात, पण आत्ता मात्र BLO च्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशा वेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या या विशेष पुनरीक्षणमध्ये दोन पुनरीक्षणच्या भाग आहेत. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आत्ता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आत्ता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचं असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचं नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळ आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक, ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहित धरून पुढे जाण्यात येतं. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षणमध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वाचा तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं, काही बदलायचं, हे काही काम असेल. प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्रामप्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्वाचे नवीन यु मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहे. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर, कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले, मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृहित धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असा आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहेत. नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाही आहे, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहेत, म्हणून आपण सर्वांनी पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाच्या भविष्य

0: होण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम किसान वाणी.
1: सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बांधवांनो नमस्कार, किसान वाणीच्या या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत पशुधनासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात आहार व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार, जनावरांमध्ये प्रसूतीपूर्व सुमारे 50 दिवस आणि प्रसूतीपश्चात 50 दिवस या कालावधीला परिवर्तन कालावधी म्हणजेच संक्रमण काळ असे संबोधले जाते। या काळात केल्या जाणाऱ्या आहार व्यवस्थापनाला परिवर्तन आहार असे म्हणतात। या अवस्थेमध्ये आहारातील गरजा, पोषक तत्वांची गुणवत्ता आणि मात्रा यात अचानकपणे बदल होतात। परिवर्तन आहाराची मुख्य उद्दिष्टे आहेत, गाभण कालावधीत गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाची समाधानकारक वाढ करणे, गाभण काळाच्या शेवटी प्रसव सुलभ करणे, व्यायल्यानंतर पहिले 5 ते 6 आठवडे दैनंदिन दुग्धोत्पादनात वृद्धी करणे, वेताचा कालावधी वाढवणे आणि प्रजनन शक्तीमध्ये सुधारणा करणे, प्रसव प्रक्रियेत जनावराची झालेली शरीराची झीज भरून काढणे, प्रसूतीपश्चात 60 ते 70 दिवसात जनावराचा शरीर गुणांक पूर्ववत करून त्या जनावरांचे प्रजनन चक्र प्रस्थापित करून ते जनावर प्रसूतीपश्चात 100 दिवसांच्या आत गाभण राहून दरवर्षी वासरू जन्माला यावे। प्रसूतीपूर्व 2 महिने कालावधीत आहाराचा दर्जा

0: पाचकता उच्चतम राहील. जनावरांची दैनिक आहार ग्रहण करण्याची क्षमता समाधानकारक राहण्यासाठी जनावरांचं आहार नियोजन करावं. गाई म्हशींच्या गाभण काळात गर्भाची वाढ पहिले 5 महिने हळूवार होते, त्यानंतरच्या 3 महिन्यात ती झपाट्याने म्हणजे पहिल्या 6 महिन्यांच्या वाढीपेक्षा तिप्पट होते. म्हणून या काळात पुढील दुग्धवाढीच्या आणि गर्भाच्या पोषणाच्या दृष्टीने जादा शक्तीचा संचय करून ठेवण्याची गरज पडते. गाभण काळातील शेवटच्या 3 महिन्यांमध्ये गर्भाशय कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन आणि वाढ देखील झपाट्याने होत असते. या सर्व गोष्टींमुळे गाई म्हशींना गाभण काळातील शेवटचे 3 महिने अतिरिक्त खुराक देणे आवश्यक असतं. गाभण काळातील शेवटच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये गाई म्हशींचं दूध काढलं जात नाही, त्याला भाकड काळ म्हणतात. या काळात गाई म्हशी आटवल्या जातात, जेणेकरून त्यांना पुरवलेली सर्व पोषण मूल्य शरीर पोषणासाठी, गर्भाच्या वाढीसाठी, कासेच्या पेशीच्या पुनरुज्जीवनासाठी वापरली जातील. या भाकड काळात गाय दूध देत नसली तरी अतिरिक्त खुराक देणं महत्वाचं ठरतं. देशी गाईला 1 किलो खुराक शरीर पोषणासाठी, 1.25 किलो अतिरिक्त खुराक गर्भाच्या योग्य वाढीसाठी देण्यात यावा. म्हशी आणि संकरित गायींना 1.5 किलो खुराक शरीर पोषणासाठी आणि 1.75 किलो अतिरिक्त खुराक गर्भाच्या वाढीसाठी देणं संयुक्तिक ठरतं. या व्यतिरिक्त गाई म्हशींना प्रतिदिन 5 ते 6 किलो सुका चारा आणि 20 ते 22 किलो हिरवा चारा एकाच वेळी न देता विभागून थोड्या थोड्या वेळाने कुट्टी करून द्यावा, जेणेकरून चाऱ्याची नासाडी न होता नुकसान टाळता येतं. अतिरिक्त खुराकाचे फायदे असे, प्रसूती सुलभ होते, जार अडकण्याचे प्रमाण कमी होते, सशक्त वासरू जन्माला येते, कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन होऊन कासेची वाढ चांगली होते, वेतातील दुग्धोत्पादनामध्ये वृद्धी होते, शरीरामध्ये अन्नद्रव्यांचा साठा निर्माण होतो जो वेताच्या सुरुवातीच्या काळात दुग्धोत्पादनासाठी वापरला जातो, वेताचा कालावधी वाढतो, जनावरांचा शरीर गुणांक टिकवला जातो, प्रसूतीनंतर जनावर लवकर माजावर येतात आणि चांगले रेतन होते. जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींना गाभण काळातील शेवटचे 3 आठवडे अधिक प्रमाणात खुराक दिला जातो. यामध्ये गाभण काळातील शेवटचे 3 आठवडे जनावराला त्याच्या गरजेपेक्षा 500 ग्रॅम अधिक खुराक दिला जातो. हळूहळू खुराकाचे प्रमाण 1 किलो 100 किलो शरीर वजन एवढ्या प्रमाणात वाढवून दिले जाते. गाय म्हैस व्यायल्यानंतर 6 ते 8 आठवड्यात दुग्धोत्पादन हे सर्वाधिक पातळीवर पोहोचतं. ती सर्वाधिक सरासरी पातळी दीर्घकाळ कायम ठेवल्यास वेतातील दुग्धोत्पादनात वाढ होते, पशुपालकास त्याचा आर्थिक फायदा होतो. परंतु या काळात गाभण आणि प्रसूती काळातील तणावामुळे पशूंची आहार खाण्याची क्षमता प्रसूतीनंतर कमी असते, परिणामी दूध उत्पादनासाठी लागणारी ऊर्जेची गरज आणि आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या तफावतीमुळे पशूंच्या शरीरात ऊर्जेची कमतरता तयार होते. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी दुधाळ पशु शरीरातील संचयी स्निग्धांचा वापर दुग्धोत्पादनासाठी करतात, परिणामस्वरूप चयापचय संबंधी विकार होतात आणि एकंदरीत पशूंचे दुग्धोत्पादन, सर्वांगीण आरोग्य आणि प्रजनन शक्ती यावर दीर्घकाळ परिणाम होतो. हे टाळण्याकरिता आहार व्यवस्थापन करावं.
1: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण पशुधनासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात आहार व्यवस्थापन कसं करावं याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकली. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत पिकांच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर जीवन आरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीचं कमी होत चाललेलं आरोग्य आणि उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर जैविक खतांचा वापर अधिक महत्त्वाचा ठरतोय. जैविक खतं ही मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी, पिकांची वाढ जोमदार करण्यासाठी आणि उत्पादन वाढवायला मदत करत असतात. तर मंडळी, आज आपण याच विषयावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील शास्त्रज्ञ पीक संरक्षण डॉक्टर जीवन आरेकर सर. सर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे.
3: नमस्कार
2: सर. आता पहिल्यांदाच मला असं सांगा की जीवाणू खतं जी आहेत म्हणजे नेमकं काय?

0: जीवाणू खतं म्हणजे जैविक पद्धतीने तयार केलेली खतं. आता मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे रासायनिक खतांचा जो वाढलेला वापर आहे त्याने जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, आणि हे धोक्यात आलेलं आरोग्य सुधारण्यासाठी जर आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतील तर त्यामध्ये जैविक खत ही फार मोठा वाटा त्यांचा आहे. कारण जैविक खत ही काय असतात तर प्रयोगशाळेमध्ये जीवाणू घेऊन त्याच्या मार्फत तयार केलेली जी खतं असतात ती आपण खतं जैविक खतं या स्वरूपात शेतकऱ्यांना देतो. आणि जैविक खताचा फायदा आहे की रासायनिक खतांचा जसा दुष्परिणाम आहे तसंच रासायनिक खतांच्या किमतीही फार वाढलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ही जैविक खतं जी आहेत ही शेतकऱ्यांना किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध होतात. त्याचबरोबर या खतांचा फायदाही हा होतो की त्याचा काही दुष्परिणाम नाही आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याचा जास्त प्रमाणात वापर झाला, अगदी म्हणजे प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त जरी झालं तरी त्याचा शेतीला म्हणा किंवा आपल्या पिकांना काहीही त्रास नाही, या दृष्टीने ही जैविक खतं जी प्रयोगशाळेमध्ये जीवाणू आयसोलेट केले जातात आणि त्यांच्या मार्फत ही खतं तयार केली जातात त्याला आपण जीवाणू खतं असं.
1: बरोबर. आता सर या खतांचा आपल्याला उपयोग सांगायचा म्हटला तर काय सांगता येईल?
0: या खतांचा जो उपयोग म्हटला तर बरीचशी जी मूलद्रव्य असतात जमिनीमध्ये असतात परंतु पिकं ती घेऊ शकत नाही किंवा पिकांना ती उपलब्ध होत नाही.
1: अच्छा.
0: मग यासाठी काही माध्यमं लागतात. ते माध्यम म्हणजे जीवाणू असतात की हे जीवाणू विविध प्रक्रिया त्याच्यामध्ये करतात आणि हे घटक पिकांना उपलब्ध होतात. त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी जर आपण बघितलं तर सगळ्यात नत्र हा महत्वाचा घटक आहे आणि हा नत्राची उपलब्धता बघितली तर वातावरणामध्ये विपुल प्रमाणात नत्र आहे. वातावरणामध्ये असणारा हा विपुल प्रमाणातला जो नत्र आहे तो पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी काही माध्यम लागतं आणि हे माध्यम म्हणजे जीवाणू खत. मग हे जीवाणू खताचं अंतरिक्षकरण किंवा वापर जर आपण पिकांमध्ये केला तर हा नत्र जो आहे वातावरणामधला तो स्थिर करता येतो, जो पिकांना त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त होतो. आणि जो बाहेरून देणार आहोत नत्र खताद्वारे वगैरे युरिया वगैरे वापर जो करतात शेतकरी नत्र देण्यासाठी तर तो आपल्याला कमी करता येईल, जेणेकरून जीवाणू खतं जर आपण त्याच्यामध्ये वापरली तर युरियाचा वापर कमी होईल आणि वातावरणामध्ये असणारा विपुल प्रमाणातला जो नत्र आहे तो ते जीवाणू स्थिर करतील आणि त्याचा उपयोग त्या पिकांना होईल. त्याचबरोबर पिकांची वाढ जोमदार होते, पिकांची वाढ लवकर होते, पिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढते, अशा विविध उपयोग आपल्याला हे जीवाणू खताचे म्हणता येईल.
1: नक्कीच. सर आता ही जीवाणू खतं जी आहेत कोणकोणत्या प्रकारची ही खतं आहेत?
0: आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहेत मातीमध्ये, त्यांचं वेगवेगळं कार्य आहे. त्याचप्रमाणे ही जीवाणू खतं आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही नत्र स्थिर करणारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन बघितलं आपलं स्फुरद विरघळणारे आहेत, काही पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, काही अजोलासारखे आहेत, निळे हिरवे शेवाळ आहे, यासारखी विविध ही जीवाणू खतं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते पिकांना उपयोगी पडत असतात. नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्य घटक आहेत पिकांना लागणारे आणि हे उपलब्ध करून देण्याचं काम करणारी ही विविध जीवाणू खत.
1: पण आता सर नत्र स्थिर करणारे जे जीवाणू आहेत तर मग यांचं जे कार्य आहे तर हे कुठल्या पद्धतीने चालतं?
0: नत्र स्थिर करणारे जीवाणू बघितले तर आपण एक दोन प्रकारे त्यांचं कार्य चालतं. एक सहजीवी म्हणून ते कार्य करतात आणि दुसरं असहजीवी. आता सहजीवी मध्ये जर आपण बघितलं तर नत्र स्थिर करणारे जे जीवाणू आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर आयझोबियम सारखे जीवाणू आहेत.
1: बरोबर.
0: हे मुख्यत्वे करून आपल्याला कडधान्य वर्गीय पिकांमध्ये दिसतात.
1: अच्छा.
0: आता त्याच्यामध्येही 7 ते 8 गट आहेत आयझोबियम जीवाणूचेही, म्हणजे वेगवेगळी शेंग वर्गीय जी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण वाटाणा म्हणू शकतो, घेवडा आहे गट, बरसीमचा एक वेगळा गट आहे, हरभरा गट आहे, सोयाबीन गट आहे, चवळी गट आहे आणि अल्फा अल्फा गट, असे 7 प्रकारचे वेगवेगळे रायझोबियमचे गट आहेत. आणि हा रायझोबियम जीवाणू काय करतो तर ह्या कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांमध्ये राहतो आणि तिथं गाठी निर्माण करतो. त्या गाठींमध्ये जर आपण बघितलं तर लेग हिमोग्लोबिन हे असतं आणि त्याच्या मार्फत नत्र स्थिरीकरण केलं जातं आणि ह्या बदल्यात वनस्पती त्यांना आधार देतात किंवा त्याला लागणारं जे खाद्य आहे, न्यूट्रिशन आहे किंवा राहण्यासाठी जर वातावरण पाहिजे ते वनस्पती देतात. म्हणजे वनस्पतींकडनं हे जीवाणू घेतात आणि वनस्पतींना नत्र उपलब्ध करून देतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं सहजीवी कार्य चालतं. आणि दुसऱ्या ह्याच्यात जर आपण बघितलं तर असहजीवी जीवाणू आहेत, मग त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टेरिया आहे, बायजेरिंकी आहे, हे दोन जीवाणू आहेत ते असहजीवी पद्धतीने म्हणजे ते वनस्पतीला नत्र उपलब्ध करून देतात परंतु वनस्पतींकडनं त्यांना काही अपेक्षा नसते किंवा त्यांना काही मिळत फक्त त्यांचं नत्र स्थिर करण्याचं काम आहे ते करत असतात. जसं आपण रायझोबियम बघितलं हा कडधान्य वर्गीय पिकांमध्ये वापरतो. दुसरे हे आहे ते जर बघितले आपण तृणधान्य पिकं जी असतात त्यांच्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे किंवा बैजेरिंक्याचा वापर हा त्याच्यामध्ये करतो. विशेषतः बैजेरिंकिया जे आहे घटक त्याचा वापर आपण सामूह जर 7 पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी आम्लधर्मीय जमीन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपला वापर केला तरी आपल्याला नत्र स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे.
1: अच्छा. सर आता जेव्हा शेतकरी बंधूचा वापर करतात जीवाणू

0: खतांचा, तर हा कसा करायला पाहिजे?
1: तर महत्वाचं कसं आहे, जीवाणू खतं वापरताना आपल्याला काही दक्षता घ्यावी लागते. म्हणजे आता जीवाणू खत आपण आणलं की त्यानंतर पहिली गोष्ट आपण त्याच्यावरची तारीख बघणं गरजेचं आहे, ती कधीपर्यंत वापरण्यास ये आहे. कारण कसं होतं,
0: योग्य आहे
1: हा, कारण साठवणुकीच्या दरम्यान त्याच्यामधले जीवाणूंची संख्या कमी होत जात. कुठलंही जीवाणू खत आपण आणलं ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला वापरता येतं. परंतु समजा ते 6 महिन्याच्या अगोदरचं असेल तर अशा वेळी काय होतं की आपल्याला तेवढा परिणाम त्याचा मिळणार नाही, कारण जीवाणूंची संख्या त्यामध्ये कमी झालेली असणार. परत ती साठवण्याची पद्धतही महत्वाची आहे. उन्हामध्ये साठवणं योग्य नाही, ते सावलीमध्ये साठवणं गरजेचं आहे, पाण्याच्या ठिकाणी जास्त साठवणं योग्य नाही. त्याचबरोबर अशी जीवाणू खतं निवडल्यानंतर, जीवाणू खत आणलं की त्यानंतर शेतकरी बंधूंनी पहिलं बघायचं की आपल्याला कुठल्या पिकाला खत लावायचं आहे, त्याप्रमाणे जीवाणू खताची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी म्हटलं जसं कडधान्य वर्गीय पीक असेल तर आपल्याला रायझोबियम घ्यायला लागेल. जर आपल्याकडे तृणधान्य वर्गीय पीक असतील तर त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर, बैजेरिंकी आहे, यांचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. त्याचबरोबर सहयोगी पद्धतीने पण आहेत काही जीवाणू जे कार्य करतात, त्याच्यामध्ये अझोस्पायरिलम येतं, त्याचा वापरही आपण जर तृणधान्य वर्गीय पीक असतील तर त्याच्यामध्ये करायचा. मग जे पीक आहे त्या पद्धतीचं जीवाणू खत निवडणं ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. त्यानंतर त्याचं अंतरीक्षण किंवा त्याचा वापर कसा करायचा आहे, तो वापर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जीवाणू हे जिवंत आहेत, त्यामुळे त्याच्यानंतर जर कुठलं रासायनिक गोष्ट लावायची असेल पिकांना, बीज प्रक्रिया म्हणा किंवा काय जिरवणी करायची असेल किंवा काय करायची असेल, तर त्यावेळी काय करायचं, तर पहिलं रासायनिक करून घेणं गरजेचं आहे. पहिलं जर जीवाणू लावलं आणि नंतर रासायनिक लावलं तर ते जीवाणू मरून जाणार आहे. त्यामुळे पहिलं रासायनिक गोष्टीचा वापर करायचा आणि नंतर जीवाणूजन्य खताचा वापर करायचा, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्याला चांगला येईल. अशा पद्धतीची काळजी शेतकरी बंधूने घेणं गरजेचं
0: आहे. बरोबर. जीवाणू खत वापरण्याची जी पद्धत आहे म्हणजे कोणकोणती आहे?
1: आता जीवाणू खत जर आपण बघितलं तर एक दोन प्रकारात उपलब्ध होतात, म्हणजे पावडर स्वरूपातली मिळतात, दुसरी जर आपण बघितली तर द्रव स्वरूपातली आपल्याला मिळतात. कुठलं जीवाणू खत वापरायचं आहे ते आपण अगोदर ठरवणं गरजेचं आहे. जर पावडरच्या फार्म मधले असलेलं जीवाणू स्वरूपातलं खत जर घेतलं तर ते साधारणतः आपल्याला बीज प्रक्रिया जर करायची झाली तर 10 किलो बियाणं जर आपण घेतलं तर त्याला साधारण 250 ग्रॅमचं एक पॅकेट असतं, ते लावावं लागतं. आता त्याची पद्धती जर बघितली आपण तर पहिलं आहे की बियाण्यावर अंतरिक्षकरण करणं, म्हणजे बीज प्रक्रिया करणं. जे काही बियाणं असेल त्याच्यावर आपण हळूवार पद्धतीनं ते त्याच्यावर लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते लावताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की बियाण्याचे टरफले निघू नयेत. विशेषतः भात सारख्या बियाणं जे असतं ते थोडंसं ओलं केलं की त्याचं टर्फल निघण्याची शक्यता असते. कडधान्य वर्गीय पिकांमध्ये आपल्याला तेवढासा त्रास होत नाही, परंतु तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये लावताना काळजी घेणं गरजेचं आहे की त्याची टर्फल व्यवस्थित राहतील. अशा पद्धतीनं ते औषध लावणं गरजेचं आहे. जीवाणू खत त्याच्यावर लावलं की असं बियाणं आपल्याला सावलीमध्ये थोडा वेळ वाळवणं गरजेचं आहे. उन्हामध्ये वाळवायचं नाही, सावलीमध्ये ते गोणपाटावर वगैरे किंवा वर्तमानपत्रावर वाळवायचं आणि नंतर त्याचं आपण पेरणीसाठी वापरायचं. दुसरी पद्धत आपण करू शकतो, काही भाजीपाला वर्गीय पिकं आहेत किंवा इतर पिकं आहेत त्यांची मुळं द्रावण तयार करायचं जीवाणू खताचं आणि त्याच्यामध्ये बुडवून ठेवायची. ती बुडवून ठेवल्यानंतर त्याच्या रोपांना त्याचं अंतरिक्षकरण होतं आणि मग त्या रोपांवाटे ते जीवाणू शेतीमध्ये उपयोगात आणता येतात. त्यासाठी एक पाकिट जे आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये भात असेल, भाताची लावणी करण्यापूर्वी रोपं असतील, टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, यासारखी जी रोपं लावणी पद्धतीने आपण लावतो त्या पिकांना आपण त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं. साधारणतः तासभर 1.5 तास ते 2 ते 3 तास तरी ठेवलं तरी त्याची काही हरकत नाही आणि त्यानंतर ती रोपं काढायची आणि मग ती रोपं लावणीसाठी वापरायची. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत म्हणजे मातीमध्ये त्याचं अंतरिक्षकरण करणं. जसं आपण खतं मिसळतो मातीमध्ये त्याच पद्धतीने जीवाणू खतं जर समजा काही कारणाने आपल्याला बीज प्रक्रिया करता आली नाही, काही कारणाने आपल्याला रोपांच्या मुळांना अंतरिक्षकरण करता आलं नाही आणि नंतर जर आपल्याला जीवाणू खत शेतीमध्ये वापरायची असतील तर मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं की ती आपल्याला कंपोस्ट खत असेल किंवा इतर जी खत असतील, गांडूळ खत असेल, इतर खत असतील, त्यांच्यामध्ये ती मिक्स करून जरी दिली तरी ह्या जीवाणू खतांचा उपयोग त्या पिकांना होतो आणि त्यांचं कार्य जे आहे नत्र स्थिर करणं, स्फुरद विरघळणं आहे किंवा पालाश उपलब्ध करून देणं हे कार्य ते करत असतात.
0: अच्छा, या पद्धती आहेत नाही का ह्या खत वापरताना? सर मगाशी आपण बोललो की नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत म्हणजे त्यांचा वापर केला जातो, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही जीवाणू आहेत का की त्यांचा वापर आपण करतो?
1: हो बरोबर आहे. जसे नत्र स्थिर करणारे रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, त्याच पद्धतीने आपण बघितलं तर स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत.
0: अच्छा.
1: स्फुरद ही कसं आहे, नत्राखालोखाल आवश्यक असणारा घटक आहे पिकांना आणि महत्वाचा अन्न घटक असल्यामुळे कडधान्य वर्गीय किंवा गळीत धान्य वर्गीय या पिकांना किंवा तृणधान्य वर्गीय पिकांना ह्याची कमतरता बऱ्याच वेळा आपल्याला भासलेली दिसते आणि खतामार्फत दिलेले जे स्फुरद असतं ते काही वेळा वातावरणामध्ये किंवा मातीमध्ये

0: मध्ये असतं परंतु ते पिकांना उपलब्ध होत नाही.
1: बरोबर.
0: मग अशा वेळी हे जीवाणूजन्य जे खत आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, हे जेव्हा आपण त्याच्यामध्ये वापरतो तर ते काय करतात की त्यांचं स्वरूप बदलतात आणि पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात त्यांना विरघळवतात आणि पिकांना उपलब्ध करण्याच्या स्वरूपामध्ये ते आणतात. आणि मग ते स्फुरद जे आपण खतावारे दिलेलं असतं किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असतं ते पिकांना उपलब्ध होतं. तर अशा पद्धतीने हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, त्याच्यामध्ये आपण बॅसिलस म्हणता येईल, पेनिसिलिन आहे, यासारखे जे जीवाणू आहेत हे या पद्धतीने कार्य करतात. दुसरे अझोटोबॅक्टर आहेत, हे पण एक नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, पण हे शर्करायुक्त जी पिकं आहेत म्हणजे ऊस वगैरे जो आपण म्हणतो अशा पिकांमध्ये आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर एक अझोला आहे, ही वनस्पती जी आहे अझोला ही पण नत्र स्थिर करणारी आहे. मुख्यत्वे करून ह्याचा वापर जर आपण भातामध्ये केला तर 15 ते 20% 25% नत्राचा वापर, युरियाचा वापर कमी करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला या अझोलाचा वापर करता येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निळे हिरवे शेवाळ आहे, हे पण एक जीवाणूजन्य खत आहे, याचाही वापर आपण भात शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर त्याचाही वापर आपण नत्र स्थिर करण्यासाठी करू शकतो. त्यानंतर आपण जर पुढचा प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये पालाश देणारे घटक आहेत, तर त्यांचाही एक जीवाणूजन्य खत म्हणूनही आपण वापर करू शकतो.
1: सर, आता जैविक खतांचा नियमित जर वापर शेतकरी काही करत असतील तर त्यांच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होत असेल किंवा त्यांना चांगलं उत्पादन मिळत असेल, तर काही अशी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का?
0: नक्कीच. अशी उदाहरणं म्हणजे आपण जर नुसतं ढोबळ मनाने जरी बघितलं की ज्यावेळी आपण कडधान्यवर्गीय पिकं लावतो आणि कडधान्यवर्गीय पिकं लावल्यानंतर कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळांना गाठी असतात, ते रायझोबियम जीवाणू नत्र स्थिर करतात. आणि कडधान्य काढल्यानंतर जर एखादं पीक आपण कुठलं लावलं तर त्याचं चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे जैविक खतं आहेत किंवा जैविक पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा नैसर्गिक शेतीमधल्या काही निविष्ट आहेत, जीवामृत आहे, बीजामृत आहे, हे सर्व जी जीवाणू खतांमध्ये येतात यांचा वापर करून ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत आमच्याकडे, अनंत मगर म्हणून, तर ते कलिंगडामध्ये जवळपास 5 ते 5.5 एकर क्षेत्रावर ते कलिंगडाची लागवड करतात. आणि त्या कलिंगड क्षेत्रामध्ये ते सुरुवातीपासून जीवाणू खत आणि जीवामृत यांचा वापर करतात आणि त्यामुळे पिकाची लवकर वाढ होते, रोप लवकर फुलोऱ्यावर येतात आणि उत्पन्नामध्येही त्यांना भरपूर वाढ झालेली दिसून येते. तर ही जीवाणू खत आहेत ही जमिनीचा पोत सुधारतात, त्यामुळे त्यांचा निश्चितपणे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि जमिनीचा सुपीकता सुधारण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करता येतो. आणि याची बरीचशी उदाहरणं अशी आहेत की जीवाणू खताची मागणी आता वाढलेली आहे आणि रासायनिक खताला चांगला पर्याय म्हणून जीवाणू खताकडे आपल्याला बघता येईल.
1: बरोबर. सर, आता जाता जाता असं सांगा की आता जैविक खतांचा वापर नव्याने काही शेतकऱ्यांना जर सुरू करायचा असेल तर त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे?
0: आता जीवाणू खतं ही कशी आहेत, ही मुख्यत्वे करून प्रयोगशाळेमध्ये बनवली जातात. जर शेताच्या बांधावर जीवाणूजन्य खतं बनवायची असतील तर आपल्याला ही अशा पद्धतीचे खतं बनवता येणार नाहीत, परंतु आपण कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे किंवा जीवामृत आहे, बीजामृत आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या शेताच्या बांधावर बनवू शकतो. आणि आपण जीवाणू खतांचा वापर करायचा असेल तर ही जीवाणू खतं विविध कृषी विद्यापीठं आहेत त्यांच्या विक्री केंद्रावर आपल्याला उपलब्ध आहेत, अगदी नाममात्र दराने आपल्यालाही उपलब्ध होतात. साधारणतः ढोबळमानाने त्यांची जर किमती बघितल्या तर 250 ग्रॅमचं जरी आपण पाकिट आणायला गेलो त्यांचं तर 100 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला ते उपलब्ध होतं. आणि हे चांगलं 10 किलो बियाण्याला आपल्याला वापरता येतं. मग अशा पद्धतीने कमी प्रमाणात ही खतं लावावी लागतात आणि त्यांची किंमतही कमी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ज्यांना ज्यांना जीवाणू खताची आवश्यकता आहे त्यांनी कृषी विद्यापीठाची जी विक्री केंद्र आहे तिथं संपर्क साधावा किंवा कृषी विद्यापीठांची वनस्पती रोगशास्त्र विभाग असतो ते त्यांच्या मार्फत ही जीवाणू खतं बनवली जातात आणि ती विक्रीसाठी उपलब्ध असतात.
1: म्हणजे अधिकृत ठिकाणाहून घेतलं तर
0: बरोबर आहे, अधिकृत घेतलं तर कसं त्यांच्यामध्ये असणाऱ्या जीवाणूंची संख्या ही फार महत्वाची असते. ती जर जुनी असतील जीवाणू खतं तर ती संख्या हळूहळू कमी होत जाते आणि परिणाम आपल्याला मिळत नाही.
1: बरोबर.
0: हा उद्देश आहे. त्या दृष्टीनं जीवाणू खत ही 6 महिन्याच्या आतीलच असावी आणि ती घेताना कुठल्या गटासाठी आपल्याला वापरायची आहे हे बघून त्या ह्याच्यानुसार आपण जीवाणू खतांची निवड करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. सर, एकंदरीतच ही जीवाणू खतं म्हणजे पिकांसाठी तर उपयुक्त आहेतच, पण जे उत्पादन आपण घेतोय चांगलं भरघोस उत्पादन यावं आणि तुम्ही आता जे सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे नत्र स्थिर करणारे जीवाणू असतील किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा जीवाणूंचा वापर हा शेतीमध्ये आपण करत असतो आणि त्याचा खरंच खूप चांगला उपयोग होत असतो. फक्त शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की आपण कोणतं पीक घेणार आहोत त्या दृष्टीने त्यांनी खताची निवड केली पाहिजे. सर, आज आपण इथे आलात आणि या जीवाणू खतांची जी उपयुक्तता आहे किंवा त्यांचा जो वापर आहे तर याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.

0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण पिकांच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर कसा करावा याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषयतज्ञ डॉक्टर जीवन आरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे।
4: श्रोते हो, शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
5: जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो। मग हे काहीही असू शकेल, कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल,
4: बरोबर,
5: अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करत।
4: बरोबर, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव्ह, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
4: बोला.
3: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव्ह, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
6: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
7: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी.
6: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव्ह, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
8: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमामध्ये भात लावणी महोत्सव, ग्रामीण पर्यटन याविषयी आपण ऐकाल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये नवीन व्यवसायांसाठी ट्रेडमार्कचं महत्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी ॲडव्होकेट आशिष बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कार्यक्रम हातमाग ते हृदय.

उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार यामध्ये राज्यस्तरीय प्रसारणात 9 ऑगस्ट या शाश्वत शेती दिनानिमित्त शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास याचे अभ्यासक विजय सांबरे यांची मुलाखत प्रसारित होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही ही मुलाखत सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी। कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा। आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोवर्धन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली। त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली।
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है। अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन। करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम।
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठीची ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल। नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला। या गदारोळातच लोकसभेचं कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं। या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे। सध्या हे व्यवहार मोफत होत आहेत। हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरूच होता। त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं। यामुळे 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली। विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं। पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली। यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत इस्रायल विशेष सामरिक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला, तसंच विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी एकमेकांना सहाय्य करण्याचा पुनरुच्चार केल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून दिली आहे। दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाला 5 महिन्यांहून अधिक काळ उलटला असून अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। याच पार्श्वभूमीवर इराणनं होर्मूर समुद्रधुनी संदर्भातील कराराचा मसुदा अंतिम टप्प्यात आणला असून हा करार ओमानच्या सहकार्यानं तयार केल्याची माहिती इराणनं दिली। विमानच्या इंधनात इथेनॉलचं मिश्रण करण्याबाबतचे दावे केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी फेटाळून लावले आहेत। समाज माध्यमावर नायडू यांनी इथेनॉल आणि विमानाचं इंधन वेगवेगळे असल्याचं सांगत प्रवाशांची सुरक्षिततेला सरकारचं प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे। अशा प्रकारचे दावे करून विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली जात असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटलं आहे।

लोकशाहीत संवाद सर्वात महत्वाचा असून संवादातून मार्ग निघत नसेल तर आंदोलन हा देखील सहमती घडवण्यासाठीचा अर्थात संवादाचाच एक वैध प्रकार आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत आयोजित इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशनच्या 15व्या वर्धापन दिन सोहळ्यात जेन झी आणि जेन अल्फामधल्या युवा किशोरांशी संवाद साधला. आंदोलनाचा उद्देश फूट पाडण्याऐवजी एकमत घडवून आणणं हा असायला हवा असं ते म्हणाले. जेन झीच्या तक्रारी रास्त आहेत आणि मला त्यांच्या

केलं. शिक्षण हा काही व्यावसायिक उद्योग नाही, सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी त्याची रचना असावी असं ते म्हणाले. जेन्झी केवळ ज्येष्ठांचे म्हणणे प्रश्न न विचारता स्वीकारणाऱ्या आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना आपुलकी आणि आदरासोबत तार्किक उत्तरे हवी असतात असं भागवत यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्तीवर सर्वोच्च न्यायालयानं आज प्रश्न उपस्थित केले आणि यामुळे हा पक्ष एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्याचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावरच्या याचिकेवर सध्या सुरू असलेल्या युक्तिवादाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. राजकीय पक्षांमध्येही लोकशाहीचं पालन होतंय की नाही याची पडताळणी केली पाहिजे असं मत न्यायालयानं नोंदवलं. अशा वेळी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षाला त्यांच्या घटनेत दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यायला हवे होते असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला. अशा प्रकारचे निर्देश आयोगानं कधी दिले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक निवडणुकाही होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पक्षाच्या घटनेला वैध ठरवण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्याचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नियमबाह्य कुणबी प्रमाणपत्राचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झाली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर नगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा उच्च न्यायालयानं निर्णय रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा निर्णय दिला.

0: रिझर्व्ह बँकेनं आज देशातल्या 17 मोठ्या बँकेतर वित्तीय संस्थांची यादी जाहीर केली. यात टाटा संस्था देखील समावेश आहे. टाटा संस्थेनं नोंदणी रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जावरच्या निर्णयावर अवलंबून असेल असंही रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी. कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. रात्रीचे 8:16 झाली आहेत. आनंद घेऊया सुगम संगीताचा.

0: उदयनाथ मंगेशकर यांचं
1: श्रोते हो, रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल चिपळूण इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.

तेव्हा नक्की ऐका बालजगत कार्यक्रम रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

शुक्र तारा मंद वारा, अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. संगीत श्रीनिवास खळे यांचं. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तसंच 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम, आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.